श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात। एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 4 ज्येष्ठ 1948, 25 मे 2026। सकाळचे 5:55 आणि 35 सेकंद झालेले आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सेवेला आम्ही प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीनं।

राग प्रभात आपण ऐकत आहात. कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी. आकाशवाणी सोलापूर सकाळचे 6 वाजत आहेत. थोड्याच वेळात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो मंगलदायी चैतन्यदायी आणि आनंददायी अशा सोमवारच्या सुंदर प्रातःकाळी मी आपला रेडिओ मित्र श्रीशैल बिराजदार तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या प्रसारण सभेत मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या स्वर्गीय सौंदर्यानं भरलेल्या भक्तिरसना समृद्ध अशा

या निसर्ग सुरांनी संगीतमय झालेल्या आणि ओंकाराच्या नादमाधुर्यानं पावन झालेल्या सकाळची सुरुवात ईश्वर स्मरणानं आपण करूया. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात वाणी जयराम यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची भोपाळी. राम कदम यांचं संगीत आहे.

0: वाणी जयराम यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची भूप आणि आत्ताच आपण ऐकली, ज्याला संगीत होतं राम कदम यांचं. 6:10 झालेली आहे.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई.
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे.

आजचा सुविचार। श्रोतेहो, अलौकिक धैर्य आणि संयम विकसित करण्यासाठी ध्यान करणं हे प्राथमिक कार्य समजलं जातं।

श्रोते हो, हा संपूर्ण आठवडा तुम्हा सर्वांना आरोग्यमय, आनंदमय आणि भरभराटीचं जावो याच शुभेच्छा देतोय. आणि एक छानसं भक्तिगीत तुम्हाला मी ऐकवतोय पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात.

पंडित जितेंद्र अभिषेकी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत जनाबाईंचा अभंग आताच आपण ऐकला. जलसंगीत होतं अण्णा जोशी यांचं. याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6:25 होत आहेत. आता ऐकूयात विचार पुष्प.

0: विचार पुष्प या कार्यक्रमात ऐकूया विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन. विवेचन केलं आहे डॉ अंजना गायकवाड यांनी.
1: सुख दुख अपने हाथ में अन्य न दाता कोई, जो समझे इस सत्य को प्रज्ञाधर है सोय. आपली कर्म सुख दुःखाला जन्म देतात त्याला अन्य कोणी जबाबदार नसतं अशा आशयाचा आचार्य सत्यनारायण गोयंका यांचा हा दोहा. खरं तर सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू. जसं रात्र आणि दिवस, ऊन सावली, शिशिरानंतरचा चैत्र, तिन्ही ऋतूंचं चक्र जणू आपल्याला सांगत आहे की कोणतीही वेळ परिस्थिती जास्त काळ टिकू शकत नाही. निसर्ग

निसर्गचक्र जसं परिवर्तनशील बदलणारं आहे त्याप्रमाणे माणसाच्या जीवनातील सुख आणि दुःख देखील प्रत्येकाच्या आयुष्यात फार काळ राहू शकत नाहीत. आपल्याला सुखाचा दिवस संपू नये आणि दुःखाची रात्र येऊ नये असं वाटतं. माणसाचा संघर्ष त्याची धावपळ फक्त सुखप्राप्तीसाठी असते. अशी कोणतीही व्यक्ती नाही जे दुःख मिळावं म्हणून प्रयत्न करते, पण माणसाचा स्वभावधर्म त्याच्या काही कृती दुःखाला कारणीभूत असतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या सुख दुःखाच्या लाटांना आपणच कारणीभूत असतो. भगवान बुद्धांनी उपदेश केल्याप्रमाणे दुःखाचं कारण तृष्णा आहे. आपल्या अवास्तव इच्छा, महत्वाकांक्षा आणि त्यात येणारं अपयश दुःखाला कारणीभूत असतं. आपलं आचरण चांगलं असेल तर कौतुक होतं आणि कर्म जर चुकीचं असेल तर शिक्षा नक्की मिळते. सुख हवं हवंसं वाटणारा माणूस मात्र दुःखाकडे पाठ फिरवण्याचा प्रयत्न करतो, पण दुःख त्याचा पिछा सोडत नाही. जोपर्यंत आपल्या मनातील विषय विकारांवर आपलं नियंत्रण राहणार नाही तोपर्यंत दुःख असणारच. ज्याला हे कळतं की सुखदुःखाचं मूळ आपलं कर्मच आहे, ती व्यक्ती प्रज्ञावान असते. अनाकलनीय या विश्वात माणसाचं जीवन चढ उतारांनी भरलेलं आहे. त्यात भर अपेक्षांच्या ओझ्याची असते. आपल्या अपेक्षापूर्तीवर आनंद अवलंबून असतो. आजही कित्येक घरात मुलीचा जन्म नाकारला जातो. गर्भातील स्त्री भ्रूणाला मारणारे उजळ मात्यानं फिरताना दिसतात, पण मुलगा झाला की पेढे वाटून आनंद व्यक्त करतात. प्रमोशनची सक्सेस पार्टी केली जाते. अपयशाच्या दुःखानं कित्येक जण नशेच्या आहारी जातात. स्वप्नपूर्ती म्हणजे सुख आनंद आणि स्वप्नभंग म्हणजे दुःख आणि निराशा. शेवटी सुख आणि दुःखाचे दाते आपणच असतो. म्हणून निराश न होता कोणताही प्रसंग आला, कोणतीही घटना घडली तरी स्थितप्रज्ञ राहून त्याचा स्वीकार करणारा प्रज्ञाधर ठरतो. दिवस रात्र ऋतुचक्राचे कालावधी ठरलेले असतात. तसा सुख दुःखाचा कालावधी ठरलेला नसतो, तरीही ते कायम नसतात. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत समाधान मानणं, सकारात्मक विचार करणं ही ऊर्जा आपल्याला योग्य दिशेनं, सत्याच्या दिशेनं घेऊन जाते. सुखदुःखाला कोणालाही जबाबदार न धरता ती जबाबदारी स्वतः स्वीकारून मार्गक्रमण करणारा आनंदी सुखमय जीवनाचा शिल्पकार ठरतो, प्रज्ञावंत ठरतो. अशा प्रज्ञावंतांबद्दल आचार्य सत्यनारायण गोयंका म्हणतात, सुख दुःख अपने हात में, अन्य न दाता कोय, जो समझे इस सत्य को, प्रज्ञाधर है सोई.

0: विचार पुष्प या कार्यक्रमात आताच आपण विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन ऐकलं. विवेचन केलं होतं डॉ अंजना गायकवाड यांनी.
1: विचार पुष्प आताच आपण ऐकलं आकाशवाणी सोलापूर. सकाळचे 6:30 होत आहेत. आता जाहिरातींचं प्रसारण आणि त्यानंतर सोलापूर दिनांक.
2: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
3: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
4: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
3: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
4: पुणे सोलापूर हायवे मोंडनिम.
3: संपर्क 87400304008.
4: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
5: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
4: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
5: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
4: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
5: अरुण नरखेडकर अंदर.
4: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
6: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच

0: इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन इंजिनियरिंग
1: एनबीए मानांकन प्राप्त उच्च विद्या विभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग सुसज्ज प्रयोगशाळा शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ सर्वात महत्त्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी
0: वायफाय आणि बसची सुविधा गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा एसईबीसी योजनेद्वारे 10% आरक्षण आपल्या उज्ज्वल करिअरसाठी एसपीएम पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा
1: संपर्क 97 67 104 आणि 97 67 105
2: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण आधुनिक सुविधा पौष्टिक आहार सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर
3: संपर्क 87 88 46 14 97
4: आता सोलापूर दिनांक
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाची ही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक
5: माधव मामा तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं
6: ऍडमिशनचं काम झालं
5: आणि एवढी मोठी फी
6: अगं सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे त्यामुळं काम सोपं झालं
5: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा
6: मोबाईल 90 96 222 325

आकाशवाणी सोलापूर, नमस्कार। सोलापूर दिनांकासाठी मी पद्माकर कुलकर्णी। ठळक घडामोडी: शेतकऱ्यांचे ऊस बिल थकवल्याप्रकरणी सोलापूरसह राज्यातल्या 7 कारखान्यांवर आरसीसी अंतर्गत कारवाई। कृष्णा खोरेचं विशेष मुख्य अभियंता कार्यालय आता सोलापुरात होणार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सवाचा सोलापुरात आजपासून सांगता समारंभ। आणि आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबईचा 30 धावांनी पराभव तर दुसऱ्या सामन्यात दिल्लीचा विजय। आता घडामोडी विस्तारानं। सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ शुगरवर शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी आरसीसी अंतर्गत कारवाई केली असतानाच नव्यानं भीमा टाकळी सिकंदर आणि संत कुर्मदास माडा या कारखान्यासह इतर जिल्ह्यातील 7 साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी कारवाई केली आहे। आरसीसी केलेल्या 7 कारखान्यांनी ऊस बिलाचे 232.80 कोटी रुपये थकवले आहेत। यात धोत्री इथल्या गोकुळ शुगरनं 130.46 कोटी, भीमा टाकळी सिकंदरनं 30.23 कोटी आणि माढा इथल्या संत कुर्मदास कारखान्यानं 15.98 कोटी रुपये थकवले आहेत। महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या शहरातील विभागांच्या प्रदेश कार्यालयाचं मुख्यालय पुण्यातून स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। हे कार्यालय आता सोलापूर इथं असणार आहे तर विशेष प्रकल्पाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचं मुख्य कार्यालय आता सोलापुरात असणार आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार हे बदल करण्यात आले आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या सांगतानिमित्त आजपासून 31 मेपर्यंत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी दिली। आज सकाळी 11 वाजता विद्यापीठात कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून ग्रंथ आणि चित्र प्रदर्शनाचं लोकार्पण आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी कुलगुरू डॉ इरेश स्वामी यांच्या हस्ते होईल। तर उद्यापासून एकपात्री नाट्यप्रयोग, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर

प्रशांत मोरे यांची काव्य मैफल होणार आहे, तर 30 मे रोजी नॉर्थकोट शाळेपासून ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. प्राध्यापक योगेश चिकटगावकर यांचा महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम होणार आहे. 31 मे रोजी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्रिशताब्दी जयंतीचा सांगता समारंभ होणार आहे, असंही कुलगुरू डॉ महानवर यांनी सांगितलं आहे. पंढरपुरात 65 एकर परिसरात कालपर्यंत भव्य अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला. या सप्ताहामुळे संपूर्ण पंढरी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. या सप्ताहात संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव, संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांचा समाधी सोहळा, संत सावता महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी गाथापारायणासाठी दररोज 11,000 गाथावाचक सहभागी झाले होते. याशिवाय कीर्तन सेवेत 1,000 टाळकरी आणि 25 मृदंग वादक सहभागी झाले होते. 24 तास अखंड भजन सुरू होतं. खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांमधल्या शिक्षकांना जनगणना कामासाठी नियुक्त करण्याच्या सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती गौतम अखंड आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं हा निर्णय देताना जनगणना कायद्यानुसार अशा शिक्षकांवर जनगणना कर्तव्य पार पाडण्याची कोणतीही वैधानिक सक्ती नसल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. या प्रकरणावर आता 31 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार असून तोपर्यंत नव्या नियुक्ती आदेशावरही बंदी घालण्यात आली आहे. इयत्ता 11वी प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 शिक्षण विभागानं ऑनलाईन नोंदणीच्या पहिल्या फेरीला आज 25 मे रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 2 दिवसात संकेतस्थळावर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं लॉग इन केल्यानं सर्व्हर डाऊन होण्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता, ज्यामुळे शिक्षण विभागानं अखेर ही मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पहिली गुणवत्ता यादीही आता 29 मे रोजी जाहीर होणार आहे, असं शिक्षण विभागाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. मोहन शहरात सांस्कृतिक सभागृह उभारणीसाठी राज्य सरकारकडून 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मोहोळ तालुक्याचे आमदार राजू खरे यांनी दिली. लवकरच हे सांस्कृतिक सभागृह मोहोळ शहरात उभारलं जाईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात इंधन टंचाईच्या अफवामुळे पेट्रोल पंपावर रांगा लागल्या असून अनेक ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथं विठ्ठल दर्शनासाठी आलेले कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नागरिकांना आवाहन करताना ते म्हणाले की राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून गरज नसताना इंधनाची साठवणूक करू नये, असं ते म्हणाले. या पुढील घडामोडी विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातील 100% अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढणं अनिवार्य केलं आहे, तसं पत्र शिक्षण उपसंचालकांनी सर्व शाळांना दिलं आहे. यामुळे आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत. यापुढे ज्या कर्मचाऱ्यांकडे आयुष्यमान भारत कार्ड नसेल अशा कर्मचाऱ्यांची त्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीची बिलं 5 लाखांपर्यंतची देयकं स्वीकारली जाणार नसल्याचं या पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे. लॅब टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या वतीनं काल वैद्यकीय तज्ज्ञ डॉ जगन्नाथ दीक्षित यांचं मधुमेह मुक्ती आणि वजन नियंत्रण या विषयावर व्याख्यान झालं. वारंवार खाणं म्हणजे रोगाला आमंत्रण असणं, त्यामुळे आहारापैकी आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणारे आजार, साखरेचे दुष्परिणाम आणि आरोग्यदायी जीवनपद्धती यावर डॉ दीक्षित यांनी परखड भाष्य केलं. याप्रसंगी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विना पवार, ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया आदी मान्यवर उपस्थित होते. सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्या सकाळी 8 वाजता हैदराबाद रस्त्यावरल्या मार्केट यार्ड इथं शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध ज्वलंत प्रश्नावर जन आक्रोश रास्ता रोको आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. आता क्रिकेट. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात काल राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सचा 30 धावांनी पराभव केला. या विजयावर संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना राजस्थाननं 20 षटकात 8 गडी गमावून

0: 205 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई 9 गडी गमावून केवळ 175 धावा करता आल्या. तर दुसऱ्या सामन्यात अंतिम साखळीत दिल्ली कॅपिटल्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा 40 धावांनी पराभव केला. इडन गार्डन्सवर दिल्ली संघानं 20 षटकात 5 गडी गमावून 203 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना कोलकाताचा संघ 18 षटकं आणि 4 चेंडूत 163 धावांवर सर्वबाद झाला. हे दोन्ही संघ प्ले ऑफ मधून यापूर्वीच बाहेर पडले आहेत. आता तापमान. सोलापूरचं काल रविवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 39.8 दशांश तर किमान 23.7 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. शेतकऱ्यांचे ऊस बिल थकवल्याप्रकरणी सोलापूरसह राज्यातल्या 7 कारखान्यांवर आरसीसी अंतर्गत कारवाई. कृष्णा खोरेचं विशेष मुख्य अभियंता कार्यालय आता सोलापुरात होणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सवाचा सोलापुरात आजपासून सांगता समारंभ. आणि आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबईचा 30 धावांनी पराभव तर दुसऱ्या सामन्यात दिल्लीचा विजय. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकाचं आजचं संकलन केलं पत्रकार पद्माकर कुलकर्णी यांनी.
3: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
4: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
5: श्रद्धा ऑप्टिकल्स कॉम्प्युटर द्वारे नेत्र तपासणी चक्क मोफत. इम्पोर्टेड गॉगल्स, इम्पोर्टेड फ्रेम्स आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस सर्व काही वाजवी दरात. श्रद्धा ऑप्टिकल्स महापौर बंगल्यासमोर सोलापूर.
6: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
7: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
6: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
7: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
6: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर.
7: संपर्क 87884-1497.
8: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: व्ही आर पवार चाटी गल्ली सोलापूर.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम FM बँड 109.4 MHz वर. सकाळचे 6:45 होत आहेत. आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, ऊसाच्या पिकाला नुकसानकारक ठरणारी हुमणी ही कीड, तिच्या जीवनक्रमातील चार अवस्था आणि नुकसानीचं स्वरूप याबाबतची माहिती आपण कालच्या कृषी सल्ल्यामध्ये जाणून घेतली। तेव्हा या किडीचं एकात्मिक व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं याबाबतची माहिती आजच्या कृषी सल्ल्यामध्ये आपण जाणून घेऊया। हुमणी नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ एकाच उपायावर अवलंबून राहून चालत नाही, एकात्मिक पद्धतीनं कीड व्यवस्थापन करणं यासाठी गरजेचं असतं। हुमणीच्या जीवनचक्रामध्ये भुंगेरे ही एकच अवस्था जमिनीवर असते, बाकी अंडी, आळी आणि कोश या सर्व अवस्था जमिनीमध्ये आढळतात। त्यामुळे भुंगेरे अवस्थेवर अधिक लक्ष केंद्रित करून त्यावर नियंत्रण ठेवणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं। यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करणं महत्वाचं आहे, ज्यामध्ये मशागत पद्धतीनं नियंत्रण करताना शेताची उभी आणि आडवी नांगरट यासाठी करावी, मातीच्या वर आलेली अंडी, अळी आणि कोश हे पक्षाद्वारे नष्ट केले जातात। बगळा, कावळा, घार असे पक्षी हुमणी आळ्यांचा यामुळे फडशा पाडतात। ढेकळं फोडणं देखील तितकंच महत्वाचं आहे। नांगरटीनंतर शेतामध्ये मोठ्या आकाराची ढेकळं उचलली जातात, त्यामध्ये हुमणीच्या अंडी, अळी आणि कोश असू शकतात।

विशेषतः नदीकाठच्या भागांमध्ये या ढेकळांना रोटावेटरद्वारे फोडून त्यांना लहान करणं हे अत्यंत गरजेचं आहे. पिकांची फेरपालट ही सुद्धा महत्वाची आहे. ज्या शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव हा जास्त आहे त्या ठिकाणी ऊसाचं खोडवा पीक घेणं टाळावं. त्याऐवजी सूर्यफुलासारखी पिकं यावेळी घ्यावी. सूर्यफूल कापल्यानंतर शेताची 2 ते 3 वेळा योग्यरित्या नांगरट करावी.

तीन वेळा योग्यरित्या नांगरट करावी. सापळा पीक पद्धत देखील अत्यंत प्रभावी ठरते. हुमणीच्या प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये भुईमूग किंवा तागाचं पीक घेणं यामुळे फायदेशीर ठरतं. विशेषत ऊस लागवडीच्या वेळेस शेतामध्ये ठराविक ठिकाणी भुईमूग किंवा ताग लावावा, त्यामुळे मातीमधील अळी किंवा कोष पकडून नष्ट करणं सोपं होतं. ऊस पिकाच्या खुरपणी, खांदणी आणि बांधणी यावेळी आळ्या दिसल्या तर त्यांना वेचून आपण ताबडतोब नष्ट करावं. तसंच वळवाच्या पहिल्या पावसानंतर संध्याकाळी 7 ते 8:30 वाजेपर्यंत कडुनिंब, बाभूळ, बोर, बदाम, जांभूळ अशा झाडांच्या फांद्यांवर हे भुंगेरे जमा होताना दिसतात. या फांद्या हलवून भुंगेरे खाली पाडावे. खाली पडलेले भुंगेरे गोळा करून ते नष्ट करावेत. सापळा तयार करून देखील आपल्याला हुमणीवर नियंत्रण मिळवता येतं. यासाठी एरंडीच्या 2 किलो बियांचा भरडा करून त्यामध्ये 5 लिटर पाणी मिसळून शेतामध्ये ठेवावं. अशा पद्धतीनं एकात्मिक हुमणी व्यवस्थापनामध्ये संभाव्य नुकसान टाळता देखील येतं.

0: कृषी सल्ला आताच आपण ऐकला. 6:48 होत आहेत. आता ऐकूयात कीटकांची दुनिया हा कार्यक्रम.
1: कीटकांच्या दुनियेत, कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलंय रसिका तुळजापूरकर यांनी.
2: आपल्या रोजच्या अन्नातला आणखी एक मुख्य पदार्थ म्हणजे डाळी. या डाळींचा प्रमुख शत्रू कोण माहितीये? हेलिओथिस आर्मिजेरा हा जगभर मोठ्या प्रमाणात आढळणारा डाळींना उपद्रव करणारा कीटक. यामध्ये लाल हरभरा पिकावरची आळी, निळ फुलपाखरू, गवतावरचं निळ फुलपाखरू, फ्लम मॉथ, ठिपकेदार शेंगा पोखरणारी आळी, काटेरी शेंगा पोखरणारी आळी, शेतातले बीन्स पोखरणारी आळी, माशी, स्टेम फ्लाय या सगळ्यांचा समावेश होतो. हेलिओथिस कीटक अनेक प्रकारच्या भाजीपाल्याचं सुद्धा नुकसान करतो. यामध्ये हरभरा, टोमॅटो, शेंगा दाणे, सूर्यफूल, मका या सगळ्याचा समावेश करता येईल. यांच्या आळ्या धान्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. आणि नुकसान तर करतातच, पण दुय्यम कीटक आणि इतर रोगांसाठी प्रवेशद्वार तयार करून ठेवतात. हेलिओथिस कीटक हा फिकट चॉकलेटी रंगाचा, साधारण 3.7 सेंटीमीटरचा वगैरे असावा. पुढच्या पंखांना गडद नागमोडी रेषा असतात. अंगावर काळे निळे ठिपके असतात. मागच्या पंखाला बाह्य बाजूला पांढरे आणि गडद असे ठिपके असतात. यांची मादी फुलांवर, पानांवर लहान सहान अंडी घालते. अंड्यातून आळ्या बाहेर येतात. त्या जशा बाहेर येतात तशा पानांवर अगदी तुटून पडतात, त्यांचा फडशाच पाडतात. मोठी आळी 3.5 सेंटीमीटरची असते. तिचा रंग हिरवा चॉकलेटी, त्यावर गडद पिवळ्या रेषा असतात. अशा बारीकशा केसाप्रमाणे त्यांच्या रांगा आपल्याला दिसू शकतात. हेलिओथिस आर्मिजेरा या आळीची कीटकनाशकांशी प्रतिकार करण्याची क्षमता जास्त असल्यानं ती दरवर्षी पिकांचं मोठं नुकसान करते. आणि दरवर्षी ह्या आळ्यांची संख्या सुद्धा वाढलेली असते. त्यामुळेच ही अतिशय गंभीर कीटक मानली जाते. डाळीवरच्या या कीटकावर जैविक पद्धतीनं नियंत्रण मिळवता येतं. यासाठी लेडी बीटल्स किंवा लसविंग्स यांचा उपयोग केला जातो. याशिवाय आणखी काही परजीवी आहेत ज्यांच्या मदतीनं असं जैविक नियंत्रण मिळवता येतं. काही कीटकनाशक रसायनं सुद्धा वापरतात. मग त्यामध्ये स्पायनोसाड असेल, बीटी बेस्ड उत्पादनं असतील. ह्या सगळ्यामध्ये बरं का पिकांचं रोटेशन, सॅनिटेशन ही पद्धत अत्यंत फायद्याची ठरते. किडींपासून वाचणारे, किडींमध्ये सुद्धा तग धरणारे, म्हणजेच रेझिस्टंट डाळीचं किडींपासून वाचणारं, किडींमध्ये सुद्धा तग धरून राहणारं, म्हणजेच रेझिस्टंट डाळीचं पीक घेणं सुद्धा महत्वाचं
1: आहे. आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय

0: अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी।
1: कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम आताच आपण ऐकला। आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। सकाळचे 6:52 होत आहेत।
2: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात।
3: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर।
2: मोबाईल 93 72 707 100।

0: त्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. आपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र आपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
4: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
2: मोबाईल 9205994290.
4: वेळ 10:30 to 8:30.
5: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
6: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
5: मोबाईल 9172710499.
7: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात.
8: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
7: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
8: अय्या खरं?
7: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट्स, विक्री नंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
9: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात, VIP रोड वर. मोबाईल 9822985538.
10: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
11: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
10: सोमवार ते शुक्रवार 10:30 to 4:00. मोबाईल 9579790940.
8: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
12: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
8: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
12: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर DP नकाते यांचं
8: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ, सोलापूर.
13: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
14: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स करून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
13: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
14: हे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
8: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या संधीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 2074-30-72.
2: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्युरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083

0: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जेके असोसिएट्स,
1: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स,
0: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
1: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध।
0: आजच भेट द्या नुरवी अँड जेके असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, तंचकट्टा, सोलापूर। मोबाईल 99221117725।
1: नुरवी अँड जेके असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख।
2: अग बाई बाई बाई वैतागले का बाई या दारूला?
3: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ। मोबाईल 96 37 91 22 88।
4: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
5: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
4: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।

0: अधिक महिन्यानिमित्त थिटे परिवाराच्या वतीनं 24 ते 30 मे पर्यंत श्री भागवत कथा महायज्ञाचं आयोजन केलं आहे. निरूपणकार वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य श्रीयुत ऋषिकेश विष्णुपुरीकर रामदासी नांदेड.
1: स्थळ शुभराय महाराज मठ सोलापूर. वेळ दुपारी 4 ते रात्री 8. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
2: नमो भगवते.
3: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
4: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
3: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
4: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
5: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
6: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड सोलापूर.
7: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
8: म्हणूनच पुर्डे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर.
7: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल.
8: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
9: पुर्डे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 90 28 0 38 555.
10: पित्त झालंय, पोटात जळजळत आहे, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
11: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
12: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
11: मोबाईल 93-72-14-44-34.
13: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
14: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
13: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
14: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
13: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
14: संपर्क 87-88-46-1497.
15: आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 7:10 होत आहे.
16: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
17: मोबाईल 77-19-92-22-55.
18: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम.

0: कम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
1: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
0: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त, VVP पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
1: संपर्क 83-798-64-555.
2: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 103.4 MHz तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या मोबाईल ऍपवर. आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेवलेंथ. आता एक गाणं गुणगुणण्यासाठी

दुश्मन चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. याबरोबरच आजचा एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: खुशहाल।
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून
3: सतारीचे बोल असो
4: की मंजुळ बासरी
3: शततारांची संतूर असो
4: की मंगल सनई
3: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी
4: आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
5: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी
6: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे 7:10 झाली आहेत ऐकूयात प्रादेशिक बातम्या
7: आपल्याला
8: आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात काल नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला त्याचबरोबर व्यापार ऊर्जा तसंच प्रादेशिक सुरक्षेसह अन्य महत्वाच्या क्षेत्रातील सहकार्यांचा त्यांनी आढावा घेतला या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ जयशंकर यांनी दोन्ही देशातल्या व्यापार कराराला लवकरच अंतिम स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली तसंच ऊर्जा व्यापारात झालेल्या विस्ताराचंही स्वागत केलं भारत अमेरिकेसाठी महत्वाचा धोरणात्मक भागीदार असल्याचं सांगत मार्को रुबिओ यांनी भारताचं महत्व अधोरेखित केलं

0: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येकी प्रति लिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. नवीन मालवाहतूक आणि पुरवठा धोरणामुळे नागपूर हे देशातील एक प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते काल नागपूरच्या निमजी गोंड खैरी परिसरात 100 एकरांवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन करताना बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या लॉजिस्टिक्स पार्क सुविधेमुळे उद्योग उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळीला मोठा फायदा होणार असून मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
1: आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्वाचं आहे. तेच काम आज आपण या माध्यमातून करतो आणि ते अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालंय. आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातनं लॉजिस्टिक्सची कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज आपण बघितलंय लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो. या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला प्रयत्न हाच आहे की रोजगाराची संधी तयार झाली.
0: यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी, श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि नरेश म्हस्के या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे हे पुरस्कार देण्यात येतात. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. जनगणना कार्यालयामार्फत 3,797 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. जनगणना अधिकारी नागरिकांकडे कोणत्याही बँक खात्याची किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड याबाबतची माहिती मागत नाहीत याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि अशा प्रकारची माहिती मागणाऱ्या तोतयांपासून सावध राहावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे जनगणनेच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या आणि प्रगणकांना माहिती न देता कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही सूचित करण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राष्ट्रपती भवनात आज होणाऱ्या यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात राष्ट्रपती 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कार प्रदान करणार आहेत. वर्ष 2026 राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रदान केले जातील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया त्रुटीमुक्त करण्यासाठी त्यांना मदत करण्याकरता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आयआयटी मद्रास इथले प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या एका पथकाला पाठवण्याचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. सीबीएसईच्या निकालानंतरच्या सेवा पोर्टलबाबत विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केलेल्या चिंता आणि घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीच्या नागरी सेवापूर्व परीक्षा आणि भारतीय वन सेवापूर्व परीक्षा काल सुरळीतरित्या पार पडल्या. देशभरातील 83 शहरांमधील 2000 अधिक परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी

0: परीक्षा केंद्रांवर उमेदवारांच्या रिअल टाईम चेहरा प्रमाणीकरण या प्रणालीची अंमलबजावणी यंदा प्रथमच करण्यात आल्याचं यूपीएससीनं सांगितलं. सध्या ओबीसींचं आरक्षण संपलं आहे. कुणबी दाखल्यामुळे मूळ ओबीसी राजकारणातून बाहेर फेकला गेला आहे. प्रस्थापितांकडून ओबीसींना भयभीत केलं जात आहे, तरीही सरकार आमचं ऐकून घ्यायला तयार नाही, त्यामुळे सरकार ओबीसींच्या बाबतीत आंधळ आणि बहिरं झालंय का, असा प्रश्न ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. ते काल सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वच ठिकाणी ओबीसीत मराठा समाज दाखल झाला तर ओबीसींमधील 400 जाती जमातींनी कुठे जायचं, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असंही हाके यावेळी म्हणाले. माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे केवळ एक शासकीय अभियान नसून ग्रामीण भागाचा कायापालट करणारी चळवळ आहे, असं मत आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ शशिकांत शंभरकर यांनी व्यक्त केलं. ते काल भंडारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी शासनाच्या सर्व आरोग्य योजनांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी नुकतीच 23 मे रोजी पत्नी डॉ सुप्रिया यांच्यासह एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाडही या मोहिमेत होते. सातपुते आणि गायकवाड या दोघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर राज्यघटनेची उद्देशिका प्रदर्शित केली. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर तलावामध्ये काल सकाळी ऑक्सिजन अभावी पुन्हा शेकडो मासे मृत्युमुखी पडले. तलावातील पाणी शुद्ध राहावं तसंच त्या पाण्यातील जलचरांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीनं लाखो रुपये खर्च करून एरिएटर बसवण्यात आले आहेत. तरीही तलावातील मासे मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या वर्षभरात जवळपास 3 वेळा मासे मृत्युमुखी पडण्याची घटना घडली. नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी काही भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. मालेगाव, निफाड आणि चांदवड या 3 तालुक्यांमध्ये काल पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बदलत्या वातावरणामुळे आणखी काही दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात काल पावसानं मेघगर्जनेसह हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाड पडून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोकम पिकासाठी हा पाऊस धोक्याचा असल्यानं कोकम बागायतदार धास्तावले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्लेनजीक शिरोडा केरवाडी इथली मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली बोट अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे उलटून बुडाली. या अपघातात बोटीवरील एकाच कुटुंबातील तिघांपैकी दोघे जण थोडक्यात बचावले असून एक मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. राज्यात अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर तसंच अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी उद्यापर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागानं बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागात उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा. नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 7:20 झालेली आहेत.
2: श्रीमन महा गणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर

0: द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवता.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
2: संपर्क 87 88 46 14 97।
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।

आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय FM 103.4 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या मोबाईल ॲपवर.

श्रोतेहो सकाळचे 7:25 होत आहे. आता थोड्याच वेळात दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्रअस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्झवर आमचे कार्यक्रम एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर लाईव्ह या मोबाईल ऍपवर त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामध्ये साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटनी कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटनी कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एकतर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच पड्डी देऊन टाकता कारण का ते रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाहीये. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरवर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटरमधला, मेडिकल शॉपमधला किंवा एखाद्या मॉलमधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टलमधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतात आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते. परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टीलेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत
0: नाही.
1: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत. की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सुद्धा तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय तर आपल्या एज प्रोफाईलनुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहतं. साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे
0: मनामध्ये.
1: किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो, पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
0: बरोबर.
1: आणि जेव्हा तुम्ही फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा, तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुकवरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेत. मग त्यामुळं तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5000 4000 हा सगळा डेटा त्याच्याकडे घेत. मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार

0: खात्रीशीर आणि आपलं हक्काचं
1: व्यासपीठ आहे
0: मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअर फ्लाईट मध्ये बसलो, फोटो काढला, त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो, डान्स केला, तिथला एक फोटो काढला, किंवा कुठं तर कार्यक्रमाला गेलो, तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय. हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो.
1: अच्छा,
0: हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत. हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
1: अच्छा,
0: मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स त्या लोकांना होत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती. आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो, मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारी लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असणारी लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा,
0: त्यामुळं ही जी माहिती आहे सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोक.
1: अच्छा,
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असं संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात.
1: अच्छा,
0: पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर. आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत,
1: बरोबर,
0: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरीमधून सिम कार्ड देत असतात. हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रॅन्डमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा,
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा,
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आयडी त्यांच्याकडे असतं, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतं.
1: सर मला सांगा की खेडेगावातली काय परिस्थिती आहे, हे इझिली अवेलेबल आहे तिथे, म्हणजे आता खेडेगावात एखादी घटना सायबर गुन्ह्याची घडली तर काय त्यांनी नेमकं करायचं,
0: त्यांनी ऑनलाईन ट्रेजरचा वापर करायचा.
1: मला विचारायचं की सायबर गुन्ह्यांचं खेडेगाव हे टार्गेट ते ठेवतात का?
0: आहे, सगळीकडे आहे, रॅन्डम आहेत, शहरात पण आहे, खेडेगावात. साधारणपणे आपल्या देशामधले 45% लोक हे इंटरनेटने कनेक्ट आहे, 45% लोक. त्यात शहरी भागाला, ग्रामीण भागाला एवढं इंटरनेटनं कनेक्शन वाढलेलं आहे की लोक त्याच्यावरती यूपीआय पेमेंट करतात. आताची आपली डिजिटल पेमेंटची सिस्टीम आपल्या देशामध्ये आलेली आहे, युनिफाईड पेमेंट सिस्टीम. ही जी इंटरपेची जी सिस्टम जी आहे ही पूर्ण जगभरातली अतिशय नाविन्यपूर्ण यंत्रणा आहे.
1: अच्छा,
0: आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फ्रॉड नाही, फक्त लोकांनी पिन नंबर दिला, क्यूआर कोड हा जो असतो तो क्यूआर कोड हे इनव्हॉइस आहे, पैसे त्याला जातात, आपल्या अकाउंटवरून त्या अकाउंटला पैसे देतात. तो काय करतो, क्यूआर कोड पाठवतो. आपल्याला काय वाटतं, तो म्हणतो की पैसे तुम्हाला पाठवायचे, तुम्हाला क्यूआर कोड पाठवलाय, ते इथे क्यूआर कोड वरती पिन नंबर टाका, तुम्हाला पैसे मिळून जाते. पण हे पैसे आपल्या अकाउंटमधून त्या अकाउंटला जाणार असतात, त्यामुळे कुठलाही क्यूआर कोड वरती पिन नंबर टाकून पैसे आपण त्याला देत असतो.
1: बरोबर, आणि ओटीपी कोणाला शेअर नाही करायचा.
0: ओटीपी शेअर नाही, क्यूआर कोडचा एक खास करून विषय असा आहे की सायबर गुन्हे काय काय करतात, एखादा क्यूआर कोड तयार करतात.
1: अच्छा,
0: आणि व्हिक्टिमला पाठवतात, म्हणजे ओलेक्स वरती ते जातात, ओलेक्स वरती जातात आणि मग ह्यांना विकायचं असतं, काहीतरी फर्निचर, घरातलं काही जुन्या वस्तू विकायचे असतात. मग सायबर गुन्हे काय करून, तुम्ही घ्यायला रेडी आहे आणि मी तुम्हाला अडवान्स पाठवतो, आत्ता 1 लाखाची वस्तू मी घेतलेली आहे तर तुम्हाला मी आत्ता अकाउंट 10,000 अडवान्स पाठवतो, म्हणून क्यूआर कोड पाठवतो. मग क्यूआर कोड याला काय वाटतं की पैसे मला येणार आहेत. मग क्यूआर कोड ही यासाठी आहे की त्याच्या अकाउंटला तुमच्या अकाउंटमधून पैसे जाणार आहे, आणि ज्या वेळा ते पैसे तुमच्या अकाउंटमधून त्या अकाउंटला पैसे जातात त्यावेळा विषय संपलेला असतो, त्यानंतर तो तुमच्या संपर्कातच येत.
1: नक्कीच सर, पण सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची.
0: मुळात म्हणजे आपला

0: जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, एसएमएस केला, फोन केला, ईमेल केला, आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. म्हणजे खास करून मगाच मी तुम्हाला सांगितलं की त्यांना फोन आला, तुमच्या मुलीला असा मी अटक केलेला आहे, तर त्या महिलेनी पहिलं त्या मुलीचा शोध घेतला पाहिजे होता, किंवा ती कुठं आहे त्याची खात्री केली पाहिजे, त्याच्यानंतर त्या फोनवरती विश्वास ठेवला गेला पाहिजे होता. तरी तुम्ही खात्री केल्याशिवाय त्याच्यावरती कधी ऍक्टिव्हिटी करू नये. तुमचा ओटीपी असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा,
0: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर.
2: श्रोत्याहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 103.9 MHz. सकाळचे 7:39 होत आहेत. आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आपण ऐकूया.
2: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका, दिनांक 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
1: सात वाजून 40:25 होत आहेत. आता ऐकूयात प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: चलो निकले गया
5: जय. नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
4: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पूना में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
6: या आलात का फर्निचर बघून?
7: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
8: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे.
7: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना. आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते, 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत.
8: हे बघ तू.
6: अरे काय लहान मुलासारखे भांडताय, तुम्ही बसा मी चहा टाकते.
8: नको आई, तुम्हीच बसा मी करते.

0: ते सगळ्यांसाठी चहा. सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
1: हो दाखवतो ना. बाबा कुठे आहेत?
2: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
3: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का. घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
2: बरं बाई, झोपलो होतो. बर दाखव बर फोटो.
1: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही. आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये, आणि आणि हा हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
3: काय मस्त आहे रे.
2: श्रद्धा, तुला कुठला आवडला ग?
1: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही.
2: बरं मग तुला कुठला आवडला?
1: मला
0: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय. तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या चहा घ्या आई बाबा.
3: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
1: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो. तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
2: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ, दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
3: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात, आठवतंय का? साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
2: हो तर, आठवतंय ना. अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
3: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे, झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
1: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी.
3: हो
0: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय.
2: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही, आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
1: बाबा असं काही नसतं, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
0: करेक्ट. आणि आई बाबांसाठीचं सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
3: अगं बाई, आता आणि कसलं सरप्राईज?
1: हा दाखवतो. बाबा तुम्हाला आठवतं, सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची. संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या दोन रिक्लायनर.
3: रिक्लायनर?
0: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेसमध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनरवर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
3: खूप आवडली.
2: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
1: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय.
2: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
0: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय.
1: हा पण सकाळीच निघू 10 वाजता, आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळेजण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
0: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
4: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
5: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
4: क्यों?
5: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में, बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
6: निर्मित संकल्पना मेसर्स बाल एम जोगलेकर.
7: प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. 7:45 झाली आहेत. आता भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या प्रारंभी ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं भावगीत. अशोक पत्की यांचं संगीत आहे.

श्रोतेहोता एक नजर आमच्या आज सकाळी प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर. सकाळी ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे राष्ट्रीय बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 टायनी ग्लॅन्स एंडोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:20 दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पू ना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 8:40 मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी ठीक 9:00 पुन्हा एकदा काही मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:15 खमंग रुजकर हा कार्यक्रम, त्यानंतर 9:20 तिची कथा या कमल देसाई लिखित पुस्तकातील कथेचं अभिवाचन आपण ऐकू शकाल. या अभिवाचनाचं हे पुन्हा प्रसारण असेल. अभिवाचन केले शैला सरदेशमुखी यांनी. सकाळी 9:30 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10:00 चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:30 CIET NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 11:00 मराठी गाणी तर 11:30 हिंदी गाणी प्रसारित होतील. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 1:00 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आज सकाळी प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची. भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं कवयित्री शांता शेळके यांचं हे छानसं भावगीत. बाळ पारते यांचं संगीत आहे.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं भावगीत आताच आपण ऐकलं. एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीचं.
1: श्रोते हो, जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, नक्की ऐका 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
0: भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे अतिशय सुंदर गीत.

उषा मंगेशकर यांनी गायलेल्या भावगीतांचा आपण ऐकलं. याबरोबरच आजचा भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणी सोलापूर सकाळचे 8 वाजता थोड्याच वेळात समाचार प्रभात हे राष्ट्रीय बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो.

0: 92. किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 656 55 381.
1: ऐकूयात टायनी ग्लॅन्स एंडोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: श्रोतेहो नमस्कार. टायनी ग्लॅन्स एंडोक्लिनिक यांच्या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत.
3: आपण भेटणार आहोत लहान मुलांच्या आंतरग्रंथीय विकारतज्ञ डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना.
2: डॉक्टर अमृता साठे नमस्कार.
4: नमस्कार.
2: डॉक्टर सध्या आपण लहान मुलांच्या मधुमेहाबद्दल बोलत आहोत.
3: डॉक्टर, तुम्ही काही नामवंत व्यक्तींना मधुमेह झाला आणि त्यावर त्यांनी कशी मात केली याबद्दल सांगत होता.
4: पूर्वीच्या काळात एक क्रिकेटर होते पाकिस्तानचे वसीम अक्रम नावाचे, जे चांगले फेमस होते. ते सुद्धा वयाच्या 7व्या वर्षापासून इन्सुलिन घेत आहेत, पण ते इंटरनॅशनल क्रिकेट खेळून वर्ल्ड कप खेळून आपल्या देशाला गाजवू शकले तर आपणही काहीच करू शकतो.
2: नक्कीच. म्हणजे जरी लहान मुलामध्ये मधुमेह आढळला तरी काळजीचं काम नाही. आपण
4: जर इन्सुलिन घेतलं
2: तर व्यवस्थित घेतलं,
4: अगदी अगदी. पण इन्सुलिन जर नाही घेतलं किंवा अशा वेळेला जर आपल्याला वाटलं की दुसरं काहीतरी ट्राय करूया,
2: हो खरंय,
4: जर इन्सुलिन सोबत इतर कुठलंही पथी ट्राय केली तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण इन्सुलिन सोडून केलं तर मात्र जीवाला धोका होऊ शकतो मुलांच्या.
2: हे सगळ्यात लक्षात घेणं गरजेचं आहे. या मधुमेहाच्या उपचारांमध्ये अलीकडच्या काळात जी अत्याधुनिकता आलेली आहे त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय. गेल्या भागामध्ये आपण 4 वेळेला मुलांना इन्सुलिन घ्यावंच लागतं असं सांगितलं, तर याच्यामध्ये काय सुधारणा होत आलेली आहे?
4: तर जसं आपण 4 वेळेला इन्सुलिन घेतो तर त्या प्रत्येक इंजेक्शनच्या आधी, ऍटलिस्ट किमान 3 इंजेक्शनच्या आधी आपल्याला शुगर तपासणी करावी लागते की किती जास्त आहे, आपल्याला वाढवून घ्यायला लागणार आहे का डोस, किंवा कमी तर नाही झाली आहे ना, अशा वेळेला ग्लुकॉन डी तर नाही घ्यायला लागणार ना. मग ह्याच्यात बघायला गेलं तर प्रिक, आपल्याला नीडल प्रिक खूप होतात. तर पूर्वीच्या काळी इन्सुलिन फक्त मोठ्या जाड्या स्टीलच्या सिरिंजेसनीच देता येत होतं. त्याच्यानंतर इन्सुलिन सिरिंज आली ज्याची बारीक होती, जवळजवळ 7 mm ची नीडल होती. आता पेन आलेला आहे ज्याचं अगदी 4 mm ची एकदम बारीक सुई असते, जी आपल्याला 3-4 वेळेला टोचल्यानंतर बदलावी लागते, त्यामुळे ती जाड होत नाही आणि दुखत नाही. अशा ह्यानी बाळांना स्वावलंबी करायला आपल्याला खूप सोपं झालेलं आहे. ते स्वतःच स्वतः मुलं घेऊ शकतात. 7-8 वर्षाच्या पुढची मुलं तर अगदी 6-7 वर्षाची सुद्धा. काही मुलं आहेत ज्यांना लखनौमध्ये वगैरे आम्ही ट्रीट करत होतो, ती 4 वर्षाची मुलं सुद्धा स्वतःची स्वतः घेऊ शकत होती. इतकं सोपं झालेलं आहे पेन स्वरूपात देणं. हे एक पद्धत झाली जी आता आपल्याला कॉमनली इंडियात मिळत आहे.
3: श्रोते हो, आपल्याही मुलांमध्ये मधुमेहाची काही लक्षणं नाहीत ना, याविषयी आपल्या मनात काही शंका असतील तर आपण त्वरित डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना भेटू शकता. त्यांचं हॉस्पिटल आहे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887735482. डॉक्टर अमृता अश्विन साठे, आपण आधुनिक पद्धतीबद्दल बोलत होतो.
4: याच्याही पलीकडे जी 4-5 वर्षापूर्वी फक्त परदेशात होती, आता गेल्या 4-5 वर्षापासून इंडियात मिळायला लागलीय. महाग आहे नक्कीच, पण काही गव्हर्नमेंट स्कीम्स मध्ये थोडं त्यातनं आपल्याला रिलीफ मिळतं. जसं सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम आहे, तर जे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये काम करणारे आहेत त्यांना काही टक्के त्याच्यात डिस्काउंट मिळते, म्हणजे इन्सुलिन पंप ह्या गोष्टी करता जो पंप विकत घेण्याची प्रक्रिया आहे. आता हा पंप म्हणजे काय, तर जे आपल्याला कंटिन्यू शरीरात इन्सुलिन प्रत्येक तुमच्यात आणि माझ्यात आहे, जे त्या बाळांमध्ये होत नाही आणि आपण प्रयत्न करतोय 4 वेळेला देऊन ते कंटिन्युअस असर ठेवण्याचं, त्याचं काम तो पंप करतो, कंटिन्यू सोडत राहतो. म्हणजे सारखं टोचायला लागत नाही, एकदा टोचून ती नीडल आत ठेवली की 3-4 दिवस ती आतच राहते आणि त्यातनं कंटिन्यू इन्सुलिन जात राहतं. आपल्याला बदलावं लागतं वरचेवर, त्याला परत परत भरावं लागतं. त्याच्या प्रक्रिया वेगळ्या आहेत, पण यांनी सारखं सारखं टोचणं कमी होतं, बंदच होऊन जातं. त्यांनी ऍक्सेप्ट करणं, ट्रीटमेंट वाढतं.
2: मधुमेहाच्या संदर्भात ज्या पालकांना अधिक माहिती घ्यायची असेल किंवा आपल्या मुलांची तपासणी करून घ्यायची असेल तर आपण त्यांना सांगूया की टायनी ग्लँड्स एंडोक्लिनिक जे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे तिथे आपण लहान मुलांच्या आंतरग्रंथीय विकार तज्ज्ञ डॉक्टर अमृता साठे यांना भेटू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता.

0: किंवा लहान मुलांची चाचणी देखील करून घेऊ शकता. आपला संपर्क क्रमांक आहे 78 87 73 54 82 7887735482.
1: डॉक्टर अमृता अश्विन साठे यांनी अतिशय चांगली माहिती आपल्याला दिली. मी अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. धन्यवाद. नमस्कार.
2: टायनी ग्लॅन्ड्स एंडोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. आता ऐकूयात दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगिळे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळे आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
5: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळे अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
6: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
5: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
6: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
5: आजच भेट द्या पूना गाडगिळे अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
4: श्रोते हो, महिलांना आवडणाऱ्या सोन्याच्या माळांचे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यांची नावंही खूप इंटरेस्टिंग आहेत. तर जोंधळी माळ किंवा कंठी माळ हे खास मराठी माळांचे प्रकार आहेत. त्यात मण्यांचे प्रकार कसे असतात, त्याची गुंफण कशी केली जाते, त्याचे पदर कसे असतात, या सगळ्यांची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळे आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमात तुमचं स्वागत.
7: नमस्कार. जोंधळी माळचा जो मणी असतो तो गुळगुळीत असतो आणि त्या मण्यांमध्ये म्हटलं तर साधारणपणे 24 ते 28 इंचामध्ये जर माळ बनवायची झाली तर 17-18 ग्रॅम मध्ये बनते. एक एक मण्याचा जर विचार करायचा झाला तर 125 ते 150 मणी एका माळेमध्ये बसतात. त्यालाही मी मागल्या भागात जसं सांगितलं असं काही लोक दर महिन्याला, दर 15 दिवसाला, दर 7 दिवसाला एक एक मणी घेऊन साठवून मग त्याच्या माळा करतात. साधारणपणे आजच्या घडीला जर आपण असं धरलं 1.5 लाख रुपये किंमत आहे त्याची सोन्याची 10 ग्रॅमला, तर त्या सोन्याची किंमत 14 ते 16% ची मजुरी आणि 17 ग्रॅम वजनाची माळ म्हटलं तर साधारणपणे ती 3-1 लाख रुपयापर्यंत होऊ शकते. आता हे जे मणी आहेत हे तारेमध्ये गुंफलेले असतात, म्हणजे जसे आपले मंगळसूत्र गुंफताना ज्या तारा असतात त्या प्रकारचे तारा असतात. दिसायला छान दिसतं जोंधळी मण्यांमध्ये पण मल्टीपदरचे माळा येतात, पण हे आपण सिंगल पदरच्या माळेचा विचार करतोय. मल्टीपदरची माळ असेल तर मी आधी सांगितलं असं एका बाजूच्या 3 पदरांवरती 2 पदकं, एका बाजूच्या 3 पदरांवर 1 पदक असं ते डिझाईन करून फ्युजन करून ते वापरलं जातं. तशाच प्रकारे कंठीमणी पण असतो, जे जोंधळी मणी ज्या साईजचा असतो त्याच आकारमानाचा साधारणपणे कंठीमणी असतो, फक्त त्याला तास असतात, षटकोनी जरा असं दिसण्याचा प्रकार असतो, म्हणजे जरा ते चमचमतं, जास्त ग्लेज येतं. आणि कंठीमणीलाही साधारणपणे जोंधळी मणी सारखेच 125 ते 150 मणी, साधारणपणे 24 ते 27-28 इंचापर्यंतची लांबी आणि वजन म्हणाल तर ते साधारणपणे 15 ते 16 ग्रॅम वजन, मजुरी सकट 2-3 लाखाच्या ऐवजी ते कुठेतरी 2,80,000 रुपये होत असेल. तर अशा प्रकारे या दोन्ही माळा जर विचार केला तर प्रत्येक माळ, म्हणजे आपण अगदी पहिली बघितलेली मोहन माळ, त्याच्यानंतरची जोंधळी माळ, आताची कंठीमणी माळ, या सगळ्या माळा जर विचार केला आपण तर त्या साधारणपणे 3 लाख रुपयाच्या घरामध्ये बसतात, GST मजुरी आणि याच्या सकट, सब्जेक्ट टू सोन्याचा भाव आपण जो धरला 1,50,000 रुपये तो राहिला आणि जर ग्राहक आणखीन आनंदी झाले तर त्याप्रमाणे, म्हणजे दर महिन्याला साधारणपणे तुम्हाला 30,000 सेव्ह केले तर 10 महिन्यानंतर मजुरीत काहीतरी वाचून तुम्हाला ही माळ मिळू शकेल.
4: खरंय सर, तुम्ही हे जे जोंधळी माळ आणि कंठीमणी माळीविषयी माहिती सांगताय तर आकारमान त्याचं लहान मोठं केलं तर त्याच्यामध्ये लाख भरलेली असते का?
7: म्हणजे मी म्हटलं असं जे साबुदाण्याची गोळी जी होमिओपॅथीची असते त्या साईजच्या मण्यांचा विचार करून आपण ते वजन वगैरे विचार केला. जर मणी मोठे बनवले ते आकाराने तर त्याचं वजन वाढणार, तेवढ्यानी किमती वाढणार. लाखीमणी हा पूर्वीचा प्रकार होता. आताच्या आधुनिक काळामध्ये मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शनच्या आधुनिक प्रोसेस असल्यामुळे होलो मणी पण व्यवस्थित टिकणारे, न चेपले जाणारे बनवण्याची एक टेक्निक निर्माण झालंय. त्यामुळे तुम्ही मोठा मणी करू शकता, वजन वाढेल. लाखीमणी केलात तर खूप वजन कमी होईल कारण त्याच्यावरती तर तो पापुद्रा चढवलेला असतो. पण आता लाखीमणी तितकेसे पॉप्युलर नाहीत, त्यामुळे मण्याचा साईज वाढवू शकता आणि त्या आकारमानानुसार त्याचं वजन वाढेल. त्यामुळे आपण जे विचार करतोय ते साबुदाण्याच्या गोळीच्या आकाराने त्याचं वजन विचार करतोय, अदरवाईज त्याचं वजन निश्चितच वाढेल.
4: बरोबर.

0: मोडकसर, जोंधळीमाळ आणि कंठीमणीमाळ या जनरली लग्न समारंभात घातल्या जाणाऱ्या खास दागिन्यांची माहिती आज आपण आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. श्रोते हो, आमच्या कार्यक्रमाविषयीच एक निवेदन आपण ऐकूया.
3: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
4: ऐका साहित्य संपदा.
5: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
4: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी.
3: कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
4: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
3: शब्द, कला आणि संस्कृतीचा उत्सव.

0: सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी प्रतिलिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रतिनिधींना इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात लवकरच तोडगा निघण्याची आशा कमी असल्याचं अमेरिकी प्रशासनानं सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीची मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर पुढील वाटाघाटी यांचा समावेश आहे. या प्रस्तावित करारावरून रिपब्लिकन पक्षात फूट पडली असून काहींच्या मते हा करार इराणबाबत खूपच सौम्य आहे. सिनेटर टेड क्रूज म्हणाले की ही एक विनाशकारी चूक ठरेल, तर सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष रॉजर विकर म्हणाले की 60 दिवसांच्या शस्त्रसंधीचा अर्थ ऑपरेशन एपिक फ्युरीद्वारे जे काही साध्य झालं आहे ते सर्व व्यर्थ गेलं असं होईल. परराष्ट्र

डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रुपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं त्यांनी स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीम निर्बाधपणे सुरु व्हावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. सरकारनं सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी विशेष तरतुदी केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. या तरतुदींमुळे आदिवासी समुदायांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील असं त्यांनी काल नवी दिल्लीत जनजाती सांस्कृतिक समागमाला संबोधित करताना सांगितलं. आदिवासी समुदायांचा त्यांच्या जमिनींवर आणि जंगलांवर कायदेशीर मालकी हक्क आहे आणि कोणीही त्यावर अतिक्रमण करू शकत नाही असा पुनरुच्चार शहा यांनी केला. नागालँडचे राज्यपाल नंदकिशोर यादव यांनी काल दिमापूर इथं आयोजित नागालँड भोजपुरी समाजाच्या 14व्या सत्कार समारंभात भोजपुरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. भोजपुरी समाजानं नागालँडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाचं योगदान दिलं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया कोणत्याही त्रुटींविना पार पडावी यासाठी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ञांचं एक पथक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसईच्या निकालपश्चात सेवा पोर्टलबाबत वस्तुस्थिती तसंच विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची तारीख पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कॉंगोमध्ये देशाच्या पूर्वेकडील भागात सुरु असलेल्या इबोलाच्या उद्रेकात संशयित रुग्णांची संख्या आता 900 पुढे गेली आहे. 904 संशयित रुग्ण आणि 119 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. इतुरी प्रांतात या उद्रेकाचं केंद्र आहे. या उद्रेकामुळे आता कॉंगोसाठी अत्यंत उच्च धोका निर्माण झाला आहे. परंतु हा रोग जागतिक स्तरावर पसरण्याचा धोका कमी आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. या प्राणघातक विषाणूचा देशात संभाव्य प्रसार रोखण्यासाठी भारतीय अधिकारी आता विमानतळ आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारांवर पाळत वाढवत आहेत. इबोला विषाणूच्या अनेक प्रजाती असून तो एक दुर्मिळ परंतु अनेकदा प्राणघातक विषाणूजन्य रक्तस्रावी ताप आहे. इबोलाचा प्रसार संक्रमित मानव किंवा प्राण्यांचं रक्त, शरीरातील द्रव पदार्थ किंवा उती यांच्या थेट संपर्कातून होतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे उमेदवार देबांशू पांडा यांनी फालता विधानसभा जागा 1,09,000 मतांच्या फरकानं जिंकली आहे. फालतामध्ये केंद्रीय दलांच्या सुमारे 35 तुकड्यांच्या कडेकोट बंदोबस्तात फेरमतदान घेण्यात आलं. अनेक मतदान केंद्रांवरील यंत्रांवर अत्तरसदृश पदार्थ, शाईचे डाग आणि चिकट पट्ट्यांचा वापर केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सिक्कीममध्ये चौथे दोद्रुपचेन रिम्पोछे, कॅबगोन दोद्रुपचेन जिग्मे थुपतेन त्रिनले पालझांगपो यांच्या कुदुंगची म्हणजे पवित्र देहाची अंतिम यात्रा आणि प्रतिष्ठापना सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी गंगटोक इथं शेकडो भाविक, भिक्खू आणि मान्यवर जमले होते. लुक्षामा इथून देवराली चोरतेन गोंपापर्यंत निघालेली ही भव्य मिरवणूक प्रार्थना मंत्रोच्चार आणि पारंपरिक बौद्ध विधींनी दुमदुमून गेली.
यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.

0: आणि अखेरचा निरोप दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित वर्तमान वर्षातील पहिल्या नागरी सन्मान प्रदान समारंभात 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. वर्तमान वर्षासाठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार दिले जातील. महाराष्ट्रात महाबळेश्वरजवळ आंबेनळी घाटात काल मध्यरात्रीच्या सुमारास एक चारचाकी गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली. या गाडीमध्ये 8 जण असल्याची माहिती असून आतापर्यंत 2 मृतदेह हाती लागले आहेत. तापमान. मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच वर गेलं आहे. अनेक प्रदेशांमध्ये तीव्र कोरडे वारे आणि दिवसाच्या वेळी होणाऱ्या असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे लोकांना दुपारच्या कडाक्याच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं लागत आहे. सध्या मध्य प्रदेशची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. उष्णतेची तीव्रता प्रचंड असून संपूर्ण राज्यातून गरम वारे वाहत आहेत. बहुतांश शहरांमध्ये तापमान 43 सेल्सिअसच्याही वर गेलं आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मंगळवारपर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा लाल बावटा जारी करण्यात आला आहे. याच कालावधीसाठी अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांकरता नारंगी बावटा जारी करण्यात आला आहे. बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 8:40 झालेले आहेत. आता आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आपण ऐकूयात आणि त्यानंतर मराठी गाण्यांचा आस्वाद आपण घेणार आहोत. श्रोतेहो, या धावपळीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणं फारच गरजेचं आहे, हो ना? हेच लक्षात घेऊन खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्याच्या विविध विषयांवरील चर्चा, उपयुक्त आणि सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवरती योग्य मार्गदर्शन देखील. त्यासाठी अवश्य ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15 आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा. मराठीच्या गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला उषा मंगेशकर यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत आपण ऐकूयात. ऋषिराज यांचं संगीत आहे.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत आताच आपण ऐकलं. श्रोतेहो, आज आहे 25 मे. आज दिग्दर्शक, गीतकार, अभिनेते प्रभाकर मालोजी नायक यांचा स्मृतिदिन आहे.

श्रोते हो, प्रभाकर नायक यांचा जन्म 1 जून 1920 रोजी झाला. त्यांची 1942 मध्ये नवयुग सिनेटोन मध्ये प्रोजेक्शनिस्ट म्हणून कारकिर्दीला सुरुवात झाली होती. त्यांनी काही छोट्या मोठ्या भूमिका देखील केल्या होत्या. नजम नकवी यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवातीला त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या पन्ना, पारू, कमरा नंबर 101 या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या. प्रभातच्या गाजलेल्या कीचक वध या चित्रपटात प्रभाकर नायकांनी तरुण वयात कंचुकी या जख माधुर्याची छोटीशी पण लक्षवेधी भूमिका केली. 1947 मध्ये नजम नकवी पाकिस्तानात गेल्यानंतर शौरी भालजी पेंढारकर यांच्याकडे थापड्या पटलं तर होय म्हणा या चित्रपटांसाठी सहाय्यक म्हणून त्यांनी काम

केलं. या चित्रपटांसाठी त्यांनी गीत लेखन देखील केले. नंतरच्या काळात तेवढं सोडून बोला, दाम करी काम, उन्हाळ महिना या चित्रपटात चरित्र भूमिकाही त्यांनी केलेल्या आहेत. त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित देखील केले, त्यामध्ये पाठ राखीण, खंडोबाची आण, थापाड्या, चांडाळ चौकडी असे महत्वाचे चित्रपट असल्याचं आपल्या

महत्वाचे चित्रपट असल्याचं आपल्या लक्षात येतात. त्यांनी लाथ मारेन तिथं पाणी या चित्रपटाची देखील निर्मिती आणि त्याचबरोबर त्याचं दिग्दर्शनही केलं होतं आणि पुढच्या काळात ते निवृत्त झाले. श्रोते हो, प्रभाकर नायक यांचं 25 मे 1986 रोजी निधन झालं. आज त्यांचा स्मृतिदिन आहे, त्यांना विनम्र अभिवादन.

थापड्या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकार्यांनी गायलेली मादा देवकाते यांची लावणी आताच आपण ऐकली, ज्याला संगीत होतं बाळ पळसुले यांचं.

सुगंधी कट्टा या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची रचना आताच आपण ऐकली. ही रचना संगीतबद्ध केली होती राम कदम यांनी.

रसिको, आज ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचा स्मृती दिन आहे. फँड्री, ख्वाडा, सैराट, मोरख्या यासह जवळपास 100 चित्रपटांमध्ये भूमिका साकारणाऱ्या रामचंद्र धुमाळ यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट, त्याचप्रमाणे वेब सिरीज आणि लघुपटांमधून त्यांच्या दमदार अभिनयाची छाप सोडली. सिक्रेट गेम्समध्ये त्यांनी गणेश गायतोंडेंच्या वडिलांची भूमिका साकारली होती. रामचंद्र धुमाळ यांना वयाच्या उत्तरार्धात चित्रपटातील भूमिका मिळाल्या, पण त्या भूमिकांमधून त्यांनी स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांचं 25 मे 2020 रोजी निधन झालं. आज त्यांचा स्मृती दिन आहे. त्यांना विनम्र अभिवादन. आता मराठी गाण्याच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात शांताराम नांदगावकर यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलंय अशोक पत्की यांनी. स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं अशोक पत्की यांचं. याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले आहेत. आता जाहिरातींचं प्रसारण आणि त्यानंतर पुन्हा काही मराठी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
6: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
6: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसती गृह.
5: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
6: संपर्क 87-88-46-1497.
7: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-300.

रसिको, आज आझाद हिंद सेनेच्या स्थापनेत महत्वपूर्ण भूमिका बजावलेले थोर क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचा जन्मदिन आहे. 25 मे 1886 रोजी बंगालमधील वर्धमान जिल्ह्यातील सुबालदह या गावी त्यांचा जन्म झाला होता. ब्रिटिश सरकार विरोधात गदर षडयंत्र रचण्यापासून ते देशातील ब्रिटिश सरकारच्या विरोधात चळवळींचं नेतृत्व करण्याची कामगिरी रासबिहारी बोस यांनी बजावली. रासबिहारी बोस हे परदेशात राहूनही देशाच्या स्वातंत्र्यासाठी आजन्म प्रयत्न करीत राहिले. गदर कटानंतर जपानला पलायन करून तिथं इंडियन इंडिपेंडन्स लीग आणि आझाद हिंद सेनेची स्थापना करण्यात रासबिहारी बोस यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण चंदन नगरमध्ये झालं. बालपणापासूनच रासबिहारी बोस देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत होते. क्रांतिकारक चळवळींमध्येही त्यांना प्रचंड आवड होती. सुरुवातीच्या काळात रासबिहारी बोस

त्यांनी डेहराडून येथील वन संशोधन संस्थेत मुख्य लिपिक म्हणून काम केलं. त्याच दरम्यान क्रांतिकारक जतीन मुखर्जींच्या नेतृत्वाखालील युगांतर नामक क्रांतिकारक संघटनेचे अमरेंद्र चटर्जी यांच्याशी रासबिहारी बोस यांची ओळख झाली. अशा प्रकारे ते बंगालमधील क्रांतिकारकांशी जोडले गेले आणि तिथूनच त्यांच्या क्रांतिकारी प्रवासाला खरी सुरुवात झाली. 1913 बंगालमध्ये आलेल्या पुराच्या मदतकार्यादरम्यान रासबिहारी बोस यांची भेट जतीन मुखर्जींशी झाली होती. त्यांनी रासबिहारी बोस यांच्यामध्ये नवा जोश भरण्याचं काम केलं. यानंतर दुप्पट उत्साहानं रासबिहारी बोस यांनी क्रांतिकारक चळवळींमध्ये स्वतःला झोकून दिलं. रासबिहारी बोस यांनी अनेक वर्ष भारतापासून दूर राहत देशसेवा केली. जपानमध्येही आपल्या क्रांतिकारक मित्रांसोबत ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत राहिले. त्यांनी जपानमध्ये अध्यापनासह लेखन आणि पत्रकार म्हणून देखील काम केलं. तिथं त्यांनी न्यू एशिया नामक वृत्तपत्र सुरू केलं. एवढंच नाही तर त्यांनी जपानी भाषा अवगत करून 16 पुस्तकं देखील लिहिली. विशेष म्हणजे रामायणाचं जपानी भाषेत अनुवाद करण्याचं कामही त्यांनी केलं. जपानमधील टोकियोमध्ये रासबिहारी बोस यांनी हॉटेल सुरू करून तेथील भारतीयांना संघटित करण्याचं काम केलं. जपानमध्येही ब्रिटिश सरकारनं रासबिहारी बोस यांची पाठ सोडली नाही. ब्रिटिशांनी जपानकडे रासबिहारी बोस यांना ताब्यात देण्याविषयीची मागणी केली. त्यामुळंच रासबिहारी बोस यांना जपानमध्ये सतत आपलं नाव आणि घर बदलून राहावं लागत होतं. 1916 प्रसिद्ध पॅन एशियाई समर्थक सोमा आईजो आणि सोमा कोत्सुको यांच्या सुपुत्रीसोबत रासबिहारी बोस यांचा विवाह झाला. त्यानंतर 1923 रासबिहारी बोस यांनी जपानचं नागरिकत्व स्वीकारलं. जपानमधील अधिकाऱ्यांना भारताच्या राष्ट्रवादी भूमिकेत सामील करून घेत देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात जपानी अधिकाऱ्यांचा सक्रिय पाठिंबा मिळवून देण्यात रासबिहारी बोस यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती. श्रोतो, भारताला ब्रिटिश राजवटीपासून मुक्ती मिळवण्यात रासबिहारी बोस आजन्म कार्यरत राहिले. जपान सरकारनं रासबिहारी बोस यांना ऑर्डर ऑफ रायझिंग सननं सन्मानित केलं होतं. त्यांचं 21 जानेवारी 1945 रोजी निधन झालं. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांना विनम्र अभिवादन.

जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं कवी योगेश्वर यांचं देशभक्तीपर गीत आताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: आकाशवाणी सोलापूर तुमच्याशी जुळलेली वेबलेंथ श्रोते हो, सकाळचे 9:15 आणि 30 सेकंद होत आहेत.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती,
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
2: संपर्क 87 88 46 14 97.
0: आता ऐकूयात कार्यक्रम खमंग रुचकर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम
6: खमंग रुचकर.
7: श्रोते हो नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या भागामध्ये मी अश्विनी
8: आणि मी तेजश्री
7: आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सध्या सगळ्यांनाच उन्हाळ्याचा खूप त्रास होतोय आणि त्यातल्या त्यात सोलापुरात तर उन्हाळ्याची तीव्रता खूपच आहे, नाही का तेजश्री?
8: दुपारी 12 अगदी दुपारी 11 ते 4 घरातून बाहेर सुद्धा पडायला नको असं वाटतंय बघ खरंच.
7: आणि नंतरही रस्त्यावरून जाताना खूप उन्हाची तीव्रता जाणवते आणि एकूणच हा उन्हाळा कधी संपतोय याची सगळेजण वाट बघ
8: खरं.
7: पण रस्त्याने जाताना आपल्याकडे सोलापुरात बरीच बेलाची झाडं आहेत बरं का तेजश्री, आणि बेलाच्या झाडांना छान मोठी मोठी फळं पण लागलेली आहेत. तर हेच निरीक्षण मी केलं आणि त्यातूनच मला आपल्या खास श्रोत्यांसाठी म्हटलं

0: बेलफळाचा मिल्कशेक कशी करायची हे सांगावं.
1: अरे वा, अगदी वेगळंच आहे ग.
0: हो
1: म्हणजे मी तर हे पहिल्यांदा ऐकते की बेलफळाचा मिल्कशेक.
0: बऱ्याच जणांना बेलफळ हे खातात हेच
1: माहिती नाही.
0: तर श्रोते हो, बेलफळाचा हा जो मिल्कशेक ती आपल्या कुटुंब समवेत आपण नक्की घेणारच आहोत, त्याचा आनंद घेणार आहोत, पण मुख्य म्हणजे शरीराला थंडावा देणारा असा हा पदार्थ आहे. तर यासाठी आपल्याला लागणारे 1 ते 2 ग्लास बेलफळाचा गर काढून घ्यायचा आपण.
1: बरं.
0: अर्धा ग्लास दूध आणखी आपल्याला यासाठी लागणार आहे. 2 मोठे चमचे साखर लागणार आहे आणि चवीसाठी वेलची पावडर.
1: अरे म्हणजे अगदी थोडस साहित्य आहे ग. साहित्य बघ, बेलफळाचा गर 1/2 ग्लास, दूध 1/2 ग्लास, साखर 2 मोठे चमचे आणि वेलची पावडर.
0: बरोबर.
1: बरं, आता कृती सांग.
0: अगदी सोपी कृती आहे, जसं साहित्य सुटसुटीत आहे ना तसं. बेलाचा जो पल्प आहे ना तो बनवण्यासाठी आपण आधी बेलफळ दगडावरती फोडायचे आणि त्याचा गर सावकाश चमचा किंवा चाकूच्या मदतीनं तो काढून घ्यायचा
1: आहे.
0: आता एका वाडग्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून तो गर त्याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. त्यासाठी तो गर आधी कुस्करून घ्यायचा
1: आहे.
0: कुस्करल्यानंतर ते सूपची जी चाळणी असते किंवा आपली तुपाची चाळणी जी असते त्यातून हा सगळा गर जो आहे, पाणी मिश्रित गर जो आहे तो गाळून घ्यायचा आहे आणि चोथा काढून टाकायचा. आता पण वाडग्यामध्ये काढलेला जो चोथा आहे त्याच्यामध्ये पुन्हा आणखी थोडंसं पाणी घालून तुम्ही हा गर आणखी चांगल्या पद्धतीनं काढून घेऊ शकता.
1: म्हणजे अजूनही त्याच्यामध्ये काही गर असेल तर तोही आपल्याला मिळेल.
0: आणि साधारण धाग्याच्या रुपातला हा गर असतो बरं का. आता याच्यापासून आता आपण श्रोते हो मिल्कशेक बनवूयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1/2 ग्लास हा धाग्यांच्या रुपातला बेलाचा गर घ्यायचाय. त्याच्यामध्ये 1/2 ग्लास थंड केलेलं दूध घालायचंय.
1: बरं.
0: 2 मोठे चमचे साखर मिक्स करायची, थोडीशी वेलची पूड हे सगळं एकत्र वाटून घ्यायचंय. अशा प्रकारे बेलाचा मिल्कशेक तयार होणार आहे.
1: अरे वा.
0: तो सर्व्ह करायचा आणि त्याच्या चवीचा आनंद घ्यायचा.
1: वा, मस्त ग, एकदम वेगळी रेसिपी आहे खरंच.
0: आणि सोपी
1: आणि सोपी आणि थंडावा देणारी आहे उन्हाळ्याच्या दिवसात.
0: आणि या मिल्कशेकची चव वाढवण्यासाठी, लज्जत वाढवण्यासाठी एक टिप सांगते तुम्हाला. तुम्ही याच्यामध्ये बर्फाचे छान मोठे मोठे तुकडे जर ऍड केले मिक्सरमध्ये लावतानाच तर आणखी छान असा हा बेलाचा मिल्कशेक छान थंडगार असा होणार आहे, जो प्रकृतीला अतिशय आरोग्यदायी आणि थंड आहे.
1: वा, खरंच आज अश्विनी खूप मस्त रेसिपी तू सांगितलीयस आणि खूप रेअर म्हणजे दुर्मिळ आहे हे बेलफळ खाणं आणि बेलफळ आपल्या आहारात हे सध्या दुर्मिळ झालंय. आणि खर तर ते पौष्टिक आहे, आपल्या शरीरासाठी थंडावा देणार आहे आणि त्याची आज तू रेसिपी सांगितलीयस. खरंच श्रोते हो, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसं वाटला बेलफळाचा हा मिल्कशेक.
0: या युनिक रेसिपीसह मी अश्विनी
1: आणि मी तेजश्री
0: आजच्या भागातून तरी आपली रजा घेतो. उद्या नक्की भेटणार आहोत, पण तोपर्यंत
1: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
4: खमंग रुचकर हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. 9:21 आणि 40 सेकंद होत आहेत. आता ऐकूया तिची कथा या कमल देसाई लिखित पुस्तकातील कथेचं अभिवाचन. या अभिवाचनाचं हे पुन्हा प्रसारण आहे. अभिवाचन केलंय शैला सरदेशमुख यांनी.
5: सतार वाजवता ना?
6: हो.
5: कार्यक्रम देता? क्वचित. नाहीच म्हटलं तरी चालेल, रेडिओवर तर कधीच नाही. कला ही काही एकट्याची मिरासदारी नाही, ती दुसऱ्यासाठीही असते. कुणी सांगितलं तुम्हाला? न समजता काय हवं ते बोलू नका. बाकी तुमच्या कलेची तत्व काही हवी ते असेनात मी माझ्यासाठी वाजवतो.

अगदी माझ्याचसाठी. लोकांनी हवं तर ऐकावं, पण सूचना करू नयेत. काय हो, मी आलेच तर तुम्ही वाजवाल? अवश्य या. तुम्हाला समजतं? नाही, मी कधीही ऐकलं नाही. माझा प्रश्नच चुकला. तुम्हाला आवडतं का असं मला म्हणायचं होतं. तेही मला माहीत नाही, काही सांगता यायचं नाही, पण तो एक अनुभव घ्यायला हरकत नाही. जरूर घ्या. पण काय हो, तुम्ही ईश्वराला मानता? तो थक्क होतो. तिलाही आश्चर्य वाटतं. तिला कळलेलंच नसतं नेमका हाच प्रश्न का यावा. मात्र तो तिला विचारावाच लागला होता. इंग्रजी कादंबऱ्यांमधून असे प्रश्न मी खूपदा वाचलेत. नाही, कोण जाणे, मी इंग्रजी कादंबऱ्या वाचल्याच नाहीत कधी. पण असं वाटलं की तुम्हाला तो विचारलाच पाहिजे मला. पण मला कधी ईश्वराची जरूरच वाटली नाही बघा. आणि तरी तुम्ही जगू शकता ईश्वराच्या आधाराशिवाय? त्याच्या आधाराशिवाय तुम्हाला कसलंही भय वाटत नाही? नाही, का वाटावं? फार भयंकर माणूस आहात तुम्ही. हसेन कदाचित. तुमचं हे भयंकर असणं मला आवडेल. मुडपलेले ओठ सैल सोडून तो मुक्त हसतो. ती त्याच्याकडे बघतच राहते आणि मग तिला त्याचं मनगटच दिसत राहतं. त्याला टाळता यायचं नाही तिला आता. आणि एक दिवस तिला कळतं, त्यांच्या ओळखीला आरंभच नव्हता. ती होतीच, अगदी सहज ती जवळ येतात, अगदी गुरफटून जातात एकमेकांमध्ये, न ठरवताच भेटत राहतात. तिच्या घरी येणं त्याला आवडतं. तिच्या एका बाजूच्या खोलीत तो निमांत बसतो. कितीतरी वेळ काहीही न बोलताच राहतो. शब्द नसणं हेही सहजच. तिला एकदा तो आपल्या घरी नेतो. बेहोश होऊन सतार वाजवतो. एक सूरच होऊन जातो. न कळत तिलाही त्या सुरांचा रंग दिसतो. मला वाटलंच होतं तुला हे सूर दिसतील. ती हसते, खुर्चीत रेलून विसावते. मला कधी कधी सुमित्रा असायचा कंटाळ येतो. वाटतं की आपण दुसरंच कुणीतरी असावं. तुला कधी माणसांचा तिरस्कार वाटतो? नाही, मला आवडत नाही तिरस्कार करणं. मला वाटतो माझी इच्छा नसताना तीव्र तिरस्कारानं माझ्या मनाची आग होते. पण इथं तुम्ही वाव देता, मोडून जाता, हे सुद्धा एक दुबळेपणाचं लक्षण. हो, खरंच मोडतं माणूस, पण तुला कसं जमतं अलिप्त राहणं? तो नुसताच हसतो. तुझं ठीक आहे, तुला सतारीचा सूर मिळालाय, मला पर्पजच नाहीये. खरं सांगू, कुणीही सांगून समजणारी गोष्ट नव्हे ही. ज्याचं त्यानंच शिकायचं. पंतोजीसारखं बोललास तू. हा काही तू नव्हेस, असलं एरेंडेल तेलासारखं बोलू शकतोस तू? पण तुला आवडतं की नाही? मी थोडासा तरी त्या हेडक्लारसारखं आहे. असं थोडंसं तू शोधत असते सगळं माझ्यात. नाहीतरी मी तुझा द्वेषच करते अजून. तू मला आवडतच नाहीस. तुझा तो अलिप्तपणा मला ओरबाडून काढायचंय, त्याला कडकडून चावायचंय. तुझा तो निष्पाप आनंद माझ्या शरीरभर लपेटून घ्यायचाय. तू सतार वाजवतोस त्यावेळी तो तुझ्या डोळ्यात असतो. मला तुझं सगळं माहित आहे. मला मात्र तू आवडलीयस, आवडशील. तुला ऑफिसचं काम आवडत नाही ना? मुळीच नाही. मग तरी तू ते का करतोस? तुला माहित आहे, उगाच काहीतरी विचारू नकोस. माणसं दुबळी असण्याबद्दल सुद्धा माझी फारशी तक्रार नाहीये. पण या दुबळेपणाचं सुद्धा एक हिडीस तत्वज्ञान आहे. त्याची मला एक विलक्षण चीड आहे. आपण दुबळे आहोत, असहाय्य आहोत असंच का नाही म्हणायचं? जीवन सडलेलं नाचलेलं दिसतंय ना, पण मग आणि मग ते तसंच आहे असं म्हटल्यानं कुठं बिघडतं? श्रीरंग, तुला संस्कृती म्हणजे काय समजतं का रे? नाही, मी कधी विचार केलेला नाहीये. मी वाङ्मय बिलकुल बेताचं वाचले. मला फक्त संगीत समजतं, पण रेडिओतलं नव्हे. पण असल्या सगळ्या गोष्टींचं तुला बरंच अजीर्ण झालेलं दिसतंय. एका हुशार माणसानं यावर एक उपाय सांगितलाय. रोज सकाळी उठून एक बेडकी गिळावी, म्हणजे रागालोभाच्या अतीत. माग बायको असताना मला असं झालं होतं. तिच्या भगिनी समाजानं तर थकून गेलो होतो मी. तेव्हा मी नियमित बेडकी गिळायचा. तब्येत छान झाली दोन दिवसात. तुझा उपाय छान आहे, पण मी नाही गिळणार, लोकांना गिळायला लावणार. आधी आमच्या हेड क्लार्कच्या घशात. बिचारा, तो इतक्या जोरात हसतो की क्षणभर ती गोंधळतेच. कधी कधी भेटीशिवाय दिवसचे दिवस जात. यातही विशेष नव्हतं, अगदी नेहमीचीच सहज गोष्ट. मग औचित्य तो टपकतो. पण तो तिला भेटला नव्हता कधी असं नव्हतंच. कॉफी घेणार? कर, अगदी कडक. तिनं करून आणलेल्या कॉफीचा तो कप उचलतो. कडू उग्र दर्प त्याच्या ओठावर हुळहुळतो. आज तुझा तो म्हातारा हेड क्लार्क भेटला होता, खूप वेळ बोलत होता.

विषय तूच होतीस, म्हणाला कुटुंबाकरता तू फार त्याग केलायस, त्याला असली सुजन माणसं पुरे, तुला माझ्याविषयी दया येते का? तुला कौतुक वाटतं, गौरव करायचंय? तू आपला जास कसा माझ्या घरातनं? तुझी दया मला मुळीच नकोय। पण तुला असं का वाटतं की मी तुला दया दाखवतोय म्हणून? ओ गॉड, मी असं काही करणार नाही। तुझा त्याग गेला खड्ड्यात, मला काय त्याचं? तू मला हवी आहेस ती हाडामासाची, अविकृत मनाची, दया हवीशी वाटणारं मन मला तुझं नकोय। तिला बरं वाटतं, त्याचं निकोप मन ती धरून ठेवते, त्याच्यापुढे नेहमीच असं झालंय। ती जुनी नाकावर बोट ठेवून वावरणारी अस्वाभाविक सुमित्रा नाहीशी होते। रात्रीच्या गडद अंधारात केव्हा तरी तो निघून गेलेला असतो, आपण एका नितळ वाऱ्याची लकेरच लपेटून घेतल्यासारखं तिला वाटतं। आणि दुसऱ्या दिवशी लोटलेला दरवाजा उघडून सारा वेग शरीरात साठवत ती त्याच्यासमोर उभी राहते। तिचे दोन्ही हात दोन्ही बाजूंना काहीसे ताट कृत्रिमतेने ठेवल्यासारखे वाटतात। पुढं मागं असलेल्या पायात ओढ अति अगतिकता साकारलेली आहे। मला यावंच लागलं, मी वाट पाहतच होतो, मला झिंग येईपर्यंत सतार ऐकायची आहे आणि तुझ्या मिठीत विसावून जायचंय। ठीक, त्याची सतार संपते कधी आणि ती त्याच्या मिठीत जाते कधी हेच तिला कळत नाही। मात्र तो क्षण पारदर्शक असतो, रेशमी। त्याचा स्पर्श किती कठीण आहे, कठोर सुद्धा, जड आहे, हाडापर्यंत भेदणारा, करवतून टाकणारा, तिला सहन करवत नाही। दूर होण्याची ती पराकाष्ठा करते, मग निवते, थकलेल्या शरीरानं स्वस्थ पडून राहते। तिला विचारशक्ती नाहीये, आता शरीरही नाही, फक्त स्पर्शाची स्निग्ध जाणीव। मग ती गडबडीने उठते, अगदी मलिन होऊन चुरगळून। तिचं मन तिला समजेन असं होतं, असेल नसेल तेवढ्या रजेसाठी अर्ज करते। आई, लिली आहे तोपर्यंत मी अण्णा मामांच्याकडे चार दिवस जाऊन येते। जाऊन ये चार दिवस, तुला विश्रांती मिळेल, आई म्हणते। त्याला आश्चर्य वाटत नाही, तिला जावंच लागलं असतं। तिच्यातली ती खोटी सुमित्रा तिला विसरता येत नाहीये, तो विषण्ण होतो। धावत्या गाडीत बसल्या बसल्या सुमित्रेचा एक चाळा सुरू होतो। लहान लहान स्टेशनची नावं नजरेनं गच्च पकडायची आणि वाचायची, पण एकही पाटी तिला धड दिसत नाही। एखादं अक्षर दिसलं तर दुसरं एकदम नाहीसं होतं। मनाच्या या विचित्र चाळ्याचं तिचं तिलाच हसू येतं। तिनं अगदी कितीतरी वेळा हे घोकले, अण्णा मामांकडे जाऊन मजा करायची, भटकायची, हे करायचं, ते करायचं, हेच आणि असंच काहीतरी। पण मजा म्हणजे काय हे तिला नीटसं समजत नाही। मजा करणं आकारतच नाही, रंग घेत नाही। ती अण्णा मामांच्याकडे निघाली आहे हेही तितकंसं खरं नाही। तिला श्रीरंगापासून दूर पळायचंय। तिनं मान वर करून त्याच्याकडे पाहिलं नव्हतं, जाताना सांगितलं नव्हतं, निरोपही घेतला नव्हता। चमत्कारिक आडमुटेपणानं तिला आवळून बांधून धरली होती। ती खोटी सुमित्रा नाहीये, तरी तिला फार त्रास देते, वेदनेनं तिचं मन पाखडतं, पण तिला कळेन असंच होतं। बाई, ओ बाई, थोडे सरकून बसा ना, आम्ही पण तिकीट काढले। नेहमी प्रवास करणारी आणि वेल्हाळपणानं गोष्टी सांगणारी माळीन तिला डिवचते। सुरेख टोप पदराचं लुगडं, दंडात रुतलेल्या चोळीत तिनं सफा खुर्दा लपवलाय, तिला ती फार आवडते। पाहिलं की डौलात चालणाऱ्या कुर्रेबाज कबुतराची तिला आठवण यायची आणि मग ती नेहमीच तिला भेटायची। तिनं दोन लग्न केली होती, दुसरा नवरा पटकीनं मेला आणि मग तिनं नाच सोडला। तिला सरळ कधीच बोलता येत नाही। हा तुम्ही वय, मी ओळखलंच नाही जणू, फार दिवसांनी येत आहे, इकडं कुठं गावाला का? ती आपल्या मते व्यवस्थित बोलते। बोलता बोलता आपली भाजीनं गच्च भरलेली टोपली सुमित्रेच्या शेजारी ठेवते। ताजी भाजी बघून सुमित्रेचे डोळे निवतात। वरचं थोडंसं बीटरूट टोपलीबाहेर डोकावतं। श्रीरंगाला त्याची कोशिंबीर खूप आवडते, पण किती अधाशासारखी खाल्ली होती त्या दिवशी त्यानं, तिला मुळीच नाही आवडत असलं। तुझी रसिक चव मेलीये म्हणून, नाहीतर तू सुद्धा अशीच तुटून पडली असतीस, कोण जाणे। तिला चिडवण्याकरता त्यानं त्या दिवशी पाणीपुरी सुद्धा अशीच आवडीनं खाल्ली। फुगलेली पुरी फोडून भरवलेलं ते आंबट पाणी कपड्यावर गळू नये म्हणून खाली वाकून असा आवाज करत ती चोकली, हळूच बोटं चाटली आणि तिच्याकडे बघून तो खूप हसला। पण मी नाही असलं कधी खाणार, माणसानं आपला ठाम निर्वाळा देऊ नये, बघशील तू, तू एक दिवस अशीच पाणीपुरी चाखशील, काहीतरीच त्याचं। ती कधी खाईल असं वाटतं? ती स्टेशनवर उतरते, भिरभीर नजरेनं सगळ्या प्लॅटफॉर्मवर अण्णामामाला शोधते। पण खरंच की अण्णामामा येईल तरी कसा? तिला एकदम जाऊन चकित करायचंय। आपली बॅग सावरत हिंदकळत ती बाहेर पडते। रस्त्यावरच्या धुळीचा पांढरा रुखा थर

पावलावर चढतो. ती उगीच दुसराही पाय धुळीत आपटते, पुन्हा धूळ उडते. धुळीच्या कणातनं एक अस्पष्ट ओळख तिच्या डोळ्यात उमटते. एकदम वेड्या घाईनं ती चालू लागते आणि दारात सुमित्रेला बघून अण्णामामाला एवढं आश्चर्य वाटतं, त्याची इतकी धांदळ उडते, अरे सुमित्रा तू. त्याला म्हणायचं असतं, पत्र का नाही घातलं, स्टेशनवर नसतो का आलो, तू अशी चाळशी. पण त्याला तसं काहीच बोलता येत नाही आणि या न बोललेल्या शब्दातील ओला स्पर्श तिच्या नसा नसातनं थरथरतो. तिला जाग येते, बॅग फेकून देते आणि खाली वाकून ती अण्णामामाला नमस्कार करते.

0: तिची कथा या कमल देसाई लिखित पुस्तकातील कथेचं अभिवाचन आताच आपण ऐकलं. या अभिवाचनाचं हे पुन्हा प्रसारण होतं. अभिवाचन केलं होतं शैला सरदेशमुख यांनी. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 9:34 झालेले.
1: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
2: संपर्क 87 88 46 14 97.
0: आकाशवाणी सोलापूर. सकाळचे 9:35 झाली आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आस्वाद आपण घेऊयात.

0: राष्ट्रीय गीत की 150वीं वर्षगांठ। आ सेतु हिमाचल गूंजता स्वर।
1: वंदे मातरम।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 103.4 MHz वर। श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आपण ऐकूया।
3: १८४३ साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भूत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण, हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा।
2: अशाच सदाबहार आणि जबरदस्त कार्यक्रमासाठी ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण। आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ। श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत चित्रबेला, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आहे।

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं आणि बप्पी लहिरी यांनी संगीतबद्ध केलेलं हे छानसं गीत.

0: जनता की अदालत चित्रपटासाठी के सी बोकडिया यांचं गीत आता आपण ऐकलं. जलसंगीत होतं बप्पी लहरी यांचं आणि स्वर होता कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांचा.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: फसला अनोळख्यापासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
0: आनंद मिलिंद यांच्या संगीत नियोजनात समीर यांचं गीत आहे.

उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातलं अन्वर सागर यांचं गीत। जज मुजरिम चित्रपटासाठी बप्पी लहरे यांचं संगीत आहे।

0: जज मुजरिम चित्रपटासाठी उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं अनवर सागर यांचं गीत आताच आपण ऐकलं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. ऐकायला विसरू नका, दिनांक 1 जून 2026 पासून सोलापूरची नाट्यगाथा दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
0: चित्रवेला या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे. 10:21 होत आहेत. अलका याज्ञिक आणि उदित नारायण. समीर यांचे शब्द आहेत. लोफर या चित्रपटासाठी आनंद मिलिंद यांचं संगीत.

लोफर चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं गीत आताच आपण ऐकलं. आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत राजा बाबू या चित्रपटातलं विनोद राठोड यांचा स्वर आहे.

राजाबाबू चित्रपटासाठी विनोद राठोड, जॉली मुखर्जी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आताच आपण ऐकलं. आनंद मिलिंद यांचं संगीत होतं. बरं, दर्शवतो हो, याबरोबरच चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.

चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10:32 होत आहेत. आता सीआयईटी एनसीईआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: एक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं पारंपरिक भक्तिगीत, ज्याला संगीत आहे नंदू होनप यांचं।

0: कार्यक्रमात आता ऐकूयात शांताराम नांदगावकर यांचं गीत, अजित कडकडे आणि शैला चिखले यांच्या स्वरात नंद हुनप यांचं संगीत आहे.
1: नाराज का दिसतो?

0: अजित कडकडे आणि शैला चिखले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं लोकगीत आताच आपण ऐकलं.
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
3: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये
4: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
5: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
6: म्हणूनच पुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर.
5: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल.
6: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
7: फुरडे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 90 28 0 38 555.

श्रोते हो, आपल्या महाराष्ट्राचा वारसा म्हणून प्रसिद्ध असलेल्या तमाशासाठी आयुष्यभर झटून मनोरंजनाची सेवा देणारे लोककलावंत वसंत अवसरीकर यांचा आज वाढदिवस आहे. 25 मे 1946 रोजी पुणे जिल्ह्यातील अवसरी या गावी त्यांचा जन्म झाला. वसंत अवसरीकर यांनी आपल्या कलेनं आपल्या गावाचं नाव फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अमेरिकेपर्यंत नेलं आणि स्वतःबरोबर गावचं नाव पण मोठं केलं. वसंत अवसरीकर यांच्या वडिलांचं नाव कुशाबा, आईचं नाव रंगाबाई आणि आडनाव रोकडे असं होतं. घराण्यात तमाशाची परंपरा होती. त्यांचे आजोबा शंकरराव अवसरीकर यांचा तमाशाचा फड होता. शिवाय वसंत अवसरीकर यांचे आई वडीलही तमाशा कलावंत होते. लोककलेचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते हे आपल्या लक्षात येतं. वसंत अवसरीकरांचं शालेय शिक्षण झालेलं नाहीये. वयाच्या 7व्या वर्षांपासून ते आजोबाच्या तमाशात काम करीत होते. लहान वयातच त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं. जाणत्या वयात ते त्यांचे चुलते ज्ञानबा अवसरीकर यांच्याबरोबर काम करू लागले. त्यांच्याकडून विनोदासाठी हजर जबाबीपणा, योग्य शब्दांचा वापर, अचूक शब्दफेक, अचूक टायमिंग हे सर्व वसंत अवसरीकरांना शिकायला मिळालं. त्यामुळे ते सोंगाडी

कामात तरबेज झाले. वडिलांच्या इच्छेखातर ते पेटी वाजवायला शिकले. नंतर आजोबांचा तमाशा बंद पडल्यानंतर वसंत अवसरीकर मुंबईला गेले. तिथे ते दादू इंदूरकरांच्या तमाशात पेटी वादकाचे काम करू लागले. त्यावेळी दादू इंदुरीकरांचं गाढवांचं लग्न हे लोकनाट्य चालू होतं. त्यामध्ये दिवाणजीची भूमिका हनुमंत शिवणेकर हा सोंगड्या करीत होता. दादू इंदुरीकरांचं आणि शिवणेकर यांचं कशावरून तरी बिनसलं आणि तो तमाशा सोडून गेला. तो करीत असलेला दिवाणजीची भूमिका वसंत अवसरीकरांना मिळाली. त्यांच्या हजरजबाबीपणामुळं आणि विनोदी अभिनयामुळं त्यांची ही भूमिका अतिशय गाजली. या भूमिकेमुळेच ते उत्तम सोंगड्या म्हणून महाराष्ट्राला परिचित झाले. 1973 मध्ये दादू इंदुरीकरांना संगीत नाट्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. नंतर अंतर्गत कलहामुळे दादू इंदुरीकरांचा तमाशा फड बंद पडला. वसंत अवसरीकर यांनी तमाशा क्षेत्र सोडलं आणि ते पुण्याला आले. पुण्यात आल्यानंतर त्यांना लोकनाट्यात काम करण्याची संधी मिळाली. मात्र अडचण अशी निर्माण झाली की वसंत अवसरीकर हे शाळा न शिकलेले निरक्षर होते. लोकनाट्याची संहिता लिखित असे, पाठांतर करायचं असतं, तमाशात मात्र तसं नव्हतं. तिथं उत्स्फूर्तपणे बोलायचं असतं. लिहिता वाचता न येणाऱ्या वसंत अवसरीकरांना त्यांची पत्नी लोकनाट्य वाजवून दाखवत असत आणि त्यांचं पाठांतर करून घ्यायची. याच पद्धतीनं वसंत अवसरीकरांनी बाई बिलंदर नवरा कलंदर, गावची जत्रा भानगडी सत्रा, पाटील बायको सांभाळा, कडी लावा आतली, कथा अकलेच्या कांद्याची, मी तुमची लाडाची मैना, सखा माझा मंत्री झाला, कशी सांभाळू दौलत लाखाची, अशा अनेक लोकनाट्यातून त्यांनी प्रसिद्धी रूपास आले. त्याचप्रमाणे एक होता विदूषक, सरपंच भगीरथ, बाईसाहेब या चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली आहे हे आपल्याला माहितीच आहे. सूर्यकांत, गुलाब मोकाशी, मोहन जोशी, निळू फुले, राम नगरकर, राजा गोसावी, कुलदीप पवार, मधु कांबीकर, उषा नाईक, लीला गांधी अशा दिग्गज कलावंतांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. श्रोतो, आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवस. आणि एक होता विदूषक या चित्रपटातली लावणी आपण ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात.

0: ऑप्टिकल्स कॉम्प्युटर द्वारे नेत्र तपासणी चक्क मोफत.
1: इम्पोर्टेड गॉगल्स, इम्पोर्टेड फ्रेम्स आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस, सर्व काही वाजवी दरात.
0: श्रद्धा ऑप्टिकल्स, महापौर बंगल्यासमोर, सोलापूर.
2: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87 88 46 14 97.

श्रोतेहो, आज वर्ल्ड फुटबॉल डे. 25 मे 1924 रोजी पॅरिस इथं उन्हाळी ऑलिम्पिक दरम्यान पहिली आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा खेळली गेली होती. त्या ऐतिहासिक क्षणाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आलाय. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं 25 मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिवस म्हणून घोषित केलाय. फुटबॉलच्या जागतिक नियमांचं आणि स्पर्धांचं नियमन फिफा या आंतरराष्ट्रीय संघटनेद्वारे केलं जातं. 1872 जागतिक स्तरावर पहिल्यांदा स्कॉटलँड आणि इंग्लंड यांच्यात पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना झाला. हा सामना 30 नोव्हेंबर 1872 रोजी स्कॉटलँडच्या पार्टिकमधील हॅमिल्टन क्रेन्सेट इथं स्कॉटलँड क्रिकेट क्लबच्या मैदानावर खेळवला गेला. हा सामना 0-0 असा बरोबरीत संपला आणि तब्बल 4000 प्रेक्षकांनी हा सामना पाहिला होता. यानंतर अॅथेन्स, पॅरिस आणि सेंट लुईस या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर लंडन ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा फुटबॉल स्पर्धा खेळवण्यात आली. श्रोतेहो, भारतीय फुटबॉल इतिहासातील 1951 ते 1962 हा कालखंड सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो. 1951 भारतात आयोजित केलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं अंतिम सामन्यात इराणला हरवून सुवर्णपदक पटकावलं होतं. भारतानं यानंतर चौरंगी फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. या कामगिरीनंतर त्यांनी या स्पर्धेच्या 1953, 1954 आणि 1955 हंगामामध्येही चमक दाखवली.

1954 मनिला येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत 8व्या स्थानी राहिलाय. 1956 मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतानं 4थं स्थान मिळवलं. यामध्ये भारतानं यजमान ऑस्ट्रेलियाला पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली होती. 1958 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं 4थं स्थान पटकावलं. 1959 मेर्डेका चषकात भारत दुसऱ्या स्थानी होता. 1962 आशियाई स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीनंतर 1964 एएफसी आशिया चषक स्पर्धेत भारतानं दुसरं स्थान मिळवलं होतं. श्रोतो, 4 सप्टेंबर 1962 हा दिवस भारताच्या फुटबॉल इतिहासातील सुवर्ण अक्षराने लिहिला गेलाय. याच दिवशी भारतानं आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं होतं. आज वर्ल्ड फुटबॉल डे आहे. आपल्या सर्वांना शुभेच्छा. आता एक छानशी लावणी आपण ऐकूयात, सुगंधी कट्टा या चित्रपटातली. आशा भोसले यांचा स्वर, जगदीश खेवडकर यांचे शब्द आणि राम कदम यांचं संगीत.

0: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
1: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.

0: मानांकन प्राप्त, MSBTE से उत्कृष्ट दर्जा प्राप्त, VVP पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर।
1: संपर्क 83-798-64-555।
2: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर।
2: मोबाईल 91-72-710-499।
4: बरं तर श्रोते हो, मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता इथंच आपण थांबूया। हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन।
5: चित्रपटांचे खेळ रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर। दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते? 100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळे इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर। सोलापूरची नाट्यगाथा।
4: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 103.4 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या मोबाईल ऍपवरून देखील आमच्या प्रसारणाचा आनंद आपण घेऊ शकाल। श्रोते हो, सकाळचे 11:30 आणि 35 सेकंद झालेले आहेत। आता जाहिरातींचं प्रसारण आणि त्यानंतर हिंदी गाण्यांचा आस्वाद आपण घेऊया।
6: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381।
7: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
8: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर।
9: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे।
10: म्हणूनच पुर्डे कन्स्ट्रक्शन्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर।
9: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25-30 मे सकाळी 6-7 या वेळेत होईल।
10: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा। जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे।
11: पुर्डे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर। संपर्क 90-28-038-555।
12: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर।
13: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
14: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
13: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
14: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
13: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
14: अरुण नरखेडकर अंदर।
13: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
15: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात।
16: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर।
1: मोबाईल 93-72-707-100।
17: जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून। वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। ऐकायला विसरू नका, दिनांक 1 जून 2026 पासून सोलापूरची नाट्यगाथा दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।
4: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जगजीत सिंग यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गुलजार यांची गझल।

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, महा अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
3: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
4: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर। फोन 2315156।
5: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
6: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
5: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
6: पुणे सोलापूर हायवे मोडणी।
5: संपर्क 87400304008।
4: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
7: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध। जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर।
4: मोबाईल 9205994290।
7: वेळ 10:30 ते 8:30।
8: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
9: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल।
8: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो।
9: अय्या खरंच?
8: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट्स, विक्री नंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स।
10: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोड वर। मोबाईल 9822985538।
11: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या।
12: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ।
11: सोमवार ते शुक्रवार 10:30 ते 4:00। मोबाईल 9579790940।
13: विजय पथ या चित्रपटासाठी अलिशा चिनाई यांनी गायलेलं गीत। इंदिवर यांचे शब्द आहेत। अन्नू मलिक यांचं संगीत। अजय देवगण आणि तब्बू यांच्यावर चित्रित झालेलं हे अतिशय धमाल असं गाणं।

0: विजयपथ या चित्रपटासाठी अलिशा छिनाय यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं.
1: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
2: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
1: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छ्वासाचा अद्ययावत मशीन,
2: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बालरुग्णालय.

0: डॉक्टर डी पी नकाते यांचं
1: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक जुन्या फौजा जावडी जवळ सोलापूर।
2: वा काय छान सजली हो नवरी मुलगी।
3: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते।
2: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून।
3: दागिने त्यांच्याकडूनच आणले।
1: अहो गेल्या 65 वर्षापासून सोन्या संधीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते। सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं। करजगीकर ज्वेलर्स सराफ कट्टा वारत बोर्ड वारत कॉम्प्लेक्स सोलापूर। फोन 274-30-72।
4: व्यसनाधीनता नैराश्य सतत आत्महत्येचे विचार येणं संशय घेणं सततची डोकेदुखी वारंवार राग येणं झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। त्याकडे दुर्लक्ष करू नका। तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात। अधिक माहिती

0: वेळीच औषध उपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
0: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जेके असोसिएट्स.
2: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स.
0: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
2: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
0: आजच भेट द्या नुरवी अँड जेके असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, तंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99221111725.
2: नुरवी अँड जेके असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
0: अग बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला.
3: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 9637921288.
4: श्रोते हो, आज सुप्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांचा स्मृती दिन आहे. त्यांचा जन्म 6 जून 1929. सुनील दत्त यांचं खरं नाव बलराज रघुनाथ दत्त. सिनेसृष्टीत सुनील दत्त यांनी सिनेमाची निर्मिती, अभिनय आणि दिग्दर्शक सारख्या अनेक भूमिका साकारल्या. जवळपास 4 दशकांपर्यंत त्यांनी लोकांचं भरपूर मनोरंजन केलं. त्यांचे पात्र वास्तविक जीवनाच्या जवळचे असायचे. त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा तशाच पात्रांनी प्रभावित राहिलंय हे आपल्याला माहितीच आहे. फाळणीच्या दरम्यान त्यांचं कुटुंबीय भारतात आलं होतं. त्यांनी मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि सोबतच नोकरी सुद्धा केली. सुनील दत्त यांनी रेडिओ सिलोनमध्ये हिंदी उद्घोषकाच्या रुपात काम केलं. त्यांनी रेल्वे प्लॅटफॉर्मपासून फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. श्रोतेहो, एक सुपरहिट चित्रपट होता मदर इंडिया. या सिनेमानं त्यांच्या करिअरला एक नवीन वळण दिलं. सुनील दत्त भारतीय सिनेसृष्टीत अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत ज्यांच्या सिनेमांची 50 ते 60 दशकांमध्ये प्रेक्षकांवरती छाप राहिलेली आहे. मदर इंडियाच्या यशानंतर साधना, सुजाता, मुझे जीने दो, खानदान, पडोसन यासारख्या यशस्वी सिनेमांनी भारतीय प्रेक्षकांमध्ये एक यशस्वी अभिनेता म्हणून त्यांची ओळख निर्माण केली. सुनील दत्त आणि नरगिस यांनी नंतरच्या काळामध्ये विवाह केला. श्रोतेहो, बी आर चोप्रासोबत गुमराह, वक्त, हमराज यासारख्या सिनेमांमध्ये साकारलेल्या भूमिका अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या आयुष्यातील मुन्नाभाई एमबीबीएस हा शेवटचा सिनेमा होता. या सिनेमामध्ये पहिल्यांदा त्यांनी मुलगा संजय दत्तसह काम केलं होतं. त्यापूर्वी क्षत्रिय आणि रॉकी या सिनेमात सुद्धा दोघांनी एकत्रित काम केलं होतं, परंतु सिनेमातील काही एकाही दृश्यात ते एकत्र दिसले नाहीत. रसिको, सुनील दत्त यांचं 25 मे 2005 रोजी निधन झालं. आज त्यांचा स्मृती दिन आहे. त्यांना विनम्र अभिवादन आपण करूयात आणि मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटातलं आपण गाणं ऐकूयात.

0: मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटासाठी शान आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अब्बास टायरवाला यांचं गीत आताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं अन्नू मलिक यांचं.
1: ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.
2: अधिक महिन्यानिमित्त थिटे परिवाराच्या वतीनं 24 ते 30 मे पर्यंत श्री भागवत कथा महायज्ञाचं आयोजन केलं आहे. निरूपणकार वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य श्रीयुत ऋषिकेश विष्णुपुरीकर रामदासी नांदेड.
3: स्थळ शुभराय महाराज मठ सोलापूर. वेळ 4 ते 8. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
4: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
5: होय, नवरीसाठी आकर्षक शालू आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
4: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
5: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
6: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
7: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
8: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
7: मोबाईल 9372444434.
9: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
10: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
9: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
10: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
9: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
10: संपर्क 87884-1497.
11: त्वचारोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला.

0: नवीन गेट समोर सोलापूर.
1: मोबाईल 77 19 92 55.
2: बरं तर श्रोते हो, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण इथंच थांबूयात. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या मोबाईल ॲपवरून. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. आता थोड्याच वेळात सुरुवातीला वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो आणि मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. हे पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, समाजकार्य, क्रीडा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जातात. अभिमानाची बाब म्हणजे यंदा 131 पुरस्कारांपैकी महाराष्ट्रातील 15 दिग्गजांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी गौरवण्यात आलंय. यात पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये धर्मेंद्र सिंग देओल यांना कला पुरस्कार, केटी थॉमस यांना पब्लिक अफेअर्स, त्यानंतर एन राजम यांना कला पुरस्कार, व्ही एस अच्युतानंद तसेच पी नारायण यांना साहित्य आणि शिक्षण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कारांमध्ये अलका याज्ञिक यांना कला पुरस्कार, उदय कोटक यांना व्यापार पुरस्कार, पियुष पांडे यांना कला पुरस्कार, तसेच पद्मश्री यामध्ये अर्मेडा फर्नांडिस यांना औषध, अशोक खाडे यांना व्यापार, भिकल्या धिंड कला पुरस्कार, जनार्दन बोटे यांना सामाजिक कार्य, जुजेरवासी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी, तसेच माधव रंगनाथन यांना कला, रघुवीर खेडकर यांना कला पुरस्कार, रोहित शर्मा यांना खेळ, सतीश शहा यांना मरणोत्तर कला पुरस्कार, सत्यनारायण नुवाल यांना व्यापार, तसेच श्रीरंग लाड यांना शेतीबाबतीत कला पुरस्कार घोषित केला आहे. आज संध्याकाळी पहिल्या टप्प्यातले पुरस्कार राष्ट्रपती भवन दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. सर्व पुरस्कर्त्यांना आमचा मानाचा सलाम आणि खूप खूप शुभेच्छा.

श्रोते हो आणि मैत्रिणींनो, सध्या रणरणत्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात अंगाची अक्षरशः लाही होत आहे आणि या अशा प्रचंड उकाड्यात खरंतर पाण्याचं महत्व आणखी प्रकर्षानं जाणवू लागलंय. पृथ्वी तलावरचा पाण्याचा तुटवडा वाढत चाललाय. पाणी हे जीवन आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाया न दवडता पाण्याची बचत करणं तितकंच गरजेचं आहे. अशा पद्धतीची जनजागृती कीर्तनातून करून देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत आसावरी काळे. कीर्तनातून लोकप्रबोधन करत असताना आजवर त्यांनी 200 वर आख्यानं सादर केली आहेत. ऐकूया पाणी बचतीवरचं त्यांनी सादर केलेलं कीर्तन. त्यांना हार्मोनियमची साथ करतायत जयश्री रानडे आणि तबला साथ करतायत सच्चिदानंद सावंत. सादर करतायत कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन.

आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग. वारकरी संप्रदायाचे अधर्व म्हणून ज्यांना मानलं जातं ते जगद्गुरु तुकोबा राई यांचं आहे. अख्ख्या खेड्यापाड्यामध्ये मोबाईलचं नेटवर्क नसेल पण प्रत्येक घराघरामध्ये आमच्या तुकोबारायांच्या अभंगाचं नेटवर्क गेलं नाही असं होतच नाही. आणि म्हणूनच घराघरातून सकाळी उठल्यापासून श्रोते हो रात्री झोपेपर्यंत तुकाराम महाराजांचे अभंग प्रत्येकाच्या मुखामध्ये असतात. तुकाराम महाराजांची गाथा माहीत नाही असा महाराष्ट्रातला एकही मनुष्य सापडणार नाही. आणि म्हणूनच तुकोबारायांनी ज्ञानपर भक्तीपर उपदेशपर वैराग्यपर असे अनेक अभंग लिहिले आणि त्यातलाच हा उपदेशपर असा अभंग आहे. या अभंगात श्रोते हो जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत, पाणीची जीवन साचुकार जाणा न करी विटंबना थेंब थेंब वाचवा. श्रोते हो अहो आपण पाहिलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाण्याशिवाय आपलं सगळंच गाडं अडतं हो. आणि म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलंय. पाणी नसेल तर आपण जगूच शकणार नाही. एक वेळ

अन्न नसेल दोन दिवस तरी श्रोतेव आपण कसे बसे जगतो, पण पाण्याशिवाय आपलं सगळं जीवन कठीण आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा राय पाण्याला जीवन असं म्हणतात. आणि तो पाण्याचा प्रत्येक थेंब तहानलेल्या माणसाला त्या थेंबाचं महत्व कळतं. जसं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन काय आहे हे तिथल्या प्रत्येक रुग्णाला कळत होतं त्या ऑक्सिजनची किंमत. तसंच किंबहुना आज पाण्याची किंमत प्रत्येकाला कळते. आणि म्हणून पाणी हे जीवन आहे बरं का. आणि तो पाण्याचा थेंब कसा आहे, एक जैन कथा आहे बरं का श्रोते हो. एक गिसान नावाचे गुरु होते आणि मोठा शिष्य परिवार. एक दिवस स्नानासाठी गेलेत बरं का. आणि स्नानासाठी गेल्यानंतर स्नानाचं पाणी गरम आहे हे लक्षात आलं. आपल्या शिष्यांना सांगितलंय, बाळा जरा पाणी थोडस मला सोसवेल एवढं कोंबट करतोस का. आणि शिष्याने गार पाण्याची बादली भरून आणली, पाणी बरोबर सेट केलं जेवढं हवं होतं तेवढं, आणि उरलेलं पाणी बाथरूम मध्ये ओतून दिलं. आमचे गिसान गुरु त्याच्यावरती खूप संतापलेत आणि म्हणतात, मूर्खा तुला कोणी अधिकार दिला या मंदिरामध्ये पाणी असं ओतून टाकण्याचा. अरे पाण्याचा थेंब किती महत्वाचा आहे माहितीये का. आणि म्हणून त्या शिष्यांनी तेव्हापासून मनाशी कुणगाठ बांधली की प्रत्येक पाण्याचा थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून तो स्वतःला तेगी सुई म्हणायला लागला आणि त्या नावाने तो स्वतःची ओळख द्यायला लागला. इतकं पाण्याचं महत्व जगद्गुरु तुकोबा राय आपल्याला सांगतात. ती तेकी सुई म्हणजे पाण्याचा एक थेंब आहे. आणि म्हणून महाराज पुढे सांगतायत आपल्याला की प्रत्येक नदी तलाव विहिरी ही आपली भूतलावरची गंगा आहे बरं का. गंगा नर्मदा सिंधू कावेरी यमुना या सगळ्या पवित्र नद्या आहेत. परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्या. नद्या जणू परोपकारासाठीच वाहतात. आणि आपण काय करतो, खुशालपणे केर कचरा प्लास्टिकच्या पिशव्या गाळसाळ निर्माल्य सगळं त्या पाण्यामध्ये टाकून देतो आणि पाण्याचं प्रदूषण वाढवतो. श्रोते हो, आपण शिक्षित झालो पण संस्कारित झालो का हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचा आहे. कारण माझं घर माझा परिसर स्वच्छ राहावा, पण मला जे जीवन देते ते रोजचं पाणी अस्वच्छ राहिल्यामुळे रोगराई पसरते. आणि श्रोते हो, आपणच प्रदूषणालाच हातभार लावतो एक प्रकारे, ते प्रदूषण आपणच वाढवतो. आणि तसं पाहायला गेलं तर श्रोते हो, पाण्यामुळेच अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय. आणि म्हणून नद्या तळे विहिरी हे जपणं हे आपलं कर्तव्य आहे. हे जलचक्र आहे ना, हे जलचक्र जर आपण पाण्याचा विनियोग व्यवस्थित केला नाही तर पूर्णपणे थांबून जाईल. आणि एक दिवस पाणी विहीन जलविहीन पृथ्वी झाली की सगळीकडे कोरडा दुष्काळ पडेल. पशु पक्षी प्राणी सगळे पाण्याविना तडफडून तडफडून मरतील. आणि म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून वर्णन केले साकीमध्ये, पाणी नसेल तर तुम्ही

प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. एक दिवस आपल्याला असा येईल की तुमची ती सत्ता संपत्ती जमीन जुमला सोनं नाणं पुढ्यात असलं तरी पाणी नसेल तर पाण्याविना तडफडून मरू. आणि म्हणून वाळवंटात पाण्याशिवाय तडफडणाऱ्या गर्दभाच्या मुखामध्ये नाथ महाराजांनी गंगा त्याला पाजली आणि सगळ्या संतांनी आपल्याला पाण्याचं हेच महत्व कळवून दिले. भागवतामध्ये व्यास महर्षींनी श्रोते वर्णन केलंय. आपल्याला सगळ्यांना कालिया मर्दनाची कथा माहितीये. कालिया मर्दन केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला हाच संदेश दिलाय की त्या यमुनेचं पाणी कालिया दूषित करत होता आणि म्हणून कालियाचं मर्दन करून पाणी स्वच्छ करा आणि पर्यावरणाचा समतोल राखा हाच संदेश आपली पुराणं आपल्याला देतात नाही का. आणि म्हणून सरकार काय सगळ्या वरच्या पातळीवरून शासन सुद्धा आपल्याला

आणि म्हणून त्या पाण्याच्या थेंबाचं महत्व वाळवंटात भटकणाऱ्या एखाद्या माणसाला कळतं. एक प्रवासी वाळवंटामधून चालला होता आणि अचानक जवळचा पाण्याचा साठा संपलाय बरं का, आणि तहानेने तडफडतोय आणि समोरच एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये शिरलाय, आशा होती मनामध्ये इथे काहीतरी असेल. आणि झोपडीमध्ये गेलाय, पाहिलं तर एक पाण्याची भरलेली बाटली आहे, पण ती बाटली सीलबंद केलेली आहे आणि त्या बाटलीवरती एक चिठ्ठी अडकवलेली आहे बरं का. पंप सुरू करा, पण पंप सुरू करण्यापूर्वी त्या पंपामध्ये सुरू करताना ते बाटलीवर पाणी होता, पण मनामध्ये हे पाणी संपवलं तर आपल्याला मिळणार नाही म्हणून पाण्याची बाटली तशीच ठेवली आहे. आणि तो पंप सुरू केलाय, मोठ्या ताकदीने पंप मारायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य, सुंदर निर्मळ असं पाणी आलं त्या पंपातून बाहेर. आनंद झाला, मनमुराद मनसोक्त पाणी प्यायला, ती बाटलीही पाण्याची प्यायला आणि जाताना सांगून ठेवलं होतं तशी पाण्याची बाटली भरून त्याच्यावरती चिठ्ठी लिहून ठेवली, या बाटलीतलं पाणी प्या आणि पुन्हा बाटली भरून ठेवा. त्या तहानलेल्या माणसाला पाण्याची किंमत कळते, पण आपण आज भरलेलं पाणी खुशाल ओतून देतो उद्याला शिवळ झालं म्हणून. आमच्या आया बहिणी पाणवठ्यावर डोक्यावर हंडे कळशा घेऊन आज पाणी आणायला जात आहे. मे महिन्याचा काळ आहे, पाणवठे कोरडे पडलेत आणि डोळ्यातून पाणी यायची वेळ आली आहे. पाणी पाणी पाणी सगळीकडे करायची वेळ झालेली असतानाच तुकोबार आपल्याला शेवटच्या चरणात सांगतायत, तुका म्हणे पाणी कसं आहे, तुका म्हणे पाणी अमृत हे सम, अमृत हा समान आहे. त्या पाण्याला अमृताची उपमा दिली आहे. आपल्या सगळ्या संस्कृती नदी काठी वसल्यात बरं का, आणि आपली भारतीय संस्कृतीच मुळात नद्यांचं महत्व सांगते. त्या नदी काठी शेती सुरू आहे, सुजलाम सुफलाम अशी आपली भारतभूमी आहे. पण आता आपण त्या शेतीचं काय करतो, त्या नद्या आटवतो, विहिरी आटवतो आणि त्याच्यावरती खुशाल सिमेंटची जंगलं बांधतो, झाडं लावत नाही झाडं तोडतोय, आणि त्या वृक्ष तोडीमुळेच आज सगळीकडे पाण्याचा हाहाकार माजलाय. आज पाण्याशिवाय सगळीकडे जगणं कठीण झालंय. अमृता समान असलेलं हे पाणी आपण जपून ठेवलं तर पुढच्या पिढीला वारसा मिळेल. आपल्या वाडवडिलांनी काय केलं, निदान आमच्यासाठी पाण्याचा साठा तरी जपून ठेवलाय. त्या पाण्याविना उद्या तडफडण्याची वेळ आपल्यावर येऊ नये आणि पाण्यासारखी जी गंभीर समस्या आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतंय. आज नळ 24 तास आहेत, पण नळाला पाणी 2 तास आहे की नाही शंका आहे, आणि म्हणून त्या पाण्यासाठी डोळ्यात न हे पाणी आटू नये म्हणून तुकाराम महाराज मूळ

श्रोतेहो, पाण्याचं महत्व, पाण्याचं रक्षण, पाण्याचं जतन कसं करावं हे आपण पूर्वरंगाच्या भागामध्ये ऐकलं आणि त्यालाच अनुसरून श्रोतेहो आता गंगा दशहरा सुरू आहे आणि गंगेचं प्राकट्य आहे, ती गंगा भूतलावरती कशी आली याचा थोडासा कथाभाग आपण

इक्ष्वाकु कुळीचा राजा सगर अतिशय उत्तम राज्य कारभार चालू होता. सुमती आणि केशिनी नावाच्या दोन राण्या, त्या सुमतीला 60,000 पुत्र ते सगर पुत्र म्हणून ओळखले जात होते आणि केशिनीचा पुत्र असमंजस नावाप्रमाणेच, आणि त्या असमंजसाचा पुत्र पुढे अंशुमन अतिशय शूर वीर नीती संपन्न गुणवंत असा अंशुमन. हा सगर राजा 99 अश्वमेध केलेत आणि 100वा अश्वमेध यज्ञ सुरू आहे. हिमालयाच्या पायथ्याशी अश्वमेध यज्ञाची तयारी सुरू आहे. मोठा मंडप टाकलेला आहे. ऋषी मुनी साधू संत त्या यज्ञासाठी आलेत आणि राजा सगराने यज्ञाचा अश्व सोडलेला आहे. त्याच्या पाठोपाठ 60,000 सगर पुत्र अश्वाच्या पाठोपाठ चाललेत. यज्ञाचा अश्व या नगरीतून त्या नगरीत, त्या नगरीतून त्या नगरीत चाललेला आहे. आणि ज्या नगरीचा राजा, ज्या नगरीतून तो अश्व फिरतोय, तो राजा या सगर राजाचं मांडलिकत्व पत्करायचा. असा हा अश्व फिरत होता. इंद्राला स्वर्गामध्ये भीती वाटली की समजा भूलोकावरून हा अश्व जर स्वर्गामध्ये आला आणि 100वा अश्वमेध आहे, जो राजा चक्रवर्ती 100 यज्ञ पूर्ण करतो तो स्वर्गाचा राजा होतो, तर कदाचित माझं इंद्रपद नाहीस होईल. त्याला इंद्राला आपल्या आसनाची भीती होती आणि म्हणून इंद्र घाबरलाय आणि इंद्रानी वेषांतर केलंय, रूप बदललंय आणि इंद्रदेव भूलोकावरती आलेत आणि राजा सगरांनी सोडलेला यज्ञाचा अश्व ज्या नगरीतून चाललाय त्या नगरीपाशी हा अश्व आणि हे 60,000 सगर पुत्र विश्रांती घेत होते दुपारच्या वेळेला, श्रोते हो. आणि त्याच वेळेला इंद्र वेश बदलून आलाय आणि इंद्रानी तो अश्व पाहिलेला आहे यज्ञाचा. कारण राजा सगराला गुरूंची आज्ञा होती आणि म्हणून वर्णन केलंय.

इंद्रानी तो अश्व पळवलाय आणि पुढे घेऊन गेलाय आणि इंद्रानी तो खाली पाताळामध्ये जिथे कपिल मुनी ध्यानस्थ बसलेले आहेत त्या कपिल मुनींच्या आश्रमासमोर नेऊन बांधलाय. राजा सगराचे 60,000 पुत्र विश्रांती घेऊन जागे झालेत. पाहतात तर काय, यज्ञाचा अश्व कुठे दिसत नाहीये. इकडे तिकडे पाहताय संपूर्ण पृथ्वी धुंडून काढली पण अश्व काही सापडला नाही. घाबरलेत आणि तेव्हा पृथ्वी खोदायला सुरुवात केली आणि पृथ्वी खोदता खोदता खोदता ते पाताळामध्ये पोहोचलेत आणि तो थेट रस्ता कपिल मुनींच्या आश्रमासमोर गेलाय. कपिल मुनी ध्यानस्थ बसलेत दिंडीत वर्णन

असं वाटलं त्या सगरो पुत्रांना की हा ढोंगी आहे, यानेच हा अश्व पळवून आणलाय आणि आता ध्यानाला बसलाय. म्हणून त्या 60,000 सगर पुत्रांनी त्या कपिल मुनींना खूप दोष द्यायला सुरुवात केलेत आणि त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेलेत श्रोते हो. पण ते कपिल मुनी आहेत आणि जेव्हा हळूहळू ते ध्यानातून बाहेर आलेत, डोळे उघडता क्षणीच त्या 60,000 सगरपुत्रांची राख झालेली आहे, भस्मसात झालेले आहेत सगरपुत्र. आणि इकडे राजा सगर आपल्या अश्वाची आणि आपल्या पुत्रांची वाट बघतोय. एवढा कालावधी लोटला, आपला अश्वही परत आला नाही, यज्ञ कधी होणार आणि आपले 60,000 पुत्र गेले कुठे, आणि याची वाट पाहतायत. आणि शेवटी अंशुमनला पाठवलंय, जा बाबा त्यांना शोध घेऊन ये. आणि अंशुमन निघालाय, सगळी पृथ्वी धुंडाळली पण कुठेही ते त्याचे काका त्याला सापडत नाहीत. 60,000 आहेत चुलते आणि आपला यज्ञाचा अश्व सापडत नाहीये. आणि म्हणून शोधत शोधत शोधत निघालाय. आणि अंशुमनला सुद्धा त्या सगर पुत्रांनी खोदलेला पाताळाचा रस्ता सापडलाय. आणि तो पाताळाचा रस्ता शोधत शोधत आलाय आणि अंशुमननी पाहिलं कपिल मुनींच्या आश्रमासमोर त्या आपल्या 60,000 चुलत्यांच्या शरीराची राख झालेली आहे, भस्म झालेला आहे. ते पाहिलं आणि खूप वाईट वाटले आणि म्हणून वर्णन केले आरेमध्ये.

अंशुमान राजाने कपिल मुनीना नमस्कार केलाय, सगळा वृत्तांत सांगितलाय. कपिल मुनी म्हणतात, राजा घाबरू नकोस, ज्या वेळेला ही स्वर्गातली गंगा पृथ्वी तलावरून पाताळात येईल आणि ज्या वेळेला या गंगा जलाचा स्पर्श या सगळ्या सगर पुत्रांना होईल त्यावेळेला आणि त्यांना मुक्ती मिळेल. अंशुमानला आनंद झालाय, आपला यज्ञाचा अश्व घेतलाय आणि तो अश्व घेऊन सगराकडे आलाय आणि तिथे तो यज्ञाचा अश्व आल्यानंतर यथा सांग अश्वमेध यज्ञ पूर्ण झालेला आहे. राजा सगराने अश्वमेध 100 पूर्ण केल्यानंतर अंशुमानवरती आपला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा सगर हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलाय. आता अंशुमानला काळजी वाटते, आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळाली पाहिजे आणि म्हणून कपिल मुनींनी सांगितलं होतं तू गंगेची आराधना कर आणि म्हणून या अंशुमाननी गंगेची तपश्चर्या करायला सुरुवात केली.

एकीकडे राज्य कारभार आणि एकेकडी या गंगा मातेची तपश्चर्या, पण फळ आलं नाही हो। तपश्चर्याला फळ आलं नाही। होता होता होता अंशुमानचा कारभारही संपायची वेळ आलेली आहे, त्याचा कालावधीही संपायला आलेला आहे। आणि त्याच्यानंतर पुढचा त्या इक्ष्वाकू कुळाचा राजा दिलीप, राजा दिलीपाला गादीवर बसवलंय आणि अंशुमन सुद्धा हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलेला आहे। आणि त्यानंतर राजा दिलीपाची कारकिर्द सुरू झाली, राज्यकारभार सुरू झालेला आहे। आणि राज्यकारभार सुरू केलाय, पण त्यांनीही आपल्या या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून गंगेची आराधना केली, गंगेची तपश्चर्या केली, पण नाही हो, त्याच्याही तपश्चर्याला यश आलं नाही। पुढे तोही थकला, त्याचीही कारकिर्द संपायला आली आणि त्यांनी आपला पुत्र भगीरथ, या भगीरथाला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा भगीरथ आता राजा झालेला आहे। आणि आता आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून मनामध्ये खंत आहे आणि गंगेची आराधना सुरू केली, गंगेची तपश्चर्या सुरू केली। अवी तपश्चर्या किती खडतर होती, दिवस दोन दिवसाची होती का, हजारो वर्ष

आणि अशी हजारो वर्ष तपश्चर्या केली भगीरथांनी, आणि म्हणून खरोखर भगीरथ प्रयत्न आहेत. आणि त्याच्या तपश्चर्याला गंगा माता प्रसन्न झाली, आनंद झालाय, गंगेचा जय जयकार केलाय. आणि गंगा माता म्हणाली, मी प्रसन्न आहे, मी तुला काय वर देऊ. भगीरथांनी सगळी अडचण सांगितली. गंगा माता म्हणते, मी यायला तयार आहे, पण माझ्या दोन अटी आहेत बरं का भगीरथा. अरे तिथे माझा हा प्रवास

सांग मी. आणि असं सांगितलंय तेव्हा राजा भगीरथ म्हणतोय, माता गंगा माता, अग एक भगवान शिवांशिवाय कोणीही तुझा हा आवेग धारण करू शकणार नाही. आणि म्हणून गंगा माता म्हणते, राजा भगीरथा आता तू भगवान शिवाची आराधना कर. आणि म्हणून म्हणाला, मी शिवाची आराधना करेन, पण माते दुसरा तुझा जो प्रश्न आहे, अग आज सुद्धा कलियुग असलं तरी या भूलोकावरती काही सज्जन तर आहेत, ऋषी मुनी संत इतके सज्जन आहेत, आणि त्यांच्या पदस्पर्शाने तुझं मालिन्य नाहीस होईल. किती पापी लोकांनी तुझं जल जरी प्रदूषित केलं, पाप त्याच्यात मिसळलं, तरी सज्जनांचे पदस्पर्श तुझ्या जलाला झाला की तू पावन होशील. बरं, तू मुळातच पावन आहेस. आणि म्हणून मी आता शिवांची आराधना करतो म्हणून

म्हणून शंकरांची आराधना केलीत आणि भगवान शिवशंकर प्रसन्न झालेत आणि गंगेला जटेमध्ये धारण करायची तयारी दाखवली. विष्णूंच्या पदकमलापासून निघाली म्हणून ती विष्णुपदी. शंकरांनी आपल्या जटेमध्ये श्रोते हो तिला धारण केले आणि तिच्या प्रवाहाचा वेग भूलोकावरती सोडलाय. स्वर्गातून निघाले भूलोकावरती आले आणि गंगा मागे आहे. राजा भगीरथ पुढे चाललाय रथातून आणि तेवढ्यामध्ये जन्नू ऋषींच्या आश्रमामध्ये या गंगेचा प्रवाह अडला गेलाय आणि म्हणून पुन्हा भगीरथांनी प्रार्थना केली आणि म्हणून ती जन्नू ऋषींच्या आश्रमावरून वाहत गेली म्हणून तिचं नाव जान्हवी असं सुद्धा पडलेलं आहे. आणि ती वाहते भगीरथ पुढे चाललाय गंगा मागून चालले. सगळे प्रदेश पावन केलेत आणि तीन मार्गाने गेली स्वर्ग पृथ्वी आणि पुढे त्या भगीरथाबरोबर पाताळात गेले आणि म्हणून तिला त्रिपथगामिनी असं म्हटलंय. इंद्राच्या नगरीत सुद्धा ऐश्वर प्राप्त करून देणारी म्हणून अलकनंदा असं सुद्धा तिला म्हटलं जातं. मंदाकिनी असं सुद्धा तिला म्हटलं जातं. अशी ही गंगा भगीरथ प्रयत्नांनी भूतलावरती आली आणि भगीरथाच्या पाठोपाठ त्या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या गंगेच्या प्रवाहाचा स्पर्श त्या सगर पुत्रांना झाला आणि श्रोते हो

सगळ्या सगर पुत्रांना मुक्ती मिळाली आणि त्यांना मोक्ष मिळून ते स्वर्गात देवरूप धारण केलंय आणि देवरूप होऊन त्या सगर पुत्रांनी या भगीरथावरती पुष्पवृष्टी केली.

आणि तेव्हापासून भगीरथाने ही गंगा भूतलावरती आणलेली आहे. म्हणून गंगा माता इतकी पवित्र आहे. आज तिचं जल, आज गंगा दशहरा चालू आहे आणि त्यानिमित्ताने तिचं स्मरण करून आपल्या भूतलावरती ज्या नद्या, पाण्याचे स्रोत, विहिरी, तलाव, तळी जे काय आहे त्याचं प्रदूषण थांबवणं आणि पर्यावरणाला हातभार लावून आपण श्रोते हो सगळ्यांनीच ही काळजी घेऊया की तो पाण्याचा साठा, ती गंगा भूतलावरची आपल्याला शेवटपर्यंत कशी सांभाळता येईल. कारण जगन्नाथ पंडितांना सुद्धा रावलं नाही आणि म्हणून त्यांनी गंगेची प्रार्थना केली आणि गंगालहरी असं 52 श्लोकांचं चरित्र पूर्ण केलंय आणि म्हणून त्या गंगेला आपण वंदन करूया, त्या गंगेला प्रार्थना करूया आणि गंगा मातेचा आशीर्वाद घेऊन जसं सगळ्या संतांनी आपल्याला आपल्या अभंग वाणीतून संदेश दिलाय, उपदेश केलाय, त्यांच्याच मार्गावरून चालूया. कारण तीच गंगा आपलं फक्त पापाचं क्षालन करत नाही, आपण काया वाचा मने जी पाप करतो ती आपल्याला कळत सुद्धा नाहीत आणि म्हणून दशहरा दहांचा नाश करणारी, दहांचं हरण करणारा म्हणून असा हा दशहरा, असा हा गंगेचा उत्सव संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरा केला जातो. त्या गंगेला या गीतातून आपण वंदन करूया आणि तिची प्रार्थना करू.

अशी ही गंगा माता आपल्याला सगळ्यांना पावन करणारी. अहो त्या गंगेच्या पात्रामध्ये नुसतं आपण पाय बुडवले तरी सुद्धा आपली सगळी पाप नाहीशी होतात. ती गंगा आज अवतरली आहे, गंगा आली रे अंगणी, आणि ती गंगा आपल्या अंगणामध्ये आली. अहो या गंगेच्या उपमा कोणाकोणाला द्याव्यात? वाघ गंगा आहे, भक्तिरसाची गंगा आहे, ज्ञानाची गंगा आहे, किंबहुना संत सहवास आपल्याला मिळतो, ही सुद्धा संत सहवासाची आपल्याला मिळालेली गंगा आहे. त्या गंगेत आपण स्नान करूया आणि त्या गंगेनी पवित्र होऊया, आणि म्हणून याच गंगेचं स्मरण करून या भूलोकावरती असलेले नद्या, तळी, विहिरी, नाले यांना जे आपण प्रदूषित करतोय, कचरा टाकून आपणच रोगराई वाढवतोय, आणि आपल्या आयुष्यावरती आपल्या आरोग्यावरती आपणच घाला मारतोय, आणि म्हणूनच आपल्याला संदेश देत आहे जगद्गुरु तुकाराम महाराज, अरे तुम्ही सुशिक्षित आहात, आणि म्हणूनच या सुशिक्षितपणाचाच तुम्ही जरा विचार करा आणि पुढच्या आपल्या पिढीला हा पाण्याचा ठेवा, जतन करून ठेवा, की जेणेकरून येणारी पुढची पिढी या पाण्याविना तडफडणार नाही. कारण आज आपण पाण्याविना काय हाल होत आहेत हे संपूर्ण चराचरात पाहतोय. अहो जलचरांचं सुद्धा जीवन या पाण्यावरतीच अवलंबून नाही का? आणि म्हणून त्या जलचरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहे. म्हणून विहिरींची सुद्धा आपण गंगा म्हणून पूजा करूया. त्या नर्मदेचं नुसतं श्रोतेव नाव घेतलं तरी सुद्धा नर्मदे हर हर म्हटल्यानंतर नुसत्या नावाने आपल्या पापांचं क्षालन होतं, तर गंगा प्रत्यक्ष अवतरली तर आपली सगळीच पाप नाहीशी होतील. आणि म्हणून काया वाचा मने त्या गंगेला शरण जाऊया. आणि सगळ्या संतांनी आपल्याला श्रोतेव सांगून ठेवलंय, प्रत्येक गोष्ट जपून वापरा. आणि म्हणून पाण्याचा साठा जो मर्यादित आहे त्या पाण्याचा साठा जपून वापरला तर पुढच्या पिढीला आपल्याला पुढच्या बिकट समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा राय मूळ पद्यात आपल्या

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन. कीर्तनकार होत्या आसावरी काळे आणि त्यांना हार्मोनियमची साथ केली होती जयश्री रानडे यांनी, तसंच तबला साथ केली होती सच्चिदानंद सावंत यांनी.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोते हो, उद्या मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात आपण ऐकू शकाल कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी होतील दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरी. श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळाची निर्मिती असलेलं पाणी बचतीविषयीचं कीर्तन. सहभागी झाल्या होत्या आसावरी काळे, जयश्री रानडे आणि सच्चिदानंद सावंत. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे यांच्यासह सुहिता, चेतना, मधुलिका आणि मी दीप्ती आंबेकर. आपली रजा घेते.

0: श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. ठीक 1 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी समाचार हे बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.
1: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदानं साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
3: देश की सुरीली धड़कन कार्यक्रम सुरीला सफर शुरू होगा बस थोड़ी ही देर के बाद.

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 25 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये, अशी आवाहनं प्रधानमंत्र्यांनी जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या.
1: For businesses and common people, it can mean higher fuel cost, delayed cargo, costlier shipping, shortage of inputs, pressure on working capital, and uncertainty in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
0: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपयांनी वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दरानं मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराणच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिन्याभरात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल सरकारवर टीका केली आहे. आपण अनेक महिन्यांपासून आर्थिक संकट येईल असा इशारा देत होतो, असं त्यांनी म्हटलं आहे. इराणबरोबर कोणताही करार घाईनं करू नये, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधींना सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीला मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं आणि इराणच्या अणू कार्यक्रमावर निर्बंधाबाबत वाटाघाटी यांचा समावेश आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोश्तबा खामेनी गुप्त ठिकाणी रवाना झाल्याचं वृत्त अमेरिकन गुप्तवार्ता विभागाच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं दिलं आहे. इस्रायलनं चालवलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान मोश्तबा खामेनी जखमी झाले असून त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे. इस्रायल आणि अमेरिकेबरोबर संघर्ष सुरू झाल्यानंतर आजपर्यंत मोश्तबा खामेनी जनतेसमोर आलेले नाहीत. क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी या बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. महत्वाच्या मुद्द्यांवर क्वाड देशांचं परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या

0: प्रमुख क्षेत्रांची रूपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली, ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदिम निर्विघ्नपणे सुरू राहावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आज सकाळी ताजमहलला भेट दिली. विशेष विमानानं आग्रा इथल्या खेरिया विमानतळावर सकाळी 10 वाजता त्यांचं आगमन झालं. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता वाढल्यानं कच्च्या तेलाचे भाव काहीसे नरमले आहेत. मे महिन्यात प्रथमच ब्रेंट क्रूड प्रतिबॅलर $100 कमी दरावर उतरला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकायला मिळेल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटे होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 4-चाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून आणखी शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रीतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला. त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेले वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. दरम्यान अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मदत तसंच अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, आमची यानंतरची उद्घोषणा.

0: आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन उघड. पीबी कुलकर्णी, आरसीसी क्लास संचालक शिवराज मोठेगावकर यांच्यानंतर काही डॉक्टरही सीबीआयच्या रडारवर. महाराष्ट्र राज्य स्थापना दिन लातूरमध्ये उत्साहात साजरा. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण. आणि बोथी इथं नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ.
0: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
1: नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणाचं लातूर कनेक्शन उघड झालं आहे. या प्रकरणी तपासाला वेग आला असून केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. लातूरच्या दयानंद महाविद्यालयातले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी याला सर्वप्रथम अटक करण्यात आली. तो केमिस्ट्री विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित होता. त्यानंतर आरसीसी क्लासचा संचालक शिवराज मोठेगावकर यालाही सीबीआयने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्या क्लासचीही झडती घेण्यात आली. कथित मॉक टेस्टमधील प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिकेतलं साम्य तपासलं जात आहे. या प्रकरणात लातूर शहरातले डॉक्टर मनोज शिरुरे यालाही सीबीआयनं ताब्यात घेतलं. डॉक्टर मनोज देशमुख आणि डॉक्टर विनोद स्वामी यांचीही सीबीआयनं कसून चौकशी केली. आपल्या पाल्यांसाठी प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. कॅन आणि बॅरलमधून पेट्रोल डिझेल विक्री केल्याप्रकरणी प्रशासनानं मोठी कारवाई करत दोन पेट्रोल पंपांचा इंधन पुरवठा निलंबित केला आहे. जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांच्या आदेशानंतर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीनं मंत्री पेट्रोलियम आणि रजनी पेट्रोलियम या पंपांवर कारवाई केली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या इतर पंपांवरही कठोर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते झालं. यावेळी विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना पालकमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यानं उद्योग तंत्रज्ञान आणि शेती क्षेत्रात महत्वपूर्ण प्रगती साधल्याचं सांगितलं. तसंच पाणी टंचाई निवारण, रस्ते विकास आणि आरोग्य सुविधांसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं. चाकूर तालुक्यातल्या बोथी इथं गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. गावात पडणारं पावसाचं पाणी गावातच जिरवण्यासाठी जलतारासारख्या उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्य शासनाच्या 2026 ते 2047 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी 300 कोटी वृक्षारोपण अभियानाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी योग्य जमिनींची लँड बँक तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी दिल्या आहेत. सर्व शासकीय विभागांना सूक्ष्म नियोजन करून मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक तालुक्यातील शासकीय कार्यालय परिसर, मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा जमीन, गायरान पडीक जमीन तसंच इच्छुक शेतकऱ्यांच्या जमिनींचं सर्वेक्षण तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. हवामानातील वाढती अनिश्चितता, अवकाळी पाऊस आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं उत्पन्न शाश्वत करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा अंतर्गत लातूर जिल्ह्यात हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान CRT प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाची किमया न्यारी, कमी खर्चात जास्त उत्पन्नाची हमी या संकल्पनेवर आधारित हे अभियान खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धती अवलंबण्याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी लातूर जिल्हा प्रशासनानं पाणी टंचाई निवारण आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. जळकोट तालुक्यात सध्या 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून जिल्हाभरात 35 खासगी विहिरी आणि विंधन विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. लातूर शहरातील बोधेनगर परिसरात पाण्याच्या खड्ड्यात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. दिव्या उबाळे आणि कार्तिक कांबळे अशी मृत मुलांची नावे आहेत. टँकरसाठी पाणी साठवण्याच्या उद्देशानं करण्यात आलेल्या खोल खड्ड्यात खेळताना ते दोघं पडले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करून शहरातले धोकादायक खड्डे तातडीनं बुजवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लातूरमध्ये गोवंश संरक्षणासाठी विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या वतीनं भव्य दिंडी काढण्यात आली. उदगीरमध्ये बागेश्वर महाराजांच्या वक्तव्याविरोधात विविध संघटनांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. लातूर पोलीस दलानं NDPS प्रकरणातील 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जाळून नष्ट केले. लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीच्या वतीनं आयोजित सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात आकाशवाणीचे वार्ताहर शशिकांत पाटील यांचा गौरव करण्यात आला.
0: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: और इसी के साथ कार्यक्रम सुरीला सफर यहीं।
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी।
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर।

अपने मन को दीप बना, खुद अपने मन को दीप बना। तू रस्ते

0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची कोठडी. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः

0: पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं सोने इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतो अशा परिस्थितीत प्रधानमंत्र्यांनी सोनं खरेदी करू नये खतांचा वापर कमी करावा इंधनाची काटकसर करावी परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं जनतेला केली आहेत त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मजबूतीचं प्रतिबिंब जीएसटी महसुलात पाहायला मिळतं असं त्यांनी सांगितलं सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली
1: So to shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision. So the burden for a considerable period because of that reduction in excise duty had been taken away from the shoulders of the common people because government has foregone or taken the burden of 1 lakh crore rupees.
0: सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे 15 मे पासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो मात्र सरकारने लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला कापूस कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील यात 2 पद्मविभूषण 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे यंदा 5 पद्मविभूषण 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात पुरस्कार प्रदान केले जातील आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकता येईल आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती

0: हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला असून या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. जगभरातल्या 16 लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला असून यावर्षीच्या हज यात्रेत भारतातून सुमारे 1,75,000 भाविक सहभागी झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 2 जून ते 1 जुलै या कालावधीत दूध संस्थेच्या वतीनं नियुक्त केल्या जाणाऱ्या प्रतिनिधींचे ठराव दुग्ध निबंधक सहकारी संस्थेकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे ठराव पाठवल्यावर प्रारूप मतदान यादी जाहीर होईल. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लडिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला. त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:57 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: छोड़कर मिश्रानी रसोई छोड़कर और सास पूजा छोड़कर घटना स्थल पर उपस्थित हो गई. रामू की बहू सर झुकाए अपराधी की भांति बातें सुन रही है.
2: हैं? ई का हुआ? हाय राम दया रे दया बहू जी. हमका तो लागत है बिल्ली मर गई.
3: हैं?
2: लागत का है सच्चो मर गई. आए हत्या का पाप बहू पे चढ़ गया. माँ जी
3: ये तो गजब हुई गवा. बिल्ली की हत्या आदमी की हत्या तो बराबर है ना. हम तो रसोई न बनावेंगे अब बल्कि हम तो रसोई में पैरों न धरेंगे जब तक बहू के सिर हत्या का पाप रहेगा.
4: कहती तो ठीक हो तुम सब. अब जब तक बहू के सर से हत्या न उतर जाए तब तक ना कोई पानी पी सकता है ना खाना खा सकता है. अरे बहू ये क्या कर डाला है?
2: अब इब का हो अम्मा जी. हाँ. कहो तो पंडित जी को बुला ले हम.
4: हाँ ठीक कहती हो. अरे हाँ.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथं संपन्न होणाऱ्या पद्म पुरस्कार सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन आम्ही आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ भर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 6:01 झालाय. श्रोते हो, आता जाहिरात प्रसारणानंतर मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊया.
1: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्रीराधा गुरुकुल कामती.
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
2: संपर्क 87 88 46 14 97.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. 6:03 झालीत. मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊया. कार्यक्रमात सुरुवातीला बेला शेंडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली भक्तीरचना आपण ऐकूया.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य,
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. ऐकूया नितीन आखवे यांचं गीत आरती अंकलेकर टिकेकर यांच्या स्वरात, संगीत श्रीधर फडके यांचं.

0: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आताच आपण आरती अंकलेकर टिकेकर यांच्या स्वरात नितीन आखवे यांचं गीत ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. 6:15 वाजलेले आहे.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः.

0: अशोक पत्की यांच्या संगीत नियोजनामध्ये चंद्रशेखर साणेकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. गायलं होतं स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांनी.
1: 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भूत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण, हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा.
0: आपण एकदा आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण मराठी गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहोत बैला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत.

0: कमी व्याजाने लोन पाहिजे, ते देखील ऍपने।
1: फसला, अनोळखी पासून बचाव करा।
2: आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा।
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
6: याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत। 6:30 वाजलेले आहेत।

एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 6:30 वाजलेले आहेत. आनंद घेऊया हिंदी गाण्यांचा. ऐकूया जगजीत सिंग यांच्या स्वरातली गझल.

श्रोते हो, आज रात्री 8:15 वाजता प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय. तेव्हा नक्की SMS करा. आज रात्री 8:15 वाजेपासून 8:42 मिनिटांपर्यंत प्रतिबिंब या कार्यक्रमासाठी. हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. ऐकूया अलका याग्निक आणि सोनू निगम यांनी गायलेलं गीत.

0: रन या चित्रपटासाठी अलका याग्निक आणि सोनू निगम यांनी गायलेलं गीत आत्ता आपण ऐकलं.
1: जमीन,
2: शेतकरी,
1: पाऊस,
2: पाणी,
1: उघडीप,
2: वापसा,
1: पेरणी,
2: लावणी,
1: खुरपणी,
2: निंदणी,
1: कुळपणी,
2: फवारणी,
1: खतावणी,
2: कापणी,
1: छाटणी,
2: काढणी,
1: उफणणी,
2: पाखडणी,
1: प्रगत
2: शेतकरी,
1: गावकरी,
2: मंडळ,
1: आकाशवाणी,
2: सोलापूर,
1: दररोज
2: सायंकाळी 7:30 वाजता.
1: माझ, तुमच, प्रत्येकाच,
2: सर्वांच गावकरी मंडळ.
0: शेतकरी बंधूंनो, आजच्या गावकरी मंडळामध्ये संध्याकाळी 7:30 वाजता सुरुवातीला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव, त्यानंतर आजचा कृषी सल्ला आणि शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेत शिवाराच्या घडामोडी आपण ऐकू शकाल. तेव्हा नक्की ऐका आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ हा आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम.

0: महालक्ष्मी अय्यर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं निधा फाजली यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं MM करीम यांचं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
4: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
3: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
4: गीत

श्रोते हो, आज रात्री 8:15 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय. 8:00 वाजेपासून 8:42 मिनिटांपर्यंत त्या सर्व प्रतिक्रियांचा समावेश आम्ही आजच्या प्रतिबिंब या लाईव्ह कार्यक्रमामध्ये करू. त्याचबरोबर रात्री 10:00 सुनोतराने क्विज के बहाने हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये देखील सहभागी होण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून द्यायची आहेत. तेव्हा नक्की SMS करा 8:15 प्रतिबिंब या कार्यक्रमासाठी आणि रात्री 10:00 सुनोतराने क्विज के बहाने या लाईव्ह कार्यक्रमासाठी.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंगर,
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।

हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत संजीव दर्शन यांचं.

0: जावेद अख्तर यांची गीतरचना आपण ऐकली अलका याग्निक आणि उदित नारायण यांच्या स्वरात. संगीत होतं संजीव दर्शन यांचं. याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
4: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली सोलापूर.
5: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट मध्ये.
6: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
5: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडनेम. संपर्क 87400304008.
7: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
8: लाहोटी साडी, चाटी गल्ली सोलापूर.
9: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
10: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
11: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग.
12: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
11: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
12: संपर्क 97 67 104 आणि 97 67 105.

0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
2: FM बँड 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. स्मार्ट बना, कूल रहा.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण. रघुवीर खेडकर जुजरवासी श्रीरंगदेव बालाड जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 14th दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू 25 जखमी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले आहेत. प्रख्यात व्हायोलिनवादक डॉ यन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कला साहित्य समाजसेवा विज्ञान संशोधन क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर रंगकर्मी रघुवीर खेडकर आयआयटी मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंगदेव बालाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे, पोस्टला ऍड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कार मूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडीबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं सोनं इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाय

0: योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
1: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. 15 मे पासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो मात्र सरकारनं त्याकडे लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

नीट प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेल्या 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचं काम करत असतानाच वेगाने येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारीही मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 इतकी झाली आहे. यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसह टोल कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विमा संरक्षण आणि अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेनं आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 अंकांवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. राज्यात काही भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आज विविध ठिकाणी दुपारी पाऊस पडला.

0: अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धाराशिव शहर आणि परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या लवूळ परिसरात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले, तसंच गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतातली पिकं आडवी झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यासह इतर ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामार्गाची कामं अर्धवट असल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच वेगवान वाऱ्यांमुळे वीजवाहिनीच्या तारा तुटल्यानं दापोलीत तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण, रघुवीर खेडकर जुजर वाशी, श्रीरंग देव बालाड, जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 25 जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: एफ एम बँड 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 7:11 झाली आहे.
2: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्रीराधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्रीराधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87-88-46-1497.
4: श्रद्धा ऑप्टिकल्स कॉम्प्युटर द्वारे नेत्र तपासणी चक्क मोफत. इम्पोर्टेड गॉगल्स, इम्पोर्टेड फ्रेम्स आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस, सर्व काही वाजवी दरात. श्रद्धा ऑप्टिकल्स महापौर बंगल्या समोर सोलापूर.
5: ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.
6: अधिक महिन्यानिमित्त थिटे परिवाराच्या वतीनं 24 ते 30 मे पर्यंत श्री भागवत कथा महायज्ञाचं आयोजन केलं आहे. निरूपणकार वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य श्रीयुत ऋषिकेश विष्णुपुरीकर रामदासी नांदेड.
7: स्थळ शुभराय महाराज मठ सोलापूर. वेळ दुपारी 4 ते रात्री 8. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
5: ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.
2: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्रीराधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्रीराधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87-88-46-1497.
1: श्रोतेहो, आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ या कार्यक्रमामध्ये

सुरुवातीला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव, आजचा कृषी सल्ला आणि त्यानंतर शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेतशिवाराच्या घडामोडी आपण ऐकू शकाल. रात्री 8:15 वाजता प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा लाईव्ह कार्यक्रम. यामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय. 9 वाजता मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. रात्री 10 वाजता सुनोतराने क्वीज के वाहने हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती द्यायची आहेत. हे होते आमच्या आज प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड आंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम व पारदर्शक बनविणे हा आहे. यामध्ये नागरिकांसाठी आभा आयडी, आरोग्य सेवा पुरवठादारांसाठी म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, औषधी निर्माता यांच्यासाठी हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्री आयडी आणि रुग्णालयांसाठी हेल्थ फॅसिलिटी आयडी तयार करण्याचे काम चालू आहे. हे सर्व डिजिटल हेल्थ इकोसिस्टीमशी जोडले जात आहेत.
1: डॉक्टर, तुम्ही विशिष्ट आयडी विषयी बोललात, ज्याला युनिक आयडी सुद्धा म्हटलं जातं. ज्या नागरिकांना या योजनेशी जोडायचं आहे आणि आपला आभा आयडी तयार करायचा आहे, त्यांनी नेमकं कुठं जावं, कोणत्या ऍपचा वापर करावा, ग्रामीण भागात किंवा दुर्गम ठिकाणी जिथं इंटरनेटची उपलब्धता कमी आहे, तिथं या मिशनची अंमलबजावणी कशी केली जाते.
2: आभा आयडी तयार करण्यासाठी नागरिकांना कुठेही जायची गरज नाही. यामध्ये तुम्ही तुमच्या आधार नंबरवरून तुमचा आभा आयडी तयार करू शकता. प्रथम तुम्ही अधिकृत आभा पोर्टलवर जा. तुमचं आभा क्रिएट करण्यासाठी तिथं क्लिक करा. आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन्स द्वारे तुम्ही जनरेट करण्याचा पर्याय निवडा. लिंक केलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो तुम्ही त्या आधार पोर्टलवर टाका. तुमची आयडेंटिटी तिथे कन्फर्म करा. त्यानंतर

0: तुम्हाला मग आभा ऍड्रेस तयार करावा लागेल, त्याचा पासवर्ड तयार करावा लागेल आणि हे सर्व तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईलवरून तयार होईल. त्यानंतर तुम्हाला एक 14 आकडी युनिक आभा आयडी तयार होईल आणि ते तुम्हाला डिजिटल कार्ड स्वरूपात तुम्हाला डाउनलोडही करता येईल. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन विषयी ग्रामीण भागात जनजागृती करणं महत्वाचं आहे. आपल्याला ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र या उपकेंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जी यंत्रणा आहे त्यामध्ये आपल्या आशाताई आहेत, आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सेविका आहेत, समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, अंगणवाडीताई आहेत, या सर्वांची मदत होत आहे. इंटरनेटसाठी आपण जो निधी आहे तो राज्यस्तरावरून त्यांना दिला जातो. सर्वच ठिकाणी संपूर्ण इंटरनेट असेल याची काही आपल्याला अजूनही थोड्याफार प्रमाणात मध्ये काही ठिकाणी जसे जे डोंगराळ भाग आहेत, जंगल भाग आहेत, त्या ठिकाणी इंटरनेटचा प्रश्न आहे अजून, त्याच्यावर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
1: आणि समजा ग्रामीण भागातील जी नागरिक आहेत त्यांना ही आयडी तयार करायची आहे तर त्यांनी कुठे संपर्क साधावा?
0: ज्या आपल्या शासकीय आरोग्य संस्था आहेत त्यामध्ये जाऊन तुम्ही ते त्या ठिकाणी तुमचा आभा आयडी जनरेट करू शकता.
1: डॉक्टर, अनेकदा जुने जे आपले वैद्यकीय रिपोर्ट्स असतात किंवा एक्सरे असतात ती हरवण्याची भीती असते आणि या डिजिटल मिशनमुळे या समस्येवर कशा प्रकारे मात करतायत लोक आणि काय सांगाल तुम्ही? आणि जर एखाद्या रुग्णाला दुसऱ्या शहरात किंवा मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जायचं असेल तर या डिजिटल कार्डचा, आभा आयडीचा किंवा त्या खात्याचा त्याला कसा फायदा होऊ शकतो?
0: यामध्ये आयुष्यमान भारत डिजिटल मध्ये जी आपण डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार केली आहे त्यामध्ये रुग्णांच्या सर्व वैद्यकीय नोंदी सुरक्षित राहतात आणि आभा आयडीशी लिंक असल्यामुळे त्या तुमच्या फोनवर सहज पाहता येतात. तसेच तुमच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पाहता येतात. त्यामुळे रुग्ण देशाच्या कोणत्याही शहरातील किंवा रुग्णालयात गेला तर त्याला त्याची वैद्यकीय नोंद डॉक्टरासोबत डिजिटली शेअर करता येते. त्यामुळे पूर्वी जे परत परत तपासण्या करून नवीन रिपोर्ट जे तयार करण्याची गरज असायची ते सर्व आता थांबणार आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक मानसिक त्रास जो बराच पहिले होत होता तो आता बराचसा वाचणार आहे आणि रुग्णांची जी धावपळ आहे ती सुद्धा थांबणार आहे.
1: डॉक्टर, अनेकदा डिजिटल डेटा सुरक्षिततेबाबत लोकांच्या मनात भीती असते कारण आपल्या आरोग्याविषयी सर्वत्र ती माहिती पसरू नये तर त्यामुळे अनेक जण हे करण्याचं टाळतात. आरोग्य नोंदणी ज्या होतात त्याची गोपनीयता कशा प्रकारे राखली जाते, कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते?
0: यामध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण ज्यांनी हे डिजिटल मिशन जे आपण राबवत आहोत त्यांनी खूप काळजी घेतलेली डेटा सुरक्षिततेबाबत, कारण ही जी इकोसिस्टीम तयार झाली आहे ते 3 घटकावर आधारित आहे. एक आभा आहे, एक एचपीआर आहे आणि एक एचएफआर आहे आणि हे 3 घटकांचा मिळून एक डिजिटल हायवे तयार होतो. आणि ह्या डिजिटल हायवेवर एंट्री करायची असेल तर नागरिकांसाठी आभा आहे, डॉक्टरांसाठी, नर्सेससाठी किंवा इतर जे हेल्थ प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी एचपीआर आहे आणि रुग्णालयांसाठी, क्लिनिकसाठी किंवा ज्या काही आरोग्य संस्था आहेत त्यांच्यासाठी एचएफआर आहे. त्यामुळे हे 3 त्यांना नोंदणीकृत केल्याशिवाय तुम्ही रुग्णांचे कुठल्याही नोंदी पाहू शकत नाही आणि जोपर्यंत रुग्ण त्यांच्या ओटीपी वरून संमती देत नाही तोपर्यंत कोणतेही डॉक्टर किंवा कोणतेही रुग्णालय त्याच्या नोंदी पाहू शकत नाही. त्यामुळे पूर्णपणे सुरक्षित आहे.
1: डॉक्टर, असंही म्हटलं जात आहे की यामध्ये उपचाराचा खर्चही कमी होतं, त्याविषयी काय माहिती द्याल?
0: आपण जे आभा जी नोंद करणार आहोत नागरिकांची त्यामुळे नागरिकांचं जे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आहे ते सुरक्षित राहणार आहे आणि मागचं जे रेकॉर्ड ते पुढच्या डॉक्टरांना पाहायला मिळाल्यामुळे आपल्याला जे परत परत तपासण्या कराव्या लागतात तो त्रास वाचणार आहे. त्यामुळे रुग्णांचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि डॉक्टरांचाही वेळ जाणार नाही आणि रुग्णांचाही वेळ जाणार नाही. त्यामुळे ह्या रुग्णांचा विन विन सिच्युएशन असणार आहे रुग्णांचं.
1: डॉक्टर, महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजना कशा प्रकारे इथे राबवली जाते आणि नागरिकांचा एकूण प्रतिसाद कसा आहे? आणि याशिवाय आभा अर्थात आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट प्रमाणे अशा कुठल्या आरोग्य योजना आहेत ज्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, काय सांगाल?
0: महाराष्ट्रात आपण हे खूप योजनाबद्ध रीतीने आयुष्यमान भारत डिजिटल मिशन राबवत आहोत. हे मिशन आमचे डॉक्टर कादंबरी बलकोडे आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवत आहोत. यामध्ये डॉक्टर वीरकर अतिरिक्त संचालक आणि डॉक्टर सुनीता गोलाई सहसंचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात जवळपास आपण 7 कोटी आभा आयडी तयार केले गेले आहेत. यामध्ये नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे कारण सर्वांना आता युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे जे आपण पैशाची देवाणघेवाण सिमलेसली करतो त्याचप्रमाणे युनिफाईड हेल्थ इंटरफेस जे की सिमलेस इंटरऑपरेबल डिजिटल हेल्थ रेकॉर्ड शेअर करण्यासाठी भविष्यात आपल्याला उपयोगी होणार आहे.
1: अच्छा,
0: आभामुळे सर्व एकाच

0: ठिकाणी सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवता येणार आहे. पुन्हा तुम्हाला रुग्णालयात गेल्यानंतर रांगेत थांबण्याची गरज नाही, कारण तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचं रजिस्ट्रेशन त्वरित करू शकता. याला आपण क्यू मॅनेजमेंट म्हणतो. कारण आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये खूप गर्दी असते, त्यासाठी हे क्यू मॅनेजमेंटची फार आवश्यकता आहे. तसेच तुमची इन्शुरन्स पॉलिसी अभावाबरोबर लिंक असल्यामुळे त्वरित ऍडमिशन आणि मेडिक्लेम्स कॅशलेस होण्यास त्वरित मदत होणार आहे. तुमच्या वैद्यकीय नोंदणी डॉक्टरांना तुमच्या परवानगीशिवाय पाहता येणार नाही, त्यामुळे त्याची सुरक्षितता राहणार आहे. वेगवेगळ्या शासकीय योजनांसोबत अभा आयडी लिंक असल्यामुळे त्याचा लाभ घेता येईल. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना. तसेच महाराष्ट्रात आपण 34,656 HFR आयडी तयार झालेले आहेत. त्यामध्ये बरेचसे शासकीय दवाखाने असून आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जवळपास 100% नोंदी केलेल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण महापालिका ESIS यांच्या HFR नोंदी आपण पूर्ण करत आहोत. लवकरच आपण प्रायव्हेट रुग्णालयाचे क्लिनिक्सचे नर्सिंग होमचे HFR नोंदी पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत. नंतर HFR HPR म्हणजे हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्रेशन यामध्ये 95,424 नोंदी केलेल्या आहेत.
1: अच्छा.
0: यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 99% नोंदी पूर्ण झालेल्या आहेत. इतर विभाग जसे की वैद्यकीय शिक्षण ESIS महापालिका यांचे नोंदी पूर्ण करण्याचे काम चालू आहे. तसेच खासगी क्षेत्रातील सर्व हेल्थ प्रोफेशनलचे नोंदी करण्याचे काम चालू केलेले आहे. त्यामध्ये संपूर्ण नोंदी करण्याचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रात आपण रायगड जिल्हा मॉडेल डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलेला आहे. यामध्ये आपण सर्व शासकीय खासगी क्लिनिक्स फार्मसी रुग्णालय यांचं सर्व हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री नोंद करणार आहोत. तसेच सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालय क्लिनिक्स नर्सिंग होम मधील सर्व पॅथीच्या डॉक्टरांचे नर्सेसचे सर्व औषधी निर्मात्यांचे HPR नोंदी करणार आहोत. यासाठी पूर्वतयारी म्हणून पुढील आठवड्यात आपण एक कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच सर्व शासकीय व खासगी रुग्णालयाचे HMI सॉफ्टवेअर हे ABDM संलग्न करणार आहोत. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा पेपरलेस करण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय व एक खासगी रुग्णालय मॉडेल फॅसिलिटी म्हणून आपण निवड करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. म्हणजे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात 2 पेपरलेस रुग्णालय तयार करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. याकरिता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आपल्या सतत मार्गदर्शन करीत आहे. महाराष्ट्रात सर्व भागधारकांची कार्यशाळा आम्ही ठराविक अंतराने घेत आहोत. त्यामध्ये सर्व शासकीय खासगी रुग्णालयातील प्रमुख उपस्थित असतात. आताच आपण पुण्यात 17 व 18 एप्रिलला राष्ट्रीय स्तरावरील एक चिंतन शिबिर घेण्यात आले. यामध्ये सर्व राज्यांचे आयुक्त व प्रधानमंत्री आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. या शिबिरात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळेस आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या वेगवेगळ्या भागधारकांसोबत तसेच आंतरराज्य अनुभव शेअर करण्यात आले. आपण महाराष्ट्रात एक मायक्रोसाईट हा प्रोजेक्ट राबविला. यामध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी निवडलेल्या संस्थाद्वारे 10 जिल्ह्यांमध्ये खासगी क्षेत्रातील क्लिनिक्स छोटे रुग्णालय यांना या डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम मध्ये कसा सहभाग वाढवता येईल याबाबत त्यांना ठराविक टार्गेट देऊन नोंदी करून घेतल्या. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला खासगी क्षेत्रात याचा प्रचार होण्यास मदत झाली. तसेच महाराष्ट्रात आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जवळपास 2671 आरोग्य संस्थांमध्ये ई शुश्रुत हे HMIS प्रणाली आपण चालू केलेली आहे. त्यामुळे नागरिकांची इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड तयार होत.
1: डॉक्टर, एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न हा आहे की आयुष्मान भारत डिजिटल मिशन यामुळे येत्या काळात भारतातील जी आरोग्य सेवा आहे त्याचं चित्र कशा प्रकारे बदलेल असं तुम्हाला वाटतं?
0: नक्कीच, आयुष्मान भारत डिजिटल मिशनमुळे भारतातील आरोग्य सेवा आता एक पेपरलेस होणार असून कॉम्प्रिहेन्सिव्ह डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार होऊन सर्वांना कोणत्याही रुग्णालयात गेल्यानंतर आपले रुग्णालयीन रिपोर्ट हार्ड कॉपीच्या स्वरूपात घेऊन जाण्याची गरज नाही. आभा आयडीद्वारे सुरक्षितपणे सर्व नोंदी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना नागरिक शेअर करू शकतील. यामध्ये विविध हेल्थ प्लॅटफॉर्म, इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आणि टेलिमेडिसिन ऍप्स एकमेकांशी सहज संवाद साधू शकतील. त्यामुळे अनावश्यक चाचण्या टाळल्या जातील आणि रेफरल प्रक्रिया एकदम सुलभ होईल. धोरणकर्त्यांना कोणत्या रोगांचा प्रचार जास्त होत आहे त्यानुसार औषधी व इतर साधन सामग्री पुरवठा करण्याकरता निर्णय घेण्यास सोपे जाणार आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत होणार आहे. तसेच HPR आणि HFR द्वारे नागरिक नोंदणीकृत डॉक्टर्स, क्लिनिक आणि रुग्णालय सहजपणे शोधू शकते. ज्यामुळे ABDM वर लोकांचा भविष्यात विश्वास वाढून एक वेळ अशी येईल की ती ABDM ही गरज बनेल.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन विषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना ज्या प्रकारे माहिती दिली आहे त्यामुळे नक्कीच आशा करूया की श्रोत्यांच्या मनामध्ये या मिशन संदर्भात जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं मिळाली असतील. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण News on AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन

आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरंग कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रानं सहक्षेपित केला होता. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 4 ज्येष्ठ शके 1947 अर्थात 25 मे 2026.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
0: शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव आपण जाणून घेऊया. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. आंबाडी भाजी प्रति 100 पेंढ्यांसाठी 600 रुपये, सफरचंद 8000 रुपये, बीट 1100 ते 1600, कारली 2000 ते 4000, वांगी 500 ते 3500 रुपये, कोबी 500 ते 1200, ढोबळी मिरची 600 ते 4500 रुपये, गाजर 1000 ते 5000, फ्लॉवर 400 ते 1440, चिकू 1000 ते 2500 रुपये, गवारीच्या शेंगा 1000 ते 5000, कोथिंबीर 100 पेंढ्यांसाठी 1000 ते 1500, काकडी 500 ते 3500, लसूण सुका 5000 ते 17000 रुपये, चाकवत प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 ते 900, हरभरा 5750 ते 5870 रुपये, हिरवी मिरची 3000 ते 6000, पेरू 500 ते 1500, जांभूळ 5000 ते 18500 रुपये, कांदापात 500 रुपये, करवंद 6000 ते 10000 रुपये, भेंडी 1000 ते 4000, लिंबू 1000 ते 8600 रुपये, आंबा हापूस प्रतिपेटीसाठी 400 ते 1600, आंबा लोकल 2000 ते 3500 रुपये, मेथी भाजी प्रति 100 पेंढ्यांसाठी 400 ते 1500, कांदा लाल 100 ते 2000 रुपये, अननस 1000 ते 3000, डाळिंब 700 ते 19500 रुपये, बटाटा 700 ते 1200, राजगिरा 100 पेंढ्यांसाठी 500 ते 600 रुपये, तांदूळ मसुरा 3510 ते 7000 रुपये, दोडका शिराळी 8000 ते 5500 रुपये, शेपू 1000 ते 1200 रुपये, ज्वारी मालदांडी 3900 रुपये, सोयाबीन 7305 रुपये, पालक 100 पेंढ्यांसाठी 500 ते 1000, तांदुळजा प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 ते 600 रुपये, टोमॅटो 400 ते 3500 रुपये, कलिंगड 500 ते 1300 रुपये, गहू शरबती 2605 ते 4000 रुपये. हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता होते. शेतकरी बंधूंनो, जाणून घेऊया आजचा कृषी सल्ला.

तिच्या पिकाला नुकसानकारक ठरणारी हुमणी ही कीड, तिच्या जीवनक्रमातील चार अवस्था आणि नुकसानीचं स्वरूप याबाबतची माहिती आपण कालच्या कृषी सल्ल्यामध्ये जाणून घेतली. तेव्हा या किडीचं एकात्मिक व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं याबाबतची माहिती आजच्या कृषी सल्ल्यामध्ये आपण जाणून घेऊया. हुमणी नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ एकाच उपायावर अवलंबून राहून चालत नाही. एकात्मिक पद्धतीनं कीड व्यवस्थापन करणं यासाठी गरजेचं असतं. हुमणीच्या जीवनचक्रामध्ये भुंगेरे ही एकच अवस्था जमिनीवर असते. बाकी अंडी, अळी आणि कोष या सर्व अवस्था जमिनीमध्ये आढळतात. त्यामुळे भुंगेरे अवस्थेवर अधिक लक्ष केंद्रित करून त्यावर नियंत्रण ठेवणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं. यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करणं महत्वाचं आहे, ज्यामध्ये मशागत पद्धतीनं नियंत्रण करताना शेताची उभी आणि आडवी नांगरट यासाठी करावी. मातीच्या वर आलेली अंडी, अळी आणि कोष हे पक्षाद्वारे नष्ट केले जातात. बगळा, कावळा, घार असे पक्षी हुमणी आळ्यांचा यामुळे फडशा पाडतात. ढेकळं फोडणं देखील तितकंच महत्वाचं आहे. नांगरटीनंतर शेतामध्ये मोठ्या आकाराची ढेकळं उचलली जातात. त्यामध्ये हुमणीच्या अंडी, अळी आणि कोष असू शकतात. विशेषतः नदीकाठच्या भागांमध्ये या ढेकळांना रोटावेटरद्वारे फोडून त्यांना लहान करणं हे अत्यंत गरजेचं आहे. पिकांची फेरपालट ही सुद्धा महत्वाची आहे. ज्या शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव हा जास्त आहे त्या ठिकाणी ऊसाचं खोडवा पीक घेणं टाळावं. त्याऐवजी सूर्यफुलासारखी पिकं यावेळी घ्यावी. सूर्यफूल कापल्यानंतर शेताची 2 ते 3 वेळा योग्यरित्या नांगरट करावी. सापळा पीक पद्धत देखील अत्यंत प्रभावी ठरते. हुमणीच्या प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये भुईमूग किंवा तागाचं पीक घेणं यामुळे फायदेशीर ठरतं. विशेषतः ऊस लागवडीच्या वेळेस शेतामध्ये ठराविक ठिकाणी भुईमूग किंवा ताग लावावा. त्यामुळे मातीमधील अळी किंवा कोष पकडून नष्ट करणं सोपं होतं. ऊस पिकाच्या खुरपणी, खांदणी आणि बांधणी यावेळी आळ्या दिसल्या तर त्यांना वेचून आपण ताबडतोब नष्ट करावं. तसंच वळवाच्या पहिल्या पावसानंतर संध्याकाळी 7 ते 8:30 वाजेपर्यंत कडुनिंब, बाभूळ, बोर, बदाम, जांभूळ अशा झाडांच्या फांद्यांवर हे भुंगेरे जमा होताना दिसतात. या फांद्या हलवून भुंगेरे खाली पाडावे. खाली पडलेले भुंगेरे गोळा करून ते नष्ट करावेत. सापळा तयार करून देखील आपल्याला हुमणीवर नियंत्रण मिळवता येतं. यासाठी एरंडीच्या 2 किलो बियांचा भरडा करून त्यामध्ये 5 लिटर पाणी मिसळून शेतामध्ये ठेवावं. अशा पद्धतीनं एकात्मिक हुमणी व्यवस्थापनामध्ये संभाव्य नुकसान टाळता देखील येतं.

0: कृषी सल्ला आता आपण ऐकला. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेत शिवाराच्या घडामोडी आपण ऐकूया. संकलन आणि वाचन केलंय सुदर्शन सुतार यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेत शिवाराच्या घडामोडी या कार्यक्रमासाठी मी सुदर्शन सुतार. सुरुवातीला ठळक घडामोडी. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीचा निर्णय असल्यानं कर्जमाफीच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. निविष्ठासंबंधी तक्रार करण्यासाठी कृषी विभागाकडून स्वतंत्र कक्षासह खास व्हॉट्सअप क्रमांक जारी. देशातील 43% श्रमशक्तीला अजूनही शेतीचाच आधार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व्हेचा अहवाल. आणि सोलापूर सांगली सीमेवर द्राक्षासाठी कंटेनर डेपो उभारण्याची द्राक्ष बागायतदार संघाची केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे मागणी. घडामोडी आता विस्तारानं. विधान परिषद निवडणूक आचारसंहितेपूर्वीच कर्जमाफीची घोषणा झाल्यानं अंमलबजावणीत कोणतीही अडचण येणार नाही आणि गरज पडल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेऊ असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. दरम्यान राज्यातील शेती कर्ज खात्याची संख्या 61 लाखांवरून 43 लाखांवर घसरल्याबद्दल चिंता व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीला यात नेमकं काय चुकतं आहे यावर धोरण तयार करण्याचे आदेशही दिले आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणं, खतं आणि कीटकनाशकांबाबत येणाऱ्या अडचणी, साठेबाजी किंवा लिंकिंगच्या तक्रारी थेट नोंदवता याव्यात म्हणून कृषी आयुक्तालयात विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसंच खास व्हॉट्सअप क्रमांकही त्यासाठी जारी करण्यात आला आहे. त्यावर शेतकऱ्यांनी आपलं नाव, पत्ता, अडचणीचा तपशील लिहून 98 22 44 66 55 या व्हॉट्सअप क्रमांकावर आपली तक्रार द्यावी असं कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आलं आहे. देशाच्या रोजगार रचनेत बदल होत असले तरी शेती हे अजूनही भारतातील सर्वात मोठं रोजगार देणारं क्षेत्र असल्याचं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालातून समोर आलं आहे. या अहवालानुसार

देशातील 43% कामगार शेती क्षेत्रात कार्यरत असून 1987-88 मधील 66% तुलनेनं ही घट अत्यंत मंद गतीनं झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागात महिलांचा श्रमशक्ती सहभाग दर 45.9% इतका मोठा असल्यानं ग्रामीण भागातील रोजगारासाठी शेतीवरील अवलंबित्व अद्याप मोठ्या प्रमाणावर कायम आहे असंही या अहवालात म्हटलं आहे. राज्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी सरकारकडून 65.82 कोटी जास्त निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक मदत नाशिक आणि नागपूर विभागाला दिली जाणार आहे. त्यानंतर पुणे विभागाला मदत दिली जाणार आहे. एल निनोच्या संकटामुळे यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान कमी पाऊस होऊन प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची चिंता आयसीएआरच्या अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे. या प्रतिकूल परिस्थितीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यांना बसू शकत असल्यानं जिल्हास्तरावर हवामान अनुकूल शेती नियोजनाची आणि तातडीच्या उपाययोजनांची आवश्यकता असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. केवळ कागदी उद्दिष्टपूर्ती न करता प्रत्यक्ष गावशिवारातील शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रभावी नियोजन करा अशा सूचना कृषी सचिव परिमल सिंह यांनी खरीप आढावा बैठकीत दिल्या. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणं आणि गुणवत्तापूर्ण निविष्ठा देणं हे मुख्य उद्दिष्ट असावं असं सांगतानाच 100 मिलीमीटरपर्यंत पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत याबाबत त्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनाही वेळीच सावध केलं. महसूल अधिकारी आणि प्राधिकरणांकडील अर्धन्यायिक प्रकरणांमध्ये होणाऱ्या गंभीर त्रुटी टाळण्यासाठी महसूल विभागानं 29 पानांची नवीन मानक कार्यपद्धती जारी केली आहे. त्यानुसार सर्व अर्धन्यायिक कामकाजात आणि निकालपत्रांमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. सुनावणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य केला आहे. तसंच प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व महसूल अधिकाऱ्यांना आता दर मंगळवारी आणि शुक्रवारी सुनावणी घेणं बंधनकारक असेल. हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी पाणी व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि उत्पादन वाढीसाठी एआय, ड्रोन आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. म्हणूनच पुणे अॅग्री हॅकेथॉनचा उपक्रम पुढील वर्षापासून केवळ पुण्यापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यभर राबवला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच या हॅकेथॉनमधील प्रथम पुरस्कार दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं दिला जाईल असंही त्यांनी पुण्यात आयोजित पारितोषिक वितरण समारंभात स्पष्ट केलं. जागतिक बाजारपेठेत भारतीय गुळाची मागणी वेगानं वाढत आहे. 2015-16 मधील 197 दशलक्ष डॉलर्सची गुळ निर्यात 2024-25 मध्ये 406.8 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचले आहे. जगात 70% अधिक वाटा असणाऱ्या भारतातील या ग्रामीण उद्योगातून 25 लाख लोकांना रोजगार मिळत असून अमेरिका, युएई आणि इंडोनेशिया या देशांमध्ये भारतीय गुळाला मोठी मागणी आहे. देशात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश गुळ उत्पादनात आघाडीवरची राज्य आहेत. नागपूर येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्रांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 502 कोटी रुपयांचा निधी देण्याची महत्वपूर्ण शिफारस महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत करण्यात आली आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कर्जतेतील भात संशोधन केंद्रासाठी 1.90 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तसंच वनशास्त्र आणि मत्स्यविज्ञान पदवी प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचे सीईटी गुण अतिरिक्त पात्रता निकष म्हणून ग्राह्य धरण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. जम्मू येथील शेर-ए काश्मीर कृषी विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय बियाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 41व्या वार्षिक बैठकीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे तंत्रज्ञान संशोधन केंद्राला 2025-26 या वर्षातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून पुरस्कारानं गौरवण्यात आले. नवी दिल्लीतील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ डी के यादव, कुलगुरू डॉ बी एन त्रिपाठी यांच्या हस्ते हा पुरस्कार विद्यापीठाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ नरेंद्र काशीद यांनी स्वीकारला. राज्यातील द्राक्ष बेदाना निर्यातीला गती देण्यासाठी आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी सोलापूर सांगली सीमेवर इनलँड कंटेनर डेपो सुरू करावा अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघानं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली आहे. सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात मिळून सुमारे 59,000 हेक्टरवरील द्राक्ष क्षेत्रातून मोठी निर्यात होत असल्यानं या सीमेवर डेपो उभारणे गरजेचं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. याशिवाय अफगाणिस्तानच्या बेदाण्यावर आयात शुल्क लावणं, 2,4-D तणनाशकावर बंदी घालणं यासारख्या मागण्याही त्यामध्ये करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचं दिलेलं उद्दिष्ट वेळेत पूर्ण न केल्याबद्दल जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी आयओबी, करूर वैश्य, बंधन
आणि एक्सिस या चार बँकांना तातडीनं नोटिसा बजावण्याचे आदेश बँकांच्या आढावा बैठकीत दिले आहेत. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाने नाकारलेल्या पीक कर्ज अर्जांची सखोल तपासणी करून पुढील 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. कर्ज नेमक्या कोणत्या कारणामुळे नाकारण्यात आलं याची प्रशासन स्वतः तपासणी करणार असल्याचं जिल्हाधिकारी

0: या बैठकीत स्पष्ट केलं. सोलापूर जिल्हा परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत पशुसंवर्धन विभागासंदर्भात ठराव झाला. त्यानुसार जिल्ह्यातील 10 विविध ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्यासाठी जागा निश्चितीस एकमतानं या सभेत मंजुरी देण्यात आली. या सभेत जवळपास 27 विषय मांडण्यात आले. त्यात ग्रामीण भागातील आरोग्य शिक्षण विषयांचा प्रामुख्याने समावेश होता. यावेळी अंगणवाड्यांना विविध आवश्यक साहित्य पुरवण्यासाठी 1 कोटी रुपयांच्या खर्चासह 84 नवीन अंगणवाडी बांधकामं आणि 105 अंगणवाडीच्या दुरुस्तीच्या कामांचाही समावेश आहे. उजरी धरण परिसरातील अवैध वाळू उपसा रोखताना बोटी नष्ट करण्यासाठी केल्या जाणाऱ्या स्फोटांमुळे पक्षी जलचरांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण झालाय. या आवाजामुळे पक्ष्यांचे स्थलांतर होत असून त्यांची अंडी उबवण्याची प्रक्रियाही त्यामुळे विस्कळीत होत आहे. यासाठी यश कल्याणी नेचर कॉन्झर्वेशन आणि स्थानिक पक्षी अभ्यासकांनी करमळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन देऊन यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. प्रशासनानं या संवेदनशील पर्यावरणाची दखल घेऊन स्फोटकांचा वापर तातडीनं थांबवावा अशी मागणीही त्यामध्ये करण्यात आली आहे. ऐन मान्सूनपूर्व मशागतीच्या काळात सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डिझेल आणि पेट्रोलचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यानं ट्रॅक्टरद्वारे चालणारी शेतीची कामं रखडली आहेत. मागणीच्या तुलनेत केवळ 70 ते 80% पुरवठा होत असल्यानं अनेक पंपांवर डिझेल संपल्याचे फलक लागले आहेत. ड्रममध्ये डिझेल देण्यास बंदी घातल्यानं ट्रॅक्टरधारक शेतकरी अडचणीत आले आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी शेती कामासाठी तातडीनं आणि प्राधान्यानं पुरेसे इंधन उपलब्ध करून देण्याचे आदेश पुरवठा विभागाला दिले आहेत. अकलूज येथे आयोजित माढा लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग बाधित प्रत्येक गावाला भेट देऊन शेतकऱ्यांची मतं जाणून घेणार असल्याची ग्वाही दिली. या महामार्गाच्या नव्या आराखड्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा, पंढरपूर आणि माळशिरस या 4 तालुक्यातील 43 गावातून 139 किलोमीटरचा मार्ग जाणार आहे. दरम्यान आमदार उत्तम जानकर यांनीही शेतकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग जाऊ दिला जाणार नाही असा इशारा या बैठकीत दिला. मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी सहदेव लवटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपसभापती नानासाहेब चोपडे यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या या पदासाठी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक विजय वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रक्रियेत लवटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड घोषित करण्यात आली. टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मान नदीपत्रात दाखल झाल्यानं तीव्र पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या सांगोला तलुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आटफाडी तलाव भरल्यानंतर हे पाणी नदीत सोडण्यात आलं असून यामुळे नदीकाठच्या गावातील विहिरी बोरवेलच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. तालुक्यात उन्हाळी आवर्तन सुरू करण्यासाठी आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पटेल यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केला होता. मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी येथे मिल्क अँड मिलेट व्हिलेज थीमवर आधारित पर्यटन विकास प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ आमदार समाधान अवतडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या नाविन्यपूर्ण संकल्पनेअंतर्गत पर्यटकांना ग्रामीण जीवन, दुग्ध व्यवसाय आणि ज्वारी बाजरीसारख्या भरड धान्यांच्या पारंपरिक शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक शेती, दूध व्यवसायाला बळ मिळण्यासोबतच शेतकरी, महिला बचत गट आणि तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊन भालेवाडी हे राज्यातील एक आदर्श ग्रामीण पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईल असा विश्वास सरपंच डॉ श्रीकांत दौले यांनी व्यक्त केलाय. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीचा निर्णय असल्यानं कर्जमाफीच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण नाही. मुख्यमंत्र्यांचं कर्जमाफीवर स्पष्टीकरण. निविष्ठासंबंधी तक्रार करण्यासाठी कृषी विभागाकडून स्वतंत्र कक्षासह खास व्हॉट्सअप क्रमांक जारी. देशातील 43% श्रमशक्तीला अजूनही शेतीचाच आधार. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व्हेचा अहवाल आणि सोलापूर सांगली सीमेवर द्राक्षासाठी कंटेनर डेपो उभारण्याची द्राक्ष बागायतदार संघाची केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे मागणी. याबरोबरच शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा संपला. नमस्कार.
1: शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेत शिवाराच्या घडामोडी आत्ता आपण ऐकल्या. संकलन आणि वाचन केलं होतं सुदर्शन सुतार यांनी.

ते गोगावले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. याबरोबरच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

श्रोते हो, आज रात्री 8:15 वाजता प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय। त्या सूचनांचा समावेश आम्ही आजच्या प्रतिबिंब या लाईव्ह कार्यक्रमामध्ये करू। आणि रात्री 10 वाजता सुनोतराणे क्विज के बहाणे हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये देखील सहभागी होण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून द्यायची आहेत। तेव्हा ऐकायला विसरू नका, आज रात्री 8:15 प्रतिबिंब हा पत्रोत्तराचा लाईव्ह कार्यक्रम आणि रात्री 10 वाजता सुनोतराणे क्विज के बहाणे हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम।

0: कर।
1: इथं मिळतील चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही।
2: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य।
1: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श।
2: तर ऐकायला विसरू नका
0: खमंग रुचकर,
2: दररोज सकाळी 9:15
1: ऐकत रहा आणि बनवत रहा,
2: प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट।
3: आपण एकदा आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण, रात्रीचे 8 आहेत।
4: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात।
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर।
4: मोबाईल 93 72 707 100।

0: श्रोत्यो, प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धोक्याच्या दुलिया आणि वर्षा ऋतूतील मोरांचं मनमुराद नाचणं. असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 सोलापुरात कोणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? या अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर.

0: महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
2: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
3: म्हणूनच पुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर.
2: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल.
3: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
4: फुरडे हाईट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 90 28 0 38 555.
5: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
6: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
5: मोबाईल 91 72 710 499.
7: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
8: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
7: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
8: अय्या खरंच?
7: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट, विक्रीनंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
9: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोडवर. मोबाईल 98 22 89 85 38.
10: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
11: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
10: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 95 79 790 940.
12: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
13: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
12: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचं अद्ययावत मशीन,
13: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर DP नकाते यांचं
12: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ, सोलापूर.
14: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
15: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
14: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
15: ते दागिने त्यांच्याकडूनच आणले.
12: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
16: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
17: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
16: Wi-Fi आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअर

0: परीक्षेसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
1: संपर्क 97 67 104 आणि 97 67 107 105.
2: FM बँड 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
3: आकाशवाणी मुंबई गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉ एन राजम यांना पद्मविभूषण सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉ एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित केलं. अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कला, साहित्य, समाजसेवा, विज्ञान, संशोधन, क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, IIT मुंबईचे माजी संचालक जुजरवासी यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतीशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोजरीचे जनार्दन बोथेगुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित केलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथेगुरुजी म्हणाले,
4: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे, पोस्टला ऍड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुद्वेषा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला असं मी समजतो.
3: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतोय. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
5: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
3: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पत पुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिक

आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होमुझ समुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% जास्त घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यातला नीचांकी आकडा गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $100 कमी झाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेने आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 वर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही, हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लईंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचे काम करत असतानाच वेगाने येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारी मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 झाली आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सुरू असलेल्या वाटाघाटी सध्या युद्धबंदीवर केंद्रित आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर अद्याप चर्चा झालेली नाही असं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी आज सांगितलं. हुमुरच्या समुद्रधनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल लादण्याची इराणची इच्छा नाही, उलट तिथून

0: जहाजांना सुरक्षितरित्या जाता यावं याची व्यवस्था उभारण्यासाठी आम्ही ओमानसोबत काम करत आहोत असं इराणनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. जाहिरात प्रसारणानंतर प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम.
2: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
3: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
2: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
4: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक. या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
5: मस्त राईड, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
6: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
7: मोबाईल 77192922555.
8: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606555381.
9: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
10: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
9: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
10: संपर्क 83-798-64-555.
11: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
12: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
11: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
12: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
11: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
12: संपर्क 87-88-44-1497.
13: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
14: पण तू कसा ओळखलास?
13: सर्वात सुंदर, नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
15: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
14: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
1: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम.

0: बनसोडे
1: आणि मी रेखा
0: आपलं सहर्ष स्वागत करतोय. रेखा, आपल्याकडे खूप सारे संदेश प्राप्त आहेत, त्या सगळ्यांचा समावेश आपल्याला कार्यक्रमात करता येईल का नाही माहित नाही, त्यामुळे आपण वेळ न दडवता आपण सर्व एसएमएसचा समावेश करूच या. पण एक अतिशय महत्वाचा एक कार्यक्रम 1 जून पासून सुरू होतोय, त्याविषयीची थोडीशी माहिती आपण सांगूया आणि मग संदेश घेऊया.
1: हो हो, नक्की सांग ना.
0: रेखा, 1 जुलै 2026 पासून सकाळी सकाळी 9:20 सोलापुरातील रंगभूमीचा 100 वर्षाचा इतिहास उलगडणारी एक मालिका आपण घेऊन येतोय,
1: नाट्यगाथा.
0: हो, सोलापूरची नाट्यगाथा. रजनीश जोशी यांनी त्या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन केलेलं आहे आणि हा कार्यक्रम 1 तारखेपासून आपल्या भेटीला येतोय, तर नक्की ऐका. 1 जून पासून सकाळी 9:20
1: सोलापूरची नाट्यगाथा.
0: आता आपल्या श्रोत्यांच्या प्रतिक्रियांचा समावेश आपण करूया, त्यांच्या संपूर्ण मेसेजला आपण उत्तर देऊया. पहिला संदेश आहे सूरज चंदन शिवे यांचा, खर्डी तालुका पंढरपूर इथले हे श्रोते. हे म्हणतायत, नितीन सर, रेखा मॅडम, आपण सादर केलेला प्रतिबिंब कार्यक्रम आवडला. मी पहिल्यांदाच मेसेज पाठवला होता आणि त्याचाही आपण समावेश केला, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. 18 तारखेचा त्यांचा एसएमएस आपल्याला प्राप्त झाला होता आणि त्याच्या संदर्भातली ही प्रतिक्रिया. आता सोनोळे परिवाराचे काही संदेश आहेत. आणखीनही एक संदेश सूरज चंदन शिवे आणि त्यांच्या परिवाराचा आहे, खर्डी पंढरपूर इथले श्रोते. यांनी आपल्याला कळवलंय, मंगळवारचा हॅलो आपली आवड हा कार्यक्रम खूप छान होता. गुरुवारी रात्री 8:20 प्रसारित झालेली मराठी गाणी ही देखील खूप छान होती आणि शुक्रवारचा गुजारिशा कार्यक्रम हा देखील आवडला, सुमित गाडेकर यांनी तो प्रसारित केला होता.
1: यानंतरचा मेसेज संपूर्ण सोनोळे परिवाराचा आहे. शिवाजी सोनोळे, सविता सोनोळे, मनीषा सोनोळे, भाग्यश्री सोनोळे, वैभव सोनोळे आणि संपूर्ण परिवार हा आहे सोनोळे यांचा. आहेत भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथले. ते म्हणतात की सोलापूर केंद्रावरून प्रसारित झालेला गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला आवडला, ज्या कार्यक्रमामध्ये हिंदी आणि मराठी गाणी प्रसारित, हिंदी तर गाणी प्रसारित होतातच पण त्याचबरोबर मराठी गाण्यांवर आधारित गुजारिश कार्यक्रम असावाही त्यांनी एक विनंती केलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या केंद्रावरून शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात यावेत अशी एक विनंती देखील त्यांनी या मेसेजमध्ये केलेली आहे. यानंतरच्या पुढच्या मेसेजमध्ये ते म्हणतात की आज संध्याकाळी 6 वाजता म्हणजे 6:30 असं त्यांना म्हणायचंय, तर हिंदी गाणी जी तू प्रसारित केली होतीस ती खूप छान वाटली आणि त्याचबरोबर काल झालेला बालसभा हा कार्यक्रम त्यांना खूप आवडला असं ते म्हणतात. आणि त्याचबरोबर पुढच्या मेसेजमध्ये ते म्हणतात की 22 तारखेचा गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला आणि ज्यामध्ये 51 झकास गाणी आम्हाला ऐकायला मिळाली असं ते म्हणतायत.
0: रेखा, यांनी जे सुरुवातीला सांगितलंय याच्या आधी देखील त्यांनी तसा संदेश आपल्याला पाठवलेला होता की शैक्षणिक कार्यक्रम सुरू करावा, पण खरं तर सकाळी 10:30 सीआयईटी एनसीईआरटी
1: यांचा जो
0: आयोजित कार्यक्रम आहे तो अतिशय उत्तम कार्यक्रम आहे. लहान मुलांसाठी विशेषतः विज्ञानाची गोडी वाढावी, इतिहासामधल्या रंजक ज्या स्टोरीज असतील किंवा देशासाठी शहीद झालेल्या शहीद वीरांच्या कहाण्या देखील त्यामधून आपल्याला ऐकायला मिळालेल्या आहेत आणि नवनवीन तंत्रज्ञान जे असेल त्याचा आपण कसा उपयोग केला पाहिजे याच्या संदर्भात देखील माहिती या कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला मिळते.
1: आणि हेच नाही तर दर रविवारी बालसभा या कार्यक्रमामधून आपण अजब शास्त्रज्ञांच्या गजब गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा आपण आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या युवक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आपण तो कार्यक्रम प्रसारित करतोच आहे, त्यामुळे तोही शैक्षणिक क्षेत्राचाच किंवा शिक्षणाचाच एक भाग आहे असं म्हणू येत नाही का नितीन.
0: हा संदेश आहे शब्बीर जब्बार सय्यद, सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव इथले हे श्रोते. हे म्हणतायत, गुरुवारी अभंग जो सादर केला होता तो आम्हाला खूप आवडला असं ते म्हणतायत आणि त्याच्या पुढे ते असं म्हणतायत, रात्री 10:00 सादर केलेला कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. नेमका कशाबद्दल होता ते काही सांगितलं?
1: शनिवारी रात्री 10:00 म्हणजे लावण्य रंग या कार्यक्रमाविषयीची त्यांची ही प्रतिक्रिया असेल असं मला वाटतंय, कारण फक्त कार्यक्रमाचं नाव काही त्यांनी दिलेलं नाही आहे पण वेळ मात्र त्याच्यात त्यांनी मेन्शन केलेला आहे, त्यावरून आपण म्हणूयात की लावण्य रंग या कार्यक्रम.
0: आणि पुढे त्यांनी एक मेसेज आपल्याला दिलाय की तापमान खूप वाढत चाललंय आणि यामध्ये आपण मोबाईलचा वापर कमी करावा
1: अतिशय चांगला मेसेज देखील त्यांनी या मेसेज मधून दिलेला आहे. यानंतरचा

0: मेसेज आहे संपूर्ण सारफळे परिवाराचा. हे आहेत वरद, संजय, विलास, स्वाती सारफळे. हे आहेत मुक्काम पोस्ट पोहनेर तालुका आणि जिल्हा धाराशिव इथले. ते म्हणतात की 22 मे रोजीचा शुक्रवारचा प्रसारित झालेला आणि संपूर्ण सायंकाळच्या प्रसारणात प्रसारित झालेली हिंदी चित्रपट संगीत गुजारिश हे दोन्ही छान कार्यक्रम आम्हाला वाटले. त्याचबरोबर हिंदी मराठी गाणी तर सुपरहिट होतीच, त्याचबरोबर आकाशवाणीवरून नाव ऐकण्यात एक वेगळाच आनंद आहे. आणि त्याचबरोबर सकाळी आणि सायंकाळी मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम चालू करावा असं एक त्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे. आपल्याकडे हिंदी मराठी चित्रपट गीत तर आपण प्रसिद्ध करतोच करतो.
1: त्यांचं म्हणणं जे आहे की श्रोत्यांच्या फरमाईशीवर आधारित जर त्यांचं म्हणणं असेल तर गुजारिश हा कार्यक्रम आहे, त्यामध्ये तुम्ही 5 चित्रपटातील तुमच्या आवडीचं गाणं तुम्ही कळवू शकताय. शिवाय आपल्याकडे आधी काही कार्यक्रम होते पत्रांवरती आधारित कार्यक्रम होते, पण आता पत्रांची संख्याच कमी झाली. आता प्रतिबिंबाला देखील आपल्याकडे पत्र येत नाहीत, लाईव्ह असल्यामुळे SMS खूप येतात. त्यामुळे जर पत्र आपल्याकडे वाढली तर आपल्याला पत्रांवर आधारित तसे कार्यक्रम सुरू करता येतील. सध्या तरी तसा काही विचार नाही.
0: आणि याचबरोबर नितीन, आपल्याकडे हॅलो आपली आवड हा देखील श्रोत्यांच्या फरमाईशीवरच आधारित हा कार्यक्रम आहे, नाही का?
1: खरे रेखा, तू त्याचा विषय काढलाय तर काही श्रोत्यांनी आपल्याला वेळ आणि प्रसारण हे देखील विचारलेलं आहे, तर आपण सांगूया की दर मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेमध्ये आपण मराठी हॅलो आपली आवड या कार्यक्रमासाठी फोन कॉल्स रेकॉर्ड करतो आणि त्याच दिवशी रात्री 10 वाजता आपण ते प्रसारित करतो.
0: अगदी.
1: तसंच गुरुवारी हॅलो आपकी पसंद हा हिंदी कार्यक्रम, यामध्ये आपण सकाळी 11 ते 11:30 या वेळेमध्ये फोन कॉल्स रेकॉर्ड करतो आणि रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये ते प्रसारित करतो.
0: अगदी.
1: शुक्रवारी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये गुजारिश हा आपला SMS वरती आधारित 5 हिंदी चित्रपट गीतांवर आवडीचा कार्यक्रम आहे, तुमच्या आवडीवर तो आधारित कार्यक्रम आहे. SMS द्वारे तुम्ही त्याच्यात सहभागी होऊ शकता. त्याचबरोबर प्रतिबिंब रात्री 8:15 सोमवारी हा कार्यक्रम आपण लाईव्ह असतो, आता तो सुरू आहे. आणि आजच रात्री म्हणजे दर सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये सुनोतराने क्विझ के बहाणे हा SMS वर आधारित प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असतो. त्यामुळे आपल्याकडे SMS बेस कार्यक्रम आहेत, हॅलोचे कार्यक्रम आहेत, आणि या सर्वांबरोबरच तुम्ही चित्रपट गीत वगैरे जी म्हणताय तर चित्रवेला असेल किंवा चित्रलता असेल यामधून चित्रपट गीत देखील आम्ही प्रसारित करत असतो.
0: यानंतरचा मेसेज आहे विभीषण कुंभार यांचा. हे आहेत हल दहीवडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथले. ते म्हणतात की सकाळची भक्तिगीत, चित्रबेला, मंथन, हॅलो आपके पसंद, गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं, हे सगळेच कार्यक्रम आम्हाला आवडतात. त्याचबरोबर गुजारिश या कार्यक्रमामध्ये शोले आणि डॉन या चित्रपटातली गाणी आम्हाला खूप आवडली. आणि त्याचबरोबर आरोग्य जागर असं त्यांना म्हणायचंय, तोही आम्हाला कार्यक्रम खूप आवडतो असं ते म्हणतात. आणि त्याचबरोबर पुढच्या मेसेजमध्ये ते म्हणतात की आज संध्याकाळी 6:30 हिंदी गाणी नितीन तू जी प्रसारित केली होती ती त्यांना खूप आवडली असं ते म्हणतात.
1: आता प्रकाश जैन यांचे काही संदेश आहे, थोडा आशय मी घेतो. पहिल्या संदेशात ते म्हणतात शोले, डॉन या सर्व चित्रपटातली जी गाणी गुजारिश या कार्यक्रमामध्ये
0: 22 मे रोजी
1: सुमित गाडेकर यांनी प्रसारित केली होती ती आम्हाला खूप आवडली. त्याचबरोबर ते म्हणतात 18 मे रोजीचा सुनोतराने क्विझ के बहाणे या कार्यक्रमातले प्रश्न, KS चित्रा यांनी गायलेली सर्व गाणी आणि प्रश्नांचं एक्सप्लेनेशन हे देखील खूप छान होतं असं त्यांनी आपल्या कळवलंय. लावण्यरंग या कार्यक्रमाच्या बाबतीत त्यांची प्रतिक्रिया आहे, लावण्यरंग या कार्यक्रमातलं सादरीकरण अभिराम सराफ यांचं खूप छान असतं असं त्यांनी आपल्याला कळवलंय. त्याचबरोबर पुढच्या संदेशात ते म्हणतात गीत गाता हूं मैं, गुणगुनाता हूं मैं हा कार्यक्रम जो राजेंद्र कुमार कांबळे सादर करत असतात जुन्या हिंदी गाण्यांवर आधारित हा कार्यक्रम आहे आणि ओल्ड इज गोल्ड असं त्यांनी कळवलेलं आहे. त्याचबरोबर ते म्हणतात 18 मे रोजीचा प्रतिबिंब हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला, तू आणि मी तो कार्यक्रम सादर केला होता, त्या कार्यक्रमाविषयी त्यांची ही प्रतिक्रिया. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण संदेशांसाठी.
0: यानंतरचा मेसेज पुन्हा एकदा विभीषण कुंभार यांचाच आहे. ते म्हणतात की आजचा प्रतिबिंब खूप बहारदार सुरू आहे, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. यानंतरचा मेसेज आहे मिस्किन परिवाराचा. हे आहेत विष्णू मिस्किन आणि संपूर्ण परिवार दयानंद कॉलेज भवानीपेठ सोलापूर इथले. हे आपले श्रोते आहेत. ते म्हणतात की 16 मे रोजी जागतिक कृषी पर्यटन दिनाचं औचित्य साधून कृषी पर्यटन दिनाचं महत्व, उद्देश याविषयी अतिशय महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी वाटणारा हा कार्यक्रम होता, ज्यामध्ये डॉक्टर विशाल वैराकर यांनी कृषी पर्यटनाचं महत्व, शेतकऱ्यांना होणारे त्याचे फायदे आणि ग्रामीण संस्कृती

0: कृती जपण्याचा उद्देश जो काही त्यांनी सांगितला अतिशय सोप्या भाषेत तो आम्हाला खूप आवडला. आणि त्याचबरोबर संवादक जयपाल खेडकर यांनीही अतिशय छान संवाद साधला असं ते म्हणतात.
1: हा संदेश आहे प्रगती जाधव, प्राजक्ता जाधव, अप्पासाहेब जाधव आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा. भीमनगर आंबे चिंचोली पंढरपूर इथले श्रोते मंगळवारी रात्री प्रसारित झालेला हॅलो आपली आवड हा कार्यक्रम खूप आवडला. या कार्यक्रमामध्ये माझा फोन लागला नव्हता, परंतु काही कारणास्तव मी माझा फोन ऐकू शकलो नाही. खर तर आपला फोन लागलाय आणि ती ऐकण्याची उत्सुकता वेगळी असते, परंतु
0: पण काही कारणास्तव तुम्हाला जर ऐकणं झालं नसेल तर काही हरकत नाही, पण तुम्हाला तो संवाद कसा झालेला आहे आणि गाणं कुठलं कळवलेलं आहे हे तरी तुमच्या लक्षात असतच असतं.
1: आणि आता नाही तर पुढच्या एक महिन्याने नक्की हॅलोच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि
0: पुन्हा एकदा तुम्ही सहभागी व्हा.
1: मिस्किन परिवाराचा आणखीन एक संदेश म्हणतात, कृषी रसायनांचा सुरक्षित वापर हा विषय अतिशय महत्वाचा होता. डॉक्टर पंकज मडावी यांनी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सांगून हा सोप्यात सोपा करून हा विषय आम्हाला समजावून सांगितला, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. संवादक जयपाल खेडकर यांनीही कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने सादर केला, त्याबद्दल त्यांचेही आभार आणि खूप खूप शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी.
0: यानंतरचा मेसेज आहे अप्पासाहेब जाधव आणि प्रगती जाधव आणि संपूर्ण जाधव परिवाराचा. हे आहेत आंबे चिंचोली तालुका पंढरपूर इथले. ते म्हणतात की शुक्रवारी प्रसारित झालेला गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, कारण ज्यामध्ये सुमित गाडेकर यांनी लावलेली गाणी आणि सादरीकरण या सगळ्यामुळेच हा कार्यक्रम खूप बहारदार झाला असं ते म्हणतात.
1: मिस्किन परिवाराच्या पुढच्या संदेशाचा आशय मी घेतो. गावकरी मंडळामध्ये त्याचबरोबर साहित्य संपदा या कार्यक्रमामध्ये गावकरी मंडळ आणि साहित्य संपदा एकत्रित कसं घेतलंय मला काही कळेना, परंतु साहित्य संपदाची ही प्रतिक्रिया असावी. साहित्य संपदा या कार्यक्रमामध्ये लेखक सुनील जवंजाळ यांच्या अश्विनी वाघमोडे यांनी घेतलेली मुलाखत अतिशय सुंदर होती. लेखकांच्या साहित्य प्रवासाबद्दल, लेखनाच्या अनुभवाबद्दल तसंच त्यांच्या विचारांबद्दल अत्यंत सहज आणि मनमोकळ्या पद्धतीने हा संवाद झाला. प्रत्येक प्रश्नातून साहित्याची गोडी आणि लेखकांच्या जीवनातील विविध पैलू उलगडत गेले. उत्तम कार्यक्रमाबद्दल आणि सादरीकरणाबद्दल अश्विनी वाघमोडे आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील यांचे त्यांनी आभार मानलेले आहेत. धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी.
0: यानंतरचा मेसेज आहे स्वप्नील राजपूत आणि हे आहेत वीर महाराणा प्रताप सिंग चौक सोलापूर इथले.
1: हो, यांनी आज त्यांचं नाव टाकून एसएमएस घेतलेला आहे, आपल्याला पाठवलेला आहे. नाहीतर हे अनेकदा नाव न पाठवता फक्त एसएमएस करत असतात आणि खूप सारे संदेश पाठवतात. तर आजच्या संदेशामध्ये ते आपल्याला म्हणतायत की हिंदी चित्रपट गीतांवर आधारित गुजारिश हा कार्यक्रम, या कार्यक्रमात जुन्या चित्रपटातली गाणी ऐकवत असल्यामुळे मला हा कार्यक्रम आवडत नाही. खरं तर असं काही नाहीये, जुने आणि नवीन यांचा एक वर्ग ठरलेला आहे ऐकणारा. आणि असं नाहीच आहे की यामध्ये जुनीच गाणी आपण ऐकवतोय, खूप सारे नवीन गाणे असतात यामध्ये. जुन्या गाण्यांची व्याख्या मला कळत नाही, म्हणजे जुने गाणे तुम्ही जर म्हणत असाल की 90 ही गाणी जुनी आहेत किंवा 2000 दशकामधली देखील गाणी जुनी आहेत, तर त्याला मग काही करता येणार नाही. कारण
0: काळ हा असंच पुढे सरकत राहणार आहे आणि संगीतामध्ये बदल हा होतच राहणार आहे.
1: एक कार्यक्रम आहे की सुमित गाडेकर यांनी मागच्या वेळेस सादर केलेला, त्याच्यामध्ये शोले आणि डॉन या चित्रपटातली गाणी,
0: पण ती गाणी तर माइलस्टोन आहेत
1: आणि ती ऐकणारा एक मोठा श्रोता वर्ग आहे. त्यामुळं
0: कृपया म्हणू
1: अशा प्रकारचा आरोप करू नये की फक्त जुन्याच गाण्यांचा समावेश असतो. तुम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये बघालही कदाचित नवीन चित्रपट असतील.
0: आणि नितीन, याही पूर्वी परदेश म्हणा किंवा रोजा म्हणा अशा सगळ्या चित्रपटांचा समावेश आपण केलेला आहे.
1: 90 दशकामधली काही गाणी असतील,
0: 2000 पर्यंत आपण
1: सुरुवातीला कहोना प्यार हे सारखी चित्रपट त्याच्यामधली गाणी होती, फिजा या चित्रपटातली गाणी, मिशन काश्मीर, त्याचबरोबर दुल्हन हम ले जाएंगे हे प्रत्यक्ष चित्रपट मी स्वतः सादर केलेले आहेत. त्यामुळे असं नाहीये की हा फक्त जुन्या गाण्यांचा कार्यक्रम आहे. हा, जुन्या गाण्यांचेही कार्यक्रम आपल्याकडे काही आहेत. गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं सारखा अतिशय एव्हरग्रीन कार्यक्रम आता सध्याला सुरू आहे आणि त्यामध्ये जरी गाणी जुने असतील तरी आशय नवीन आहे.
0: हो,
1: त्याचबरोबर आपल्याकडचा गुलदस्ता कार्यक्रम हा जुन्या गाण्यांसाठी आहे, तिथं समजू शकतोय की जुन्या गाण्यांचा आहे. परंतु गुजारिश हा कार्यक्रम केवळ जुन्या गाण्यांचा नाहीये, तो सगळ्याच गाण्यांचा आहे.
0: हो, आणि नितीन कसं असतं की आपण एखादा जर एरा ठरवला तर त्याच एरातली गाणी ऐकायला छान वाटतात. जर समजा एक आपण चित्रपट घेतलाय अगदी 80 चा आणि एखादा घेतलाय 90 चा आणि एखादा अगदीच 2015 चा वगैरे घेतला तर तो टेम्पो

0: राहत नाही का नितीन?
1: खरं खरे.
0: त्यामुळे त्याच पठडीतली गाणी आणि त्याच एरातली जर गाणी आपण त्या ठेक्यात ऐकली तर त्यात ऐकण्यात खूप मजा आहे, नाही का नितीन? तुझं काय मत आहे?
1: खरंय खरंय. म्हणजे अगदी सुरुवातीला भक्तीसंगीत लावलं आणि नंतर डायरेक्ट लावणी लावली तर हे थोडं रसिक म्हणून आपल्याला ते योग्य वाटत नाही.
0: योग्य वाटत नाही.
1: भूपाळीकडून भैरवीकडे आपण जसं जात असतो त्याच पद्धतीने आपण तो एक टेम्पो मेंटेन करण्याचा प्रयत्न असतो.
0: अगदी. चला यानंतरची प्रतिक्रिया आपण घेऊयात. हे आहेत महादेव खोचरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार. हे आहेत तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथले. हे म्हणतात की बहुरंगी वसुंधरा या कार्यक्रमामध्ये पाण्यात तुझा रंग कसा हा कार्यक्रम आम्ही ऐकला, तो आम्हाला खूप आवडला. त्याचबरोबर सोलापूर दिनांक, हॅलो आपली आवड, हॅलो आपकी पसंद हे सगळे कार्यक्रम आम्ही नियमितपणे ऐकतो आणि शुक्रवारी प्रसारित झालेला गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं ते म्हणतात. याच नंतर त्यांचाच मेसेज आहे, ते म्हणतात की 18 तारखेला प्रसारित झालेला
1: सुलोतराने
0: हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, ज्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांचे अतिशय सविस्तर विश्लेषण तू नितीन जे दिलंस ते त्यांना खूप आवडलं असं ते म्हणतात. यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते आणि हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आहे असं आम्हाला वाटतं असं ते म्हणतात.
1: हा संदेश आहे शुद्धमती सुयश तुकाराम क्षीरसागर आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराचा. आवसे वस्ती आमराई सोलापूर इथले श्रोते ते म्हणतात मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. थोडक्या वेळात वेळेचा सदुपयोग करण्याची कला सोलापूर आकाशवाणी केंद्राकडे आहे. गावकरी मंडळ कार्यक्रमाच्या शेवटी राहिलेल्या वेळेत लावलेलं सैराट चित्रपटातलं आज सैराट चित्रपटातलं गाणं लावलं होतं ते त्यांना आवडलं.
0: अगदी ताजी प्रतिक्रिया आपल्याकडे.
1: धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. हा संदेश सूरज चंदनशिवे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा. खर्डी तालुका पंढरपूर इथले श्रोते हे म्हणतात आज सुदर्शन सुतार यांनी सादर केलेला शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा खूप छान आणि माहितीपूर्ण होता. खरंय शेतीविषयक घडामोडींचा आढावा ते घेत असतात आणि अगदी शेतीशी संबंधित सगळ्या योजना असतील, खतं बी बियाणांची माहिती, सहकारामधल्या निवडणुका, पतसंस्था या सगळ्यांचं शेतीचं अर्थगणित सगळं सांगत असतात.
0: अतिशय स्टेट लेवल पर्यंत त्यांचं काम आहे नितीन. खरंच
1: एका नामांकित दैनिकामध्ये देखील ते लिहित असतात आणि सातत्यपूर्ण त्यांचं जे संपूर्ण काम आहे ते सातत्यपूर्ण आहे, त्याच्यामध्ये खंड नाहीये कुठे.
0: अगदी अगदी. यानंतरचा मेसेज आहे जनार्दन सीताराम रणशूर, लिंबूबाई रणशूर, संबोधी रणशूर, शिनेश रणशूर, गणेश रणशूर आणि संपूर्ण रणशूर परिवाराचा. हे आहेत होनसड तालुका उत्तर सोलापूर इथले. ते म्हणतात की आज संध्याकाळी जगजित सिंग यांनी यांची गझल जी तू लावली होतीस प्यार का खत पहिला खत लिखने में वक्त तो लगता है, यासाठी सोलापूर आकाशवाणीचे खूप खूप आभार असं ते म्हणतात. त्याचबरोबर लावण्य रंग हा कार्यक्रम जे अभिराम सराफ सादर करतात तो खूप माहितीपूर्ण आहे असं ते म्हणतात. त्याचबरोबर त्यांनी नोट खाली लिहिलेली आहे की नितीन सर आणि रेखा वाडम यांचं प्रतिबिंब कार्यक्रम सादरीकरण जे आहे ते खूप उत्तम असतं. थँक्यू सो मच फॉर दिस लवली अँड ब्युटिफुल मेसेज.
1: रेखा, त्यांनी सुरुवातीला जे सांगितलंय ना, खरं तर गझल हा तुझ्याही आवडीचा विषय आहे.
0: अगदी अगदी अगदी.
1: कार्यक्रमही तू केला. जगजित सिंग म्हणजे गझलमध्ये म्हणजे सर्वोच्च शिखर त्यांनी
0: घातले. हात कोणीच धरू नाही शकणार आणि त्यातले प्रत्येक आता जी तू आज गझल लावली होतीस त्यामध्ये एकाहून एक सुंदर शेर आहेत नितीन.
1: आणि रेखा मला एक आठवण झाली की म्हणजे आज जी गझल आहे ती गझल ऐकल्यानंतर म्हणजे जगजित सिंग यांनी अनेक म्हणजे त्याच्या आवृत्त्या केल्यासारख्या प्रत्येक वेळेस ज्यावेळेस ते सादरीकरण करताना ओपन स्टेजवरती ज्यावेळेस सादरीकरण करायचे त्यामध्ये काही शेर ऍड करतात आणि एक असा दुर्मिळ त्यांचा एक शेर आहे की जो खूप म्हणजे तो एकाच गझलमध्ये आहे हीच गझल, तो एकामध्ये आहे तो या गझलमध्ये नाहीये. पण हे गझलचे जर शौकीन असतील तर त्यांनी नक्कीच जगजित सिंग यांच्या त्या गझलमधला तो शेर ऐकावा. आणि ते असं म्हणतात झूट वाले तो क्या कैसे क्या हो गए और मेहता के सच बोलता रह गया आप तो देख कर
0: देखता रह गया.
1: हा जो शेर आहे तो म्हणजे याला याच्यामध्ये तो कसा ऍड झाला ते काही
0: कळालं नाही
1: पण तो आहे. हा संदेश आहे
0: विष्णू मिस्किन आणि
1: परिवाराचा. 22 मे रोजी 10 ते 11 वेळेत प्रसारित झालेला गुजारिश हा कार्यक्रम मनाला भावणारा कार्यक्रम होता. दिवर अमर अकबर अँथोनी डॉन शोले यांसारख्या अमिताभ बच्चन यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गाणी ऐकवली आणि ती अतिशय हिट होती. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

0: झाल्या आणि गाण्यांची निवड अप्रतिम होती, कार्यक्रम रंगतदार झाला आणि सुमित गाडेकर यांचे त्यांनी आभार मानलेले आहेत. रेखा, मगाशी रजपूत यांनी जो संदेश पाठवला होता त्यामध्ये म्हणत होती की जुने गाणे, पण आता जी प्रतिक्रिया आहे त्यामध्ये मिस्किन म्हणतायत की जुनी गाणी होती आणि या जुन्या गाण्यांमुळे आमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या, त्या एरामध्ये आपल्याला ते घेऊन जातात म्हणून गरजेचे आहेत.
1: आणि मला वाटतं की ते डायहार्ड फॅन असतील अमिताभजींचे, त्यामुळे त्यांना तो कार्यक्रम आणखीन जास्त आवडले.
0: रेखा, एक सविस्तर प्रतिक्रिया आहे आणि ती एकाच संदेशामध्ये आहे, झाकीर मुलानी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराची, पुलू चिंचोली पंढरपूर इथले हे श्रोते.
1: काय म्हणतात,
0: आज सकाळच्या प्रसारणामध्ये श्रीशैल बिराजदार यांनी सादर केलेले सर्वच कार्यक्रम नेहमीप्रमाणे खूप सुंदर होते. एक गाणं गुणगुणण्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत दुश्मन या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं आणि राजेश खन्ना यांच्यावरती चित्रित झालेलं गाणं सच्चाई छुप नाही सकती बनावट के उसूलों से,
1: खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फुलों से, वादा तेरा वादा हे गाणं जे आमच्या नेहमीचं आवडीचं होतं ते आम्हाला ऐकायला मिळालं, त्याबद्दल श्रीशैल बिराजदार यांचे अगदी मनापासून आभार असं ते म्हणतात. त्याचबरोबर ते पुढे म्हणतात की राजेंद्र कुमार कांबळे सादर करीत असलेला गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं हा कार्यक्रम खरंच खूप आम्हाला मनापासून आवडतो, कारण कांबळे सर खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम सादर करतात आणि खूप छान अशी माहिती एकत्रित करून श्रोत्यांपर्यंत पोहोचवतात, त्याबद्दल कांबळे सरांचे मनापासून आभार. आमच्या मागणीवरून कांबळे सरांनी बॉलिवूड स्टार सारखा कार्यक्रम त्याचबरोबर गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं या कार्यक्रमाच्या रूपात पुन्हा सुरू केलं आहे, त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक वाटतं. सर्व श्रोत्यांना विनंती की त्यांचा हा कार्यक्रम आवर्जून ऐकावा, कारण आतापर्यंत 1951 ते 1968 पर्यंतचा जो चित्रपटाचा काळ होता त्यावर त्यांनी प्रकाश टाकून झालेला आहे आणि यापुढे हिंदी चित्रपट सृष्टीचा जो येणार कालखंड आहे 70-80 आणि 90 दशक आणि त्यानंतर 2000 दशक, या सर्व कालखंडामध्ये हिंदी सिनेसृष्टीमध्ये काय काय झालं हे आपल्याला ऐकायला तर मिळणार आहे. आणि त्याचबरोबर या कालखंडामध्ये संगीतकार असतील, गीतकार असतील, गायक, अभिनेता, अभिनेत्री आणि त्याचबरोबर चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक, निर्देशक आणि यांनी जी मेहनत घेऊन हे सगळे चित्रपट बनवले आणि जो गाण्याचा आणि चित्रपटांचा खजिना ठेवलेला आहे तो अगदी वाखडण्याजोगा आहे. आणि या सर्वांचा सारांश म्हणजे कांबळे सर सादर करत असलेला गीत गाता हूं मैं हा कार्यक्रम खरंच इथून पुढचे भाग ऐकायला श्रोत्यांना खूपच मनोरंजन देणारा हा कार्यक्रम ठरणार आहे, कारण चित्रपटांबरोबर गाणी सुद्धा तितकीच मेलोडियस, मनोरंजक आणि जीवनाला साधेशी ठरणारी आहेत. आणि सर्वांना नक्की विनंती आहे की हा कार्यक्रम ऐकावा. सगळेच आपले जे रसिक श्रोते आहेत ते सगळेच कार्यक्रम ऐकतात आहे आणि आपल्याला या सगळ्या मेसेजेसमधून आपल्याला त्याच्या सगळ्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतातच नाही का नितीन? प्रतिबिंब कार्यक्रम
0: त्यांनी आपल्या प्रतिबिंबाचंही कौतुक केलंय, आपण सादर करत असलेला प्रतिबिंब कार्यक्रम खूप छान असतो, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करता असं त्यांनी म्हटलंय. आणि पुढे ते म्हणतात की या सगळ्या गोष्टींमुळेच सोलापूरची आकाशवाणी ही नंबर 1 आहे असं त्यांनी आपल्याला कळवलंय. नक्कीच आम्ही प्रयत्न करतोय, आपली स्पर्धा कुणाशीही नाहीये, सगळ्याच आकाशवाणी केंद्रांचे कार्यक्रम खूप छान
1: असतात,
0: पण चांगले कार्यक्रम, दर्जेदार कार्यक्रम देण्याचा इथल्या सर्वच लोकांचा, सर्व परिवाराचा हा प्रयत्न असतो, त्यामुळे नक्कीच तसा प्रयत्न आम्ही पुढेही सुरू ठेवू. रमजान फुलारी यांचा हा संदेश, हे म्हणतायत की आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम आवडतात, आपकी पसंद आपली आवड, हल्ला गुल्ला विनोदावरती आधारित
1: कार्यक्रम सुरू करावा,
0: पत्रांद्वारे आधारित कार्यक्रम सुरू करावा.
1: पुन्हा एकदा आपण सांगूयात की पत्र आता बंद झाल्यामुळे आपण पत्रांवर
0: आधारित झाली की आम्ही ते पुन्हा एकदा सुरू करू.
1: वेळ नितीन आता फार कमी आहे आपल्याकडे, पटपट आपण मेसेजेस
0: घेऊया. दक्षिण सोलापूर इथले श्रीशैल कुंभार यांचा हा संदेश, हे यांनी देखील सांगितलंय की
1: गुजारिश हा कार्यक्रम जो होता गेल्या वेळ म्हणजे या शुक्रवारचा तो त्यांना खूप आवडला, ज्यामध्ये शोले, अमर अकबर, अँथोनी सारखे सगळे चित्रपट आपण निवडले होते त्यामुळे तो आवडलाय असं ते म्हणतात.
0: आणि गुजारिश कार्यक्रमामध्ये मीही यावं असं त्यांनी विनंती केली, याआधीही आपण हा कार्यक्रम सादर करत होतो, नक्कीच यापुढेही त्यामध्ये सहभागी होता आलं तर नक्कीच आपण पुन्हा तसा प्रयत्न करू.
1: अगदी. गणेश सोनवणे
0: आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा वाघोली इथले हे श्रोते हे म्हणतात आकाशवाणीचे कार्यक्रम हे रात्री 12 वाजेपर्यंत करता येतील का ते बघावेत. तुमची सूचना आहे परंतु ते आता तरी आपल्या हातामध्ये नाही, याच्यामध्ये खूप मोठी प्रोसेस असते, तर नक्कीच त्या प्रोसेसचा भाग आहे, तरी तुमची सूचना आम्ही आमच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवू. आणि रेखा खूप सारे

0: संदेश राहिलेले आहेत, परंतु आता
1: त्या सर्वांची आपण पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करूया.
0: वेळेअभावी त्या सर्व सूचनांचा समावेश आम्हाला कार्यक्रमामध्ये करता येणार नाही. तेव्हा आजच्या प्रतिबिंब या कार्यक्रमातून मी नितीन बनसोडे
1: आणि मी रेखा
0: आपला निरोप घेतोय.
1: नमस्कार.

0: श्रोते हो, आज रात्री 8:15 वाजता प्रतिबिंब या श्रोत्यांच्या पत्रोत्तराच्या कार्यक्रमामध्ये खूप साऱ्या प्रतिक्रिया आल्या होत्या, परंतु खूप साऱ्या श्रोत्यांचा आम्ही समावेश करू शकलो नाही। त्यामध्ये प्रगती पाटील दिंडेगाव तुळजापूर इथले, संतोष खडसे विदर्भ यवतमाळ, विजया क्षीरसागर सोलापूर, सोनाली बिराजदार शिरपन्नाळी सोलापूर, वैभवी गुंड सोलापूर, शशिकला माळगे लष्कर सोलापूर, नवनाथ साठे पाकणी उत्तर सोलापूर, गणेश पवार बीबी दारफळ उत्तर सोलापूर, लक्ष्मी चंद्रशेखर भोसले साठे पाटील देगाव नाका सोलापूर, अविनाश हरिश्चंद्र कारंडे कामते बुद्रुक सोलापूर, विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर मंगळवेढा इथले श्रोते, प्रगती पद्माकर पाटील आणि त्यांचा परिवार दिंडेगाव, दशरथ जगताप टाकळी सिकंदर आणि उमेश भानवसे सौंदाने इथले श्रोते, या सर्वांनीही संदेश आमच्यापर्यंत पाठवले होते, परंतु वेळेअभावी या सर्व श्रोत्यांच्या नावाचा समावेश, त्यांच्या प्रतिक्रियांचा समावेश आम्हाला करता आला नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत।
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर, फोन 2315156।
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली सोलापूर।
4: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे।
5: म्हणूनच पुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर।
4: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल।
5: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा, जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे।
6: फुरडे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर राजस्व नगर जवळ, विजापूर रोड सोलापूर। संपर्क 90 28 0 38 555।
7: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
8: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध। जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर।
7: मोबाईल 9205994290।
8: वेळ 10:30 ते 8:30।
9: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
10: लाहोटी सारी, चाटी गल्ली सोलापूर।
7: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात, त्याकडे दुर्लक्ष करू नका। तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात।
8: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्युरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ सोलापूर। मोबाईल 7083069496।
0: श्रोते हो, आता आनंद घेऊया मराठी गाण्यांचा। आजच्या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण वैशाली माडे यांनी गायलेली काही गाणी ऐकणार आहोत।

0: वैशाली माडे यांनी गायलेलं मधुकर आरकाडे यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर आरकाडे यांचं.
1: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जेके असोसिएट्स.
2: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स.
1: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
2: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
1: आजच भेट द्या नुरवी अँड जेके असोसिएट्स. शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99221117725.
2: नुरवी अँड जेके असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
3: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर

0: पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
4: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
2: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
5: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
2: मोबाईल 93-72-14-44-34. शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
6: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
6: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
6: संपर्क 87-88-46-14-97.
7: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
8: पण तू कसा ओळखलास?
7: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
9: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
10: मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. वैशाली माडे यांनी गायलेली गाणी आपण ऐकतोय आजच्या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये.

वैशाली माडे यांनी गायलेलं मधुकर आरकाडे यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीतही होतं मधुकर आरकाडे यांचंच. या गीताबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. 9:15 वाजलेले आहेत. रात्री 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 10:01 झालंय. प्रसारित करत आहोत सुनो तराने क्विज के वाहने हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम.

सुनोदर आणि क्विज के बहाणे कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमधून मी नितीन बनसोडे सहर्ष स्वागत करतोय. श्रोते हो, नेहमीप्रमाणे सोपे सोपे प्रश्न आणि त्या सर्व प्रश्नांच्या विश्लेषणासह सादर आहे आजचा सुनोदर आणि क्विज के बहाणे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सुनोदर आणि क्विज के बहाणे या कार्यक्रमाला पहिल्या प्रश्नानं. श्रोते हो, आपल्या देशामध्ये सध्याला किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे? आपल्या देशामध्ये सध्याच्या घडीला किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे? बरोबर उत्तर तुमचं नाव आणि तुमच्या गावाचंही नाव पाठवून द्या 94225617141 या मोबाईल क्रमांकावरती.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं क्रिश या चित्रपटातील गीत आता आपण ऐकलं. या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, देशामध्ये सध्या किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे, आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय अजिंक्य बारगजे यांनी कोल्हापूर येथून. स्वप्नील बाळासाहेब दरेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार अरळी खुर्द तुळजापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. नितीन विजय बोंडगे यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. भारत संगीता साक्षी शिवराज आणि समस्त कदम परिवार सुपली तालुका पंढरपूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. उमा मातगुंडी कुचननगर सोलापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. श्रीकांत कदम आहेत मारडी इथले श्रोते, त्याचबरोबर सुयश तुकाराम क्षीरसागर आणि त्यांचा संपूर्ण परिवार आवसे वस्ती आमराई सोलापूर इथला. दत्ता कदम भांबेवाडी इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. वैभवी गुंड सोलापूर इथून बरोबर उत्तराचा संदेश त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलाय. भगवान रामचंद्र भिलारे तिसंगी तालुका पंढरपूर इथले श्रोते, साक्षी पाटील मंगळवेढ्यातल्या पाटखळ इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. जगताप परिवार आहे पुळूस तालुका पंढरपूर इथला, त्याचबरोबर महादेव आखाडे यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. होनसळ तालुका उत्तर सोलापूर येथून जनार्दन सीताराम रणशूर आणि त्यांचा संपूर्ण परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. शशिकांत मधुकर कुंभार डोंगाव इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. ढोक बाबुळगाव मोहळ सोलापूर इथले पोपट काकडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. आप्पासाहेब जाधव आणि त्यांचा संपूर्ण परिवार आंबे चिंचोली पंढरपूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. आर्या अक्षरा हर्षदा राजश्री आणि समस्त कलागते परिवार आसरा चौक सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. प्रवीण पाटील रानमसले तालुका उत्तर सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. कळंब धाराशिव येथून हा संदेश त्यांनी पाठवलाय, स्वतःचं नाव काही पाठवलेलं नाहीये. सूर्यवंशी परिवार आहे कर्कंब तालुका पंढरपूर इथला उत्तर

अगदी बरोबर आहे. कोमल म्हेत्रे, शिवराम म्हेत्रे बार्शी येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. स्वप्नील राजपूत, वीर महाराणा प्रताप सिंह चौक सोलापूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. ज्ञानेश्वर वनमाने, मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. हनुमंत धायगोंडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, सलगर खुर्द बनगर वस्ती मंगळवेढा इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. राजेंद्र शंकर माने राहणार बेंबळे तालुका माडा इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. मिस्किन परिवार दयानंद कॉलेज भवानीपेठ सोलापूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. अॅडव्होकेट सागर भागानगरे चौपाड सोलापूर इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. महादेव बाबर आहेत नांदोरे तालुका पंढरपूर इथले श्रोते. झाकीर मुलानी, सुमैया, सुभान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर, चाचा, चाची आणि संपूर्ण परिवार फुलचिंचोली पंढरपूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. हनुमंत दायगुंडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार मंगळवेढ्यातला, उत्तर अगदी बरोबर आहे. विठ्ठल पांचाळ आहेत बदलापूर इथले श्रोते. प्रतीक्षा जगताप आणि त्यांचा संपूर्ण परिवार खंडाळी मोहोळ इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. रेश्मा जय पुंगुडवाले गवळी वस्ती सोलापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सचिन सुधाकर दीक्षित आणि त्यांचा संपूर्ण परिवार चळे तालुका पंढरपूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. देऊळगाव राजा बुलढाणा येथून विजयालक्ष्मी राहुल महाजन यांचे, उत्तर अगदी बरोबर आहे. छकुले मिसाळ आणि त्यांचा संपूर्ण परिवार काळी मशीद सोलापूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. माया नागेश जुमीवाले आणि त्यांचा संपूर्ण परिवार कळके वस्ती सोलापूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. श्रावणी पाटील सोलापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. शब्बीर जब्बार सय्यद सावरगाव तुळजापूर इथले श्रोते. कड्याप्पा पवार आणि त्यांचा संपूर्ण पवार परिवार अंकोली मोहोळ इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. समाधान आडेकर, बालाजी लोंढे पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार परांडा धाराशिव इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. तनिष्का जगताप मोहोळ इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. स्मिता नायको आणि संपूर्ण परिवार मोहोळ इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. राजेश खिस्ते आणि त्यांचा संपूर्ण परिवार पंढरपूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. श्रोते हो, आणखीनही खूप साऱ्या श्रोत्यांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय, परंतु वेळेअभावी सर्व श्रोत्यांच्या नावाचा समावेश आपल्याला कार्यक्रमामध्ये करता येणार नाही. तुम्हाला प्रश्न विचारला होता, सध्या भारतामध्ये किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे, आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सहा राज्यांमध्ये. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या सहा राज्यांमध्ये सध्या विधान परिषद अस्तित्वात आहे. महाराष्ट्र विधान परिषद हे महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळाचं वरिष्ठ आणि स्थायी सभागृह आहे. भारतीय संविधानाच्या कलम 169 आणि 171 नुसार घटक राज्यांमध्ये विधान परिषदेची रचना केली जाते. एकूण सदस्य संख्या ही महाराष्ट्र विधान परिषदेची 78 इतकी आहे. हे स्थायी सभागृह आहे, त्यामुळे ते कधीही विसर्जित केलं जाऊ शकत नाही. प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य निवडून दिले जातात. मुख्य कामकाज हे विधानभवन मुंबई इथून चालतं. हिवाळी अधिवेशन विधानभवन नागपूर इथं होतं. आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या आहे 78. विधान परिषदेच्या सदस्यांची निवड थेट जनतेद्वारे होत नाही, तर ती अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीनं केली जाते. आता याच्यामध्ये सदस्य संख्या जी असते ती कशी असते ती जरा आपण बघूया. 30 सदस्य हे महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण सदस्यपैकी 30 सदस्य हे विधानसभा सदस्यांकडून, म्हणजे आपण निवडून दिलेल्या आमदारांकडून, विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात. 22 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद या लोकल बॉडीजकडून त्यांच्या मतदारसंघातून निवडले जातात. 7 सदस्य हे पदवीधर मतदारांकडून, म्हणजेच पदवीधर मतदारसंघातून निवडले जातात. 7 सदस्य हे शिक्षक मतदारसंघाकडून निवडले जातात. 12 सदस्य हे राज्यपाल नियुक्त असतात, ज्यामध्ये कला, साहित्य, विज्ञान, सहकार, चळवळ आणि समाजसेवा या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची राज्यपाल नामनिर्देशन करत असतात. सभागृहाचे मुख्य प्रमुख हे सभागृहाचे सभापती असतात. उपसभापती देखील या सभागृहाला असतात.

विधान परिषदेचे काही अधिकार आणि कार्य देखील आहेत. पहिलं कार्य आहे कायदा निर्मिती. अर्थविधेयक म्हणजे ज्याला आपण मनी बिल म्हणतो, मनी बिल वगळता इतर कोणतेही विधेयक विधान परिषदेमध्ये मांडले जाऊ शकतात. विधेयकांना मंजूर देण्याचं काम देखील विधान परिषदेचं आहे. विधानसभेने मंजूर केलेले विधेयक विधान परिषद जास्तीत जास्त 4 महिन्यांपर्यंत रोखून धरू शकते. पहिल्या वेळी 3 महिने आणि दुसऱ्या वेळी 1 महिना. विधान परिषद विधेयक पूर्णपणे फेटाळू शकत नाही. इथं प्रश्नोत्तरे देखील होतात. विधान परिषदेचे सदस्य मंत्र्यांना प्रश्न विचारून लक्षवेधी सूचना मांडून शासनाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतात. मात्र ते सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणू शकत नाहीत. प्रश्न होता आपला, किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे? याचं अचूक उत्तर आहे 6 राज्यांमध्ये.

श्रोतेहो, याच प्रश्नाचं अचूक उत्तर सचिन बिराजदार आणि त्यांच्या परिवाराने शेळगू इथून कळवलं होतं. प्रकाश जैन नांदेड इथले श्रोते, भोयरे तालुका मोहोळ इथले महादेव खोचरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, कर्नाटक इथले जावेद कुरेशी आणि त्यांचा संपूर्ण परिवार, म्हैसूर कर्नाटका इथले सजाबाई पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार, लेंडवे चिंचोळे मंगलवेळा इथला, युनिस पठाण टाकळी सिकंदर मोहोळ इथले, शिवराज औसेकर न्यूजर्सी अमेरिका इथून त्यांनी हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला होता, शिवाजी सोनवळे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, भोसी तालुका जिंतूर परभणी इथला, बाबू शेख फुलचिंचोली इथले, सूरज धैर्यशील लंबे आणि लक्ष्मण मोटे हे मोहोळ सोलापूर इथले श्रोते, आणि विदर्भ यवतमाळ इथले संतोष खडसे यांचे उत्तर अगदी बरोबर होतं. श्रोते हो, आता बोलूया कार्यक्रमातल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. 22 मे हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीची म्हणजे 2026 ची थीम काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाची या वर्षीची म्हणजे 2026 ची थीम काय आहे ती तुम्हाला पाठवायची आहे 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती.

एतराज या चित्रपटासाठी अलका याग्निक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आत्ता आपण ऐकलं. श्रोते हो, या गाण्याच्या आधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाची या वर्षाची थीम काय आहे, आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय अरळी खुर्द तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून स्वप्नील बाळासाहेब दरेकर आणि त्यांच्या संपूर्ण परिवारानं. याच प्रश्नासाठी बरोबर उत्तराचा संदेश मला दिसतोय हनुमाननगर भवानीपेठ सोलापूर इथून उषा विठ्ठल अंजिखाने, पूजा प्रसाद अंजिखाने आणि समस्त अंजिखाने परिवाराचा. जयश्री नितीन बोंडगे आणि त्यांचा संपूर्ण परिवार सोलापूर इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. राजकुमार कुंभार आहेत सुलेर जवळगे अक्कलकोट इथले श्रोते. श्रीकांत कदम मारडी येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतायत. संदीप चिंचोळे जांभोळी मैदान वरळी मुंबई येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतायत. वैभवी गुंड, तनुजा गुंड, विवेक गुंड हे सर्व सोलापूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. झाकीर मुलानी आणि

संपूर्ण परिवार, सुमैया, सुभान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर, चाचा, चाचे आणि संपूर्ण परिवार फुलजन चोली पंढरपूर इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. सचिन बिराजदार आणि त्यांचा संपूर्ण परिवार शेळगी सोलापूर इथला. विद्या पाटील पाटखळ इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. वेदांत आणि अथर्व यांनीही या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय. गावाचं नाव लिहिलेलं नाहीये. मंजुनाथ निरगुडे आणि समस्त परिवार शेळगी सोलापूर इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. सुलोचना आणि महादेव हे आहेत सोलापूर इथले श्रोते. नितीन भोळे फुलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. डॉक्टर राजकमल यांनी देखील या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय. कळंब धाराशिव इथले हे श्रोते आहेत. उत्तर अगदी बरोबर आहे. पूजा इंगोले आणि त्यांचा संपूर्ण परिवार मंगळवेढ्यातल्या जित्ती या गावचा. उत्तर अगदी बरोबर आहे. पियुष आणि वैभवी आहेत नवजान गल्ली सोलापूर इथले श्रोते. शशिकांत सोनवणे आणि त्यांचा संपूर्ण परिवार औंढी तालुका मोहोळ इथला. उत्तर अगदी बरोबर आहे.

श्रोतेहो, 22 मे हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राद्वारे म्हणजेच युनायटेड नेशन्स यांच्या वतीनं या दिवसाची घोषणा करण्यात आली. याचा मुख्य उद्देश काय आहे? पृथ्वीवरील वेगवेगळ्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या प्रजातींबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणं, मानवी हस्तक्षेपांमुळे नष्ट होत चाललेल्या निसर्गाचं आणि सजीवांचं रक्षण करणं, मानवी जीवनातील निसर्गातील अन्नसाखळी आणि पर्यावरण संतुलित राखणं, आणि हे पर्यावरण संतुलित राखणं का गरजेचं आहे हे देखील पटवून देणं, हा देखील या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. जैवविविधता म्हणजे काय असतं ते जरा आता जाणून घेऊया आपण. पृथ्वीवर आढळणाऱ्या विविध प्रकारच्या सजीव सृष्टीला, ज्यामध्ये वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक आणि सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो, या सर्वांना जैवविविधता म्हणतात. यामध्ये तीन स्तर असतात, एक जनुकीय विविधता, जाती विविधता आणि परिसंस्था विविधता. 29 डिसेंबर 1993 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेनं पहिल्यांदा हा दिवस साजरा केला होता. अनेक देशांमध्ये डिसेंबरच्या शेवटी सुट्ट्यांचं वातावरण असल्यानं 20 डिसेंबर 2000 रोजी हा दिवस 22 मे या तारखेला साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 22 मे 1992 रोजी ब्राझीलमध्ये रिओ दी जेनेरिओ इथं झालेल्या पृथ्वी परिषदेत जैवविविधतेचा करार स्वीकारण्यात आला होता आणि त्यानंतरच ही तारीख निवडण्यात आली. या वर्षाची म्हणजे 2026 आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाची मुख्य थीम आहे ऍक्टिंग लोकली फॉर ग्लोबल इम्पॅक्ट. ऍक्टिंग लोकली फॉर ग्लोबल इम्पॅक्ट ही या वर्षीची थीम आहे. याचा अर्थ असा होतो, जागतिक प्रभावासाठी स्थानिक पातळीवर कृती करणं. या घोषवाक्याचा मुख्य उद्देश असा आहे की पृथ्वीवरील जैवविविधतेचं नुकसान रोखण्यासाठी आणि निसर्गाचं रक्षण करण्यासाठी मोठ्या जागतिक बदलांची सुरुवात ही आपल्या स्वतःच्या घरापासून, गावापासून किंवा स्थानिक पातळीवरील लहान कृतींमधूनच होते आणि ती करणं ही या वर्षीची थीम आहे. 22 मे हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून आपण साजरा करतो. 2026 या वर्षीची थीम आहे ऍक्टिंग लोकली फॉर ग्लोबल इम्पॅक्ट, जागतिक प्रभावासाठी स्थानिक पातळीवर कृती करणं.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आणि कार्यक्रम सुरू आहे सुनोतराणे क्विझ के बहाणे. सुनोतराणे क्विझ के बहाणे हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऍपवर देखील लाईव्ह ऐकत आहात. सुनोतराणे क्विझ के बहाणे या कार्यक्रमातला हा आहे तिसरा प्रश्न. द पर्सनल इज पॉलिटिकल अँड ऍक्टिव्हिस्ट मेयर. द पर्सनल इज पॉलिटिकल अँड ऍक्टिव्हिस्ट मेयर हे खरं तर एक आत्मचरित्र आहे. या आत्मचरित्राच्या लेखिका हे आत्मचरित्र कोणाचं आहे ते तुम्हाला सांगायचंय. द पर्सनल इज पॉलिटिकल अँड ऍक्टिव्हिस्ट मेयर हे आत्मचरित्र कोणाचं आहे हे तुम्हाला सांगायचंय. बरोबर उत्तर तुमचं नाव आणि तुमच्या गावाचंही नाव पाठवून द्या 94225617141 या मोबाईल क्रमांकावरती.

अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं क्योंकि या चित्रपटातील टायटल सॉन्ग आत्ता आपण ऐकलं. श्रोते हो, या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, द पर्सनल इज पॉलिटिकल अँड ऍक्टिव्हिस्ट मेयर हे आत्मचरित्र कोणाचं आहे, आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचवलंय बाबू शेख यांनी फुलचिंचोली पंढरपूर येथून. याच प्रश्नासाठी सचिन सुधाकर दीक्षित आणि त्यांचा संपूर्ण परिवार चळे तालुका पंढरपूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. मंजुनाथ निरगुडे शेळगी सोलापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. प्रकाश जैन नांदेड इथले श्रोते, डॉक्टर राजकमल गवारे आणि त्यांचा संपूर्ण परिवार कळंब धाराशिव इथला उत्तर अगदी बरोबर आहे. सिद्धू रेणुका आनंद राहुल रेशमा जय आणि समस्त पुंगडवाले परिवार गवळी वस्ती सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. खंडाळी मोहोळ येथून तनिष्का जगताप आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. शिवदास उघडे आदर्श उघडे शिरगाव तालुका पंढरपूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आवसे वस्ती आमराई सोलापूर येथून सोहम साक्षी स्वाती तुकाराम आणि समस्त जाधव परिवार त्याचबरोबर रुपाली सोमनाथ नवनाथ आणि हर्षदा हे सर्व बचुटे परिवारातील सदस्य यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. हे दोन्ही परिवार आवसे वस्ती आमराई सोलापूर इथले आहेत.

श्रोते हो, तुम्हाला प्रश्न विचारला होता द पर्सनल इज पॉलिटिकल अँड ऍक्टिव्हिस्ट मेयर हे आत्मचरित्र कोणाचं आहे. हे आत्मचरित्र अरुणा रॉय यांचं आहे. अरुणा रॉय यांचं अत्यंत गाजलेलं हे आत्मचरित्र आहे जे 2024 मध्ये हार्पर कॉलिन्स या इंग्रजी प्रकाशनामार्फत प्रसिद्ध झालं होतं. अरुणा रॉय या भारतातील एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, विचारवंत आणि माजी सनदी अधिकारी अर्थात IAS आहेत. भारतात माहितीचा अधिकार राईट टू इन्फॉर्मेशन कायदा लागू करण्यात आणि गरिबांना रोजगाराचा हक्क मिळवून देण्यात त्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे. 26 मे 1946 रोजी मद्रास येथे जन्मलेल्या अरुणा रॉय या

दिल्ली विद्यापीठाच्या इंद्रप्रस्थ कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली होती. 1968 मध्ये त्या भारतीय प्रशासकीय सेवेत आयएएस म्हणून रुजू झाल्या. मात्र सरकारी नोकरशाहीत राहून तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवता येत नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी 1975 मध्ये आपल्या प्रतिष्ठित पदाचा राजीनामा दिला होता. आयएएसची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी राजस्थानच्या ग्रामीण भागात काम करण्यास सुरुवात केली. 1990 मध्ये त्यांनी शंकर सिंग आणि निखिल डे यांच्यासोबत मजदूर किसान शक्ती संघटना याची स्थापना केली. ही संघटना शेतकरी आणि ग्रामीण कामगारांच्या हक्कासाठी लढते. राजस्थानमधील ग्रामीण भागात कामगारांना रोजगाराचे पूर्ण पैसे मिळत नव्हते आणि सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत होता. आमचा पैसा आमचा हिशोब या घोषणेसह अरुणा रॉय यांनी सरकारी नोंदी आणि खर्चाची माहिती जनतेला मिळवण्यासाठी मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्यांच्या या ऐतिहासिक संघर्षामुळेच पुढे 2005 संपूर्ण देशाला माहितीचा अधिकार आरटीआय ऍक्ट मिळाला. ग्रामीण भागातील गरिबांना किमान 100 दिवसांचा हक्काचा रोजगार मिळावा यासाठी झालेल्या आंदोलनातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यातूनच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ज्याला मनरेगा म्हटलं जातं तो अस्तित्वात आला. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सल्लागार समितीच्या नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिलच्या त्या सदस्य होत्या. या माध्यमातून त्यांनी अन्न सुरक्षा कायदा आणि इतर लोककल्याणकारी धोरणांवरही काम केलेलं आहे. म्हणजे आरटीआय त्याचबरोबर मनरेगा आणि त्याच्यानंतरचं अन्न सुरक्षा बिल या सर्वांमध्ये अरुणा रॉय यांची महत्वाची भूमिका असलेली आहे. आणि या त्यांच्या संपूर्ण कामासाठी 2000 ग्रामीण समुदायाचं सक्षम नेतृत्व करणं आणि पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाचं संपूर्ण मूल्यमापन म्हणून आशियातील अत्यंत प्रतिष्ठित अशा रेमन मॅक्सेसे पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलेला आहे. ज्याला आशियाचं नोबल म्हटलं जातं तो रेमन मॅक्सेसे पुरस्कार. या पुरस्काराने अरुणा रॉय यांना गौरवण्यात आलेला आहे. द पर्सनल इज पॉलिटिकल अँड ऍक्टिव्हिस्ट मेयर हे आत्मचरित्र अरुणा रॉय यांचं आहे. या प्रश्नासाठी स्वप्नील राजपूत, वीर महाराणा प्रताप सिंह चौक सोलापूर यांचाही संदेश प्राप्त झाला, परंतु तो उशिरा प्राप्त झालेला आहे. सज्जन अवताडे, विरवडे, मोहोळ इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर होतं. भगवान रामचंद्र भिलारे तिसंगी, पंढरपूर इथले श्रोते, उत्तर यांचंही बरोबर होतं. समाधान आडेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार, त्याचबरोबर बालाजी लोंढे पाटील, भैरवनाथ शुगर्स, सोनारी परांडा धाराशिव इथले सर्व श्रोते, उत्तर अगदी बरोबर होतं. स्वाती सचिन शिंदे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, शिरशी मंगळवेड्यातला, उत्तर अगदी बरोबर होतं. शशिकांत सोनवणे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, औंढी तालुका मोहोळ इथला, उत्तर अगदी बरोबर होतं. अजिंक्य बारगजे आणि त्यांचा परिवार, कोल्हापूर इथला, उत्तर अगदी बरोबर होतं. रेवनसिद्ध डांगे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, त्याचबरोबर गणेश सलगर, विठ्ठल गावडे यांनी देखील अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलं होतं. वटवटे मोहोळ इथले हे सर्व श्रोते होते. कळम धाराशिव इथले डॉक्टर राजकमल यांचंही उत्तर अगदी बरोबर होतं. त्याचबरोबर लेंडवे चिंचोळे मंगळवेडा इथून प्रतीक लेंडवे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, ज्ञानेश्वर वनमाने मंद्रूप इथले श्रोते यांचे उत्तर अगदी बरोबर होतं. कोमल म्हेत्रे आणि शिवम म्हेत्रे बार्शी इथले श्रोते यांचे उत्तर अगदी बरोबर होतं. वीना कंदीकटला यांनीही या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलं होतं, दत्तनगर सोलापूर इथून. सुनतराणिक वीज के वाहने हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. तुमच्यासोबत आहे तुमचा रेडिओ मित्र नितीन. श्रोतेहो, हा आहे कार्यक्रमातला चौथा प्रश्न. केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे? केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? बरोबर उत्तर, तुमचं नाव आणि तुमच्या गावाचंही नाव पाठवून द्या 9422-6517-41 या मोबाईल क्रमांकावरती.

अलका याग्निक आणि उदित नारायण यांनी गायलेलं अब तुम्हारे हवाले वतन साथी हो या चित्रपटातलं गीत आत्ता आपण ऐकलं. या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे, आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय शशिकांत सोनवणे, सुवर्णा, निशा आणि त्यांचा संपूर्ण परिवार औंढी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथला. याच प्रश्नासाठी कोमल म्हेत्रे, शिवराम म्हेत्रे हे आहेत बार्शी इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. जामगाव बुद्रुक वटवटे इथून सोन्याबापू डांगे, रेवन सिद्ध अण्णा डांगे, गणेश सलगर, विठ्ठल गावडे यांनी देखील या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय. ज्ञानेश्वर बनमाने आहेत मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते. अजिंक्य बारगजे कोल्हापूर इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतायत. समाधान आडेकर, बालाजी लोंढे पाटील, भैरवनाथ शुगर लिमिटेड सोनारी तालुका परांडा जिल्हा धाराशिव इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. भगवान रामचंद्र भिलारे तिसंगी पंढरपूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतायत. सज्जन नवताडे मुक्काम पोस्ट विरवडे तालुका मोहोळ येथून त्यांनी हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवलाय. हौसेवस्ती आमराई सोलापूर इथले सोहम, साक्षी, स्वाती, तुकाराम जाधव, त्याचबरोबर रुपाली सोमनाथ, नवनाथ, हर्षदा आणि समस्त बसुटे परिवार यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. प्रकाश जैन नांदेड येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. बाबू शेख फुलचिंचोली पंढरपूर येथून त्यांनी हा संदेश आपल्या

पर्यंत पोहोचवलेला आहे. सचिन सुधाकर दीक्षित आणि त्यांचा संपूर्ण परिवार चळे तालुका पंढरपूर इथला. मंजुनाथ निरगुडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार शेळगी सोलापूर इथला. उत्तर अगदी बरोबर आहे.

श्रोतेहो तुम्हाला प्रश्न विचारला होता, केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात आहे, आणि याचं अचूक उत्तर आहे मणिपूर। हे भारतातील मणिपूर राज्यात स्थित असून ते जगातील एकमेव तरंगणारं राष्ट्रीय उद्यान आहे, जगातील एकमेव। हे उद्यान ईशान्य भारतातील मणिपूर राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यात आहे। ते राज्याची राजधानी इम्फाळपासून जवळपास 53 किलोमीटर अंतरावर आहे। हे उद्यान पूर्व भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या लोकताक तलावाचा एक अविभाज्य घटक आहे। हे उद्यान 40 चौरस किलोमीटर परिसरामध्ये पसरलेलं आहे। या उद्यानाचा मुख्य भाग हा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या बेटांसारखा दिसतो। स्थानिक भाषेत या तरंगणाऱ्या भूभागाला फुमडी असं म्हणतात। फुमडी हे कुजलेली वनस्पती, माती आणि सेंद्रिय पदार्थ एकत्र येऊन बनलेलं एक जाड नैसर्गिक चटईक सारखं क्षेत्र असतं। हे उद्यान अत्यंत दुर्मिळ आणि संकटग्रस्त असलेल्या सांगाई हरणाचा जगातील एकमेव नैसर्गिक अधिवास आहे। सांगाई हरणाला नाचणारं हरिण, डान्सिंग डियर असंही म्हणतात। जेव्हा हे हरिण तरंगणाऱ्या हुमडीवर चालतं तेव्हा मऊ गादीसारख्या भूभागामुळे ते डुलताना दिसतं, ज्यावरून त्याला हे नाव पडलंय। सांगाई हा मणिपूरचा राज्य प्राणी देखील आहे। 1966 मध्ये या क्षेत्राला प्रथम अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं। त्यानंतर लुप्तप्राय सांगाई हरणाच्या संरक्षण करण्यासाठी 28 मार्च 1977 रोजी याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला। युनेस्को जागतिक वारसा यादीमध्ये देखील याचा समावेश करण्यात आलेला आहे। केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान हे मणिपूर राज्यात आहे। सुनोतर आणि क्विज के वाहने हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवरून देखील। कार्यक्रमातला शेवटचा आणि पाचवा प्रश्न नीट ऐका। राहुल त्याच्या घरापासून उत्तरेकडे 5 किलोमीटर गेला, त्यानंतर तो उजवीकडे वळाला आणि 4 किलोमीटर चालला, शेवटी तो पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे? अचूक उत्तर तुम्हाला पाठवून द्यायचंय। पुन्हा एकदा सांगतो, राहुल त्याच्या घरापासून उत्तरेकडे 5 किलोमीटर गेला, त्यानंतर तो उजवीकडे 4 किलोमीटर चालला, शेवटी पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे? याचं विश्लेषण मी सांगेलच, अचूक उत्तर तुम्ही मात्र सांगा। पाठवून द्या 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती।

अलका याग्निक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. हे गीत राज या चित्रपटासाठी अलका याग्निक यांनी गायलं होतं. या गाण्यासाठी दिशाविषयक एक प्रश्न विचारला होता आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय प्रगती पाटील दिंडेगाव तुळजापूर इथल्या या श्रोत्या. यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. बालाजी लोंढे पाटील परांडा धाराशिव इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. शिवदास उघडे अपरिचित उघडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार शिरगाव तालुका पंढरपूर इथला. सुलोचना आणि महादेव आहेत सोलापूर इथले श्रोते. अनिल लासरी घोंगडे वस्ती सोलापूर इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. शशिकांत कांबळे पोहरगाव पंढरपूर इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. रत्नमाला सूर्यवंशी आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. कलागते परिवार आसरा चौक सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. शिंदे परिवार आहे शिरशी मंगळवेढा इथला. त्याचबरोबर नागेश्वरी भागानगरे दमानी विद्या मंदिर सोलापूर इथल्या श्रोत्या. साक्षी कदम सुपली पंढरपूर इथल्या श्रोत्या. उत्तर अगदी बरोबर आहे. आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते जाणून घेऊया. प्रश्न विचारला होता राहुल त्याच्या घरापासून उत्तरेकडे 5 किलोमीटर गेला, त्यानंतर तो उजवीकडे वळाला आणि 4 किलोमीटर चालला, शेवटी पुन्हा तो उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे आणि दिशा कोणती आहे? उत्तर काय आहे जाणून घेऊया. पहिल्यांदा राहुल 5 किलोमीटर उत्तरेकडे गेला, उजवीकडे वळून 4 किलोमीटर म्हणजे पूर्वेकडे गेला, पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर म्हणजे दक्षिणेकडे गेला. सुरुवातीचे ठिकाण आणि अंतिम ठिकाण समोरासमोर असल्यामुळे त्यांच्यातील अंतर आयताच्या बाजूसारखे आहे, म्हणजे तो 4 किलोमीटर असेल आणि ती दिशा आहे पूर्व, म्हणजे राहुल पूर्व दिशेला 4 किलोमीटर अंतरावरती आहे. हे आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर, 4 किलोमीटर पूर्व दिशा. श्रोतेव हा होता आजचा सुनोदर आणि क्विज के वाहने हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमातून. मी नितीन बनसोडे आपला निरोप घेतोय. नमस्कार. सुनोदर आणि क्विज के बहाणे हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 11 वाजतायत. आता बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.